ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचाराणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्त शरणाष्टकम दत्तात्रेय भव शरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आता ऐकूया पंतमहाराज बाळेकुंद्री यांचं पद। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती. गायली आहे आर एन पराडकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज गुरुवार, निजज्येष्ठ कृष्ण नवमी अर्थात 9 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे अश्विनी नक्षत्र। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या आज पुण्यात आगमन करत आहेत। कणंगले इथे आज श्री नृसिंह वर्धापन महोत्सव साजरा केला जात आहे। माधवनगर सांगली इथल्या श्री दाविद महाराजांची आज पुण्यतिथी आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधना. गोत्र आणि प्रवर या शब्दांचा संबंध वैदिक धर्माच्या श्रौत आणि स्मार्त या दोन्ही अंगांशी आहे. गोत्र या शब्दाचा रूढार्थ भारतातल्या प्राचीन ऋषिकुल असा आहे आणि प्रवर म्हणजे गोत्रातील प्राचीन विशिष्ट ऋषींचं नाव आहे. गोत्र आणि प्रवर यांचा श्रौत आणि स्मार्त कर्मांमध्ये बऱ्याच ठिकाणी एकत्र निर्देश येतो, त्यामुळे गोत्र प्रवर असा संयुक्त शब्द उच्चारला जातो. गोत्र हा शब्द ऋग्वेदात, अन्य वैदिक ग्रंथात आणि त्यापुढच्या धार्मिक संस्कृत वाङ्मयात आढळतो. गोत्र या शब्दाचा मूळ अर्थ गायींचा गोठा असा आहे. गोठ्यातील गायी एका कोळाच्या मालकीची असल्यामुळे गोत्र या शब्दाने एका कोळाचा आणि त्याच्या प्रमुखाचा बोध होऊ लागला. एखाद्या व्यक्तीचा इतरांच्याहून पृथक निर्देश करायचा असल्यास त्या व्यक्तीचं नाव, पित्याचं नाव आणि गोत्र नाम यांचा उच्चार करण्याची प्राचीन पद्धती होती. श्रौत आणि स्मार्त आचारांमध्ये याप्रमाणे व्यक्तीचा निर्देश होत असे. एका गोत्रातील स्त्री पुरुषांचे बंधू भगिनींचे नाते प्रस्थापित होत असल्यामुळे परगोत्रातील वधूशी विवाह करण्याचा प्राचीन परिपाठ आहे. सूत्रकाळात म्हणजे इसवीसनपूर्व 6व्या आणि 5व्या शतकात ही रूढी असल्याचं स्पष्टच दिसतं. याच्याही पूर्वी ब्राह्मण ग्रंथांच्या काळात किंबहुना ऋग्वेद काळीही ही प्रथा असावी. गटागटाने राहिलेल्या या कुळांमध्ये स्वाभाविकच आपसात विवाह संबंध होत नसत. ऋग्वेदात अरि हा शब्द परका या अर्थाने वापरला आहे. परका या शब्दाचेही तिथे दोन अर्थ आहेत. परका म्हणजे शत्रू हा एक अर्थ आणि परसमाजातील व्यक्तीला आदरपूर्वक बोलावून कन्या अर्पण करायची असताना सन्मान्य अतिथी हा त्याचा दुसरा अर्थ आहे. हे लक्षात घेतलं म्हणजे ऋग्वेद काळीही सगोत्र विवाह होत नसावेत हे लक्षात येतं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

श्रोते हो, आता ऐकूया दत्त भक्तिगीत. संगीत आहे पंडित अतुल केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर आणि सहकारी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 9 जुलै. नाम घेण्याचा निश्चय करावा. जे दृश्य असतं ते आज न उद्या नाश पावतं. दृश्य हे स्वतंत्र नसतं, भगवंताच्या अधीन असतं. म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावं. आपला देह दृश्यच आहे आणि त्याला चालवणारा भगवंत देहात आहे, त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे अनुसंधान राहणं भगवंताच्या नामाने साधतं. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपलं चित्त नामामध्ये गुंतलं म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येतं. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचं प्रारब्ध भोगावं लागतं, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचं सुखदुःख नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचं नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावं. आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यावाचून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपलं सर्वस्व आहे असं न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरुरी आहे. उगीच भलत्याच्या सांगण्याला भूलू नये आणि अनीती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावं आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असं जो वागेल त्याचं कल्याण राम खात्रीने करेल हे मी सर्वांना वचन देतो. बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो. खरोखर हे सर्व हिंगजिऱ्याचेच गिराईक आहेत. देवासाठी देव पाहिजे असं म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही. जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा. अगदी विषयातल्या माणसांना सुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा. त्याच्याजवळ जाऊन नुसतं मी शरण आलो आहे असं म्हटलं तरी पुरे होतं. पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत, अलीकडे ते जास्त संकुचित झाले आहेत. पूर्वी खेडेगावांमध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावं अशी बुद्धी असायची, पण आता काळ पालटला आहे. तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटतं की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे. मी सांगितलेलं तेवढं करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असलं म्हणून बिघडलं कुठे. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. ऐकूयात प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूयात संत कवी श्री दासगणू महाराज रचित पद. संगीत आहे राम किंकर यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो वसंत बापट यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्ती सुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: VSS प्रस्तुत अमृतवर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृतवर्षा.
2: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:30 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। मालोजी राजांचा कारभार लहरी होता। स्वामींच्या रूपाने प्रत्यक्ष भगवंत अक्कलकोटात प्रकट झाले आहेत याची म्हणावी तेवढी जाणीव मालोजी राजांना नव्हती। राजांनी आपल्या लहरी कारभाराने प्रजेला हैराण करून सोडलं होतं। राजे स्वामींच्या दर्शनाला नित्य येत असत, ते स्वामींचे भक्त होते, परंतु त्यांची ती भक्ती अनन्यसाधारण नव्हती। स्वामींचं अस्तित्व अक्कलकोटात नसतं तर मालोजी राजांची धडगत नव्हती। असे हे मालोजी राजे स्वामींच्या दर्शनाला लवाजम्यासहित अंबारीत बसून आले। अंबारीतून डौलाने खाली उतरले, जणू अहंकाराने मानवी आकार धारण केला होता। आपलं राजवैभव घेऊन स्वामींच्या दर्शनाला यायची आवश्यकता नव्हती। स्वामींच्या समोर राजे उभे राहिले, समर्थ चरणांना स्पर्श करण्यासाठी खाली वाकले। स्वामी समर्थ आसन मांडी घालून बसले होते। इतक्यात काय झालं तर स्वामी समर्थांनी राजांच्या गालावर अशी काही जबरदस्त थप्पड मारली की मालवजी राजांची शुद्ध हारपून ते खालीच कोसळले। सर्वजण पाहतच बसले। लोकांना खूप आनंद झाला, कारण कालच मालवजी राजांनी एका माणसाला कारण नसताना तुरुंगात डांबलेलं होतं। तो स्वामींचा परमभक्त होता। स्वामींना हे अंतर्ज्ञानाने कळलं होतं। आपला परमभक्त निर्दोष आहे याची खात्री स्वामींना होती। राजालाच शासन करण्याची आवश्यकता होती, ते काम स्वामींनी केलं ह्याचा स्वामी भक्तांना खूप आनंद झाला। राजा गाल चोळत उभा राहिला। स्वामींच्या सामर्थ्याची त्या क्षणी त्याला खरी ओळख पटली, कारण स्वामींनी जेव्हा राजाकडे भेदक नजरेने पाहिलं तेव्हा राजा गर्भगळीत झाला आणि लटालटा कापू लागला। स्वामी राजाला म्हणाले, अरे तू तर बुद्धिबळातला एक सामान्य राजा, तुझं हे अन्यायी मोठेपण तुझ्या घरी ठेव, माझ्यासमोर काय तू तुझं वैभव दाखवतोस? असे तुझ्यासारखे बुद्धिबळातले राजे मी रोज निर्माण करतो। स्वामींचे शब्द ऐकल्यावर राजा लटालटा कापू लागला, तो क्षमा याचना करू लागला। तेव्हा स्वामी म्हणाले, रयतेवर अन्याय करू नकोस, त्यांचा मुलांसारखा सांभाळ कर, कारण नसताना लोकांना तुरुंगात डांबू नकोस, तुझे तुरुंग शत्रूंसाठी मोकळे ठेव। राजा आला तसा पश्चाताप दग्ध मनस्थितीत परत गेला। लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, सत्तेची पाशवी वासना आणि आपण कोणीतरी विशेष आहोत ही मनात दडलेली आणि वारंवार उफाळून येणारी लालसा माणसाच्या आयुष्याचा आणि त्याने केलेल्या कामाचा चक्काचूर करून टाकते। म्हणून माणसाने वासनांचं आणि लालसेचं कायमसाठी उच्चाटन केलं पाहिजे। ते कसं करावं? तर भगवंत भक्ती, संत सहवास आणि अखंड नामस्मरण माणसाचं मन शुद्ध करतं। नामसाधनेमुळे चित्तशुद्धी होते। थोडक्यात सांगायचं तर सत्संग हाच एकमेव तोडगा आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना. संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

नमे म्हणजे मला नाही काय। आचार्य सांगतात मृत्यू, मृत्यूची भीती माझ्या अंत्यकरणात नाही, मला जातीभेद नाही, पिता नाही, माता नाही, जन्म नाही, बंधू नाही, मित्र नाही, गुरु नाही आणि शिष्य नाही। गुरु शब्दाचा अर्थ गु आणि रु हे दोन शब्द आहेत, तर याच्यामध्ये गु शब्दाचा अर्थ स्तंधकारा स्यातः आणि रु शब्दाचा अर्थ शब्दस्त निरोधकः, म्हणजे अंधकार निरोधित्वात गुरु रित्याभिधीयते। म्हणजे अहंकार अंधकार रूपी, म्हणजे त्याचा निरोधक अंधार निवृत्त करणारा तो गुरु। दत्तात्रेयांनी 24 गुरु केलेले आहेत। पृथ्वी वायू आकाश मापोग्नी चंद्रमारवी कपोतो अजगरा सिंधु पतंगो मधुकृत गजः मधुहा हरिणो मीना पिंगला कुरुरोर्भकः कुमारेशरकृत सर्प उर्णनाभिरूपेशकृत। भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे, पृथ्वी वायू आकाश पाणी अग्नी चंद्रमा रवी म्हणजे सूर्य कपोत अजगर समुद्र पतंग मधमाशी हत्ती मध गोळा करणारा हरिण मासा पिंगला ही वेश्या होती, कुरर पक्षी बालक कुमारी बाण बनविणारा साप कोळी म्हणजे एक कीटक आहे आणि भृंगी, या 24 गुरुपासून अवधूतांनी चांगले गुण घेतलेले आहेत। वाईटातून सुद्धा चांगले गुण आत्मसात केलेले आहेत, म्हणून सांगितलेलं आहे ऋण झुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा सुमन सुगंधु रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा। तुम्ही निश्चळ परमात्मा आहेत असा तुम्ही तुमच्या आत्मस्वरूपाचा भोग घ्या। ह्या प्रकृतीमध्ये अडकून कशाला गुणागुणाच्या फेऱ्यामध्ये अडकता, त्रिगुणाची फेरी थोर कष्टी होशी। कारण सत्वगुण आला गेला, तमोगुण आला गेला, राग सतत राहतो का? नाही, सतत राग राहतो का? नाही राहत। इथे गरम झालं ते गार होत असत, तसे राग सतत राहत नाही, म्हणजे दया सतत राहत नाही, परत बरं का? म्हणजे हे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे अंतकरणाचे तरंग आहेत, हे आणि हे तरंग सारखे राहत नाही। अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग करू जाता संग तव तव होयती बाधक। म्हणून दत्तात्रय महाराजांनी जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे। सगळंच गुरु दिसायला लागलं, काही ना काहीतरी शिकायसारखंच आहे याच्यामध्ये। खरं सांगा की आयुष्य संपत पण विद्या संपत आहे का? नाही संपत, अजून खूप आहे शिकायसारखं, खूप आहे। जेवढं आतापर्यंत आपल्याला नॉलेज ज्ञान आहे ना, ते संपूर्ण ज्ञानाच्या कणभर सुद्धा नाही। अजून समुद्र फार मोठा आहे, म्हणून लहानपणी सांगायचे घोकट विद्या आणि खोदत पाणी, जसं जसं खोदतो तसं तसं पाणी निघत आणि जसं जसं घोकतो तसं तशी विद्या येत असते। म्हणून इथं वाङ्मयामध्ये गुरुचे 4 प्रकार सांगितलेले आहेत, गुरु सद्गुरु श्रीगुरु आणि जगद्गुरु। गुरु म्हणजे ज्यापासून जीव चांगले शिकत असतो त्याला गुरु म्हणायचे। सद्गुरु जीवाला सत म्हणजे परमात्मा याचा मार्ग दाखवितो, सत वस्तूची प्राप्ती करून देतो, ते सद्गुरु आहे। मंत्र तंत्र उपदेशिती घरो घरी गुरु ऐते जे शिष्याते मिळवी सद्वस्तू ते सद्गुरु त्यासी श्रीकृष्ण माणी। भागवतामध्ये सद्गुरूचं वर्णन आलेलं आहे की श्रीकृष्ण परमात्मा सद्गुरू कोणाला म्हणतात, जे शिष्याला तो सत्य परमात्मा आहे अशी त्याची ओळख करून देतात ते सद्गुरू आहे, ते सत्शास्त्र आहे, ती सत्संगती आहे, ते सत्कर्म आहे। येण्याची सत्कर्मे विषय म्हणजे काय? येण्याची सत्कर्मे
अशेष ही अज्ञान वीर में अहम विश्रामे आत्मस्वरूपी, म्हणजे या सगळ्या कर्माचा बाद होतो आणि अहम कुठं बसतो, आत्मस्वरूप। आता कुठं बसलेला आहे? तारुण्यावर, वार्धक्यावर, बालपणावर, बुद्धिमत्तेवर, पापीपणावर, पुण्यपणावर। पण हे पापी कोण आणि पुण्य कोण, बुद्धिमान कोण? आज बुद्धी चांगली आहे, प्रवचन करता यायलं, कीर्तन करता यायलं, उद्या भ्रष्ट झाली तर? आत्मा नाही का आत्मानुभव नाही? आत्मा आहे, आत्मानुभव आहे, पण ज्या बुद्धीमध्ये कळायचं ती भ्रष्ट झाली। पण ती बुद्धी आपलं स्वरूप आहे का? बालपणामध्ये कुठं होती विद्वत्ता? आत्मा नव्हता का आत्मानुभव नव्हता? आत्मा होता, आत्मानुभव होता, तुम्ही आनंदाचा अनुभव घेत होते। ही विद्वत्ता आलेली आहे आणि जाणार आहे। शहाणपण आणि अज्ञपण, सुज्ञपण हे बुद्धीचे, ते धर्म आपले नाही, आपल्या स्वरूपात नाही। आपण त्याच्याहून कसे आहोत? वेगळे आहोत। म्हणून पहिल्याच चरणामध्ये सांगितलेले मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वा न च घ्राण नेत्रम न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। मी कल्याण स्वरूप सच्चित आनंद रूप परमात्मा आहे, हे माझ्या सहित संपूर्ण मानव जातीचा काय आहे? परिचय आहे। असा आचार्य आपल्याला परिचय देतात की यामध्ये श्रीगुरु म्हणतात कशाला, हे सगळ्यापेक्षा मोठे आहे। एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर। नाथ महाराज ज्ञानोबरायांना श्रीगुरु म्हणतात, कारण पूर्व जन्मातलं पुण्य फळाला आलं आणि माऊलीची भेट झाली। श्रीगुरु सारिखा असता पाठीराका, इतरांचा लेखा कोण करी? कारण सद्गुरु सारखा पाठीराका असल्यावर कोण आपल्याला कमी लेखणार? म्हणून काय सांगितलेलं आहे तिथं? दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदशा निमाली दारिद्र्याची। म्हणून फक्त राजानं स्वीकार केल्याबरोबर सत्ताच हातात आली ना, वश केला राजा मग आपलीच प्रजा, मग प्रजेला वश करायची गरज नाही, केवळ राजा आपल्या वशमध्ये पाहिजे। तसं जेने कोंडिले अनंता, ज्यानं अनंताला कोंडलेलं आहे, धरीला।

0: अशा पद्धतीनं तो विठ्ठल परमात्मा आम्ही हृदयामध्ये धारण केलेला आहे. कोंडू कोंडू धरिन जीवे देह भावे उजिन, म्हणून त्याला कोंडून ठेवलेलं आहे. इतरांचा लेखा कोण करी, मग कोण काय म्हणायला लागलं. चौथ्या क्रमांकाला जगद्गुरु आहे. यामध्ये तीन आहेत, कृष्ण वंदे जगद्गुरु, भगवान श्रीकृष्ण परमात्मा, आचार्य आद्य शंकराचार्य आणि तुकोबराय. कारण जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा इथून या. नामदेवराय सांगतात की इथून सगळा संप्रदाय सुरू झालेला आहे, कारण हे जगद्गुरु आहे. जगामध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास तो सोडविण्याची ज्याची ताकद आहे, ज्याच्याकडे कला आहे, तो जगद्गुरु आहे. गुरु शब्दाचा अर्थ मोठा आणि लघु शब्दाचा अर्थ लहान. जीवाला मोठं व्हावं वाटतं, पण संघ लहानांचा केलेला आहे. आता संघ लहानांचा म्हणून लहानेच राहणार ना, जरा मोठ्याचा संघ केल्यावर मोठे होते. मग एकदा शिळीला जंगलामध्ये सिंह भेटला. ती घाबरली. ती म्हणे, तू घाबरू नको, तिला अभयत्व दिलं सिंहानं. तुला जर कुणी भेटलं आणि तुला भीती दाखवू लागले तर तू सांगायचं की मी सिंहाची मावशी. पहिल्याच खेपीला हत्ती भेटले. ते म्हणे, तू कोण आहे. ती म्हणली, मी सिंहाची मावशी. तिने लगेच सोंडीनं उचललं आणि आपल्या पाठीवर घेऊन मिरवू लागला. संगतीचा परिणाम. म्हणून संगत मत करणार खोटी, नाहीतर आपल्या मन आहे ना, ढवळ्या शेजारी पवळ्या बसला. वान नाही पण गुण लागला. मग इथं संतांची संगती करायला पाहिजे. चंदनाने बोरी व्यापी गेल्या. चंदनाच्या संगतीत बोर सुद्धा बोर राहत नाही, चंदनाचा वास येतो त्याला. म्हणून संताने सरता गेलो तैशापरी, चंदनाने बोरी व्यापी गेल्या. गुणदोष याते न पाही काही, ठाव दिला पायी आपुली. आपले गुण आपले दोष म्हणून देवा, माझ्या अंतकरणामध्ये भाव आहे का नाही, दोष आहे का नाही मला माहीत नाही. असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. देवा माझ्याकडं भाव आहे का नाही आहे मला काही माहीत नाही, पण मी आलो ना. आता आलो बरवे झाले आजीवरी. तुकोबराय सांगतात, बरं झालं आतापर्यंत. काय बरं झालं? नाही पडिलो मृत्यूचे आहारी. आतापर्यंत हे शरीर मृत्यूच्या मुखात गेलं नाही, हे सगळ्यात बरं झालं. वाचून आलो येत होई, इथपर्यंत वाचून आलो ना. आता उरले ते हरी तुम्हा समर्पण, आता मी सरेंडर करायला लागलो. आता माझ्या शरीरावर, इंद्रावर, इंद्रियावर, श्वासावर, मनावर ताबा राहिलेला नाही. आता ही गाडी तू सांभाळ. चक्रधरा विश्वांभरा, आता तुम्ही स्टेरिंग करा. कारण ही गाडी आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आता कारण तुम्ही चक्रधर आहेत आणि सगळ्या विश्वाला चालवणारे आहेत. बीजम्माम सर्व भूतानाम रत्येशे अर्जुन तिष्ठती, भ्रामयन सर्वाणी भूतानी यंत्रा रूढानी मायया. ह्या सृष्टीचा गाडा चालवतात. तसा ह्या शरीराचा गाडा सुद्धा कोण चालवायला लागलं? देवच चालवायला लागलं. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता, प्राणापान समायुक्ता पचाम्यन्यम चतुर्विधम. आपल्या शरीरामध्ये खाल्लेलं अन्न पचवतो ईश्वर, एवढंच नाही तांड जार स्वेद उद्भिद चार खाण्यामध्ये जितके जीव आहेत त्या सगळ्यांचं भरण पोषण. खाल्लेलं अन्न पचवणं हे काम स्वतः भगवान करतात. म्हणून हे श्रीगुरु आहेत. तर इथं सांगतात, नीच आश्रयो न कर्तव्यो, कर्तव्यो महदस आश्रया. अज सिंह प्रसादेन आरूढो गजमस्तको. म्हणजे ती शेळी कोणाच्या डोक्यावर बसली? हत्तीच्या. म्हणून संघ सर्वसंग परित्याग, मामेकम शरणम व्रज, म्हणजे भगवंताची संगत करायला पाहिजे. ज्ञानोबराय मोठे वैष्णव आहेत, योग्यांची माऊली आहे, साधकांचा मायबाप आहे, श्रीगुरु आहेत, तत्वज्ञ आहेत, शास्त्रज्ञ आहेत आणि संत आहेत. एवढं आपण सगळं काही त्यांना बोलतो याचं काय कारण आहे? तर ज्ञानोबाय सांगतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. मी कोणाचा दास आहे? गुरुचा दास. नेने साधनास आण काही, मला साधनाची काहीच आवश्यकता नाही, कारण जीवाला दास होता येतो आणि जीवाला दास करता येतो। कारण जीव दास होत असतो, पैशाचा दास, लेकराचा दास, बायकोचा दास, घराचा दास। म्हणून जडाचा आणि जीवाचा दास होण्यापेक्षा देव दास व्हायला पाहिजे, तरीच जन्म यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुरी। म्हणून कोणाचं दास व्हा, देवदास ते पारोचा नाही, विठ्ठलाचे दास व्हायला सांगितलं। जीवाला गुरु नसल्यावर जीवन गुरु सारखे होईल, म्हणून गुरु कृपेने जीवन सुखी करायला पाहिजे। कारण गुरु नसल्यावर काय, म्हणून ते म्हणते बाईम्या 100 रुपया दिला आणि गुरु केला, असं नाही। गुरु लक्षणा काय आहे, म्हणून गुरु तेथे ज्ञान, गुरु म्हटलं की तिथं ज्ञान आहे, बर त्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे, आम्हाला काय फायदा। ज्ञानी आत्मदर्शन, त्या ज्ञानानं तुम्ही आत्मा आहे असं तुम्हाला तुमचं आत्मरूपानं दर्शन घडणार आहे। आणि दर्शन झाल्यानंतर काय होतं, दर्शनी समाधान। दर्शन झाल्याबरोबर प्रत्येकाची जी ओढ आहे कशासाठी आहे, सुखासाठी आहे, ते सुख मिळत असतं, मन समाधान होत असतं। आणि समाधान मिळाल्यानंतर काय होतं, दर्शनी समाधान आधी जैसे। जसं शंभू तीर्थ अंबिका, महादेव म्हटलं की पार्वती आलीच, पार्वती मातेला सोडून महादेव कुठे, अर्धनारी नटेश्वर आहे। म्हणजे प्रकृती आणि पुरुषाचा हा काय आहे, विस्तार आहे। म्हणून चंद्र तीर्थ चंद्रिका, चंद्र म्हटलं की चांदण्या आल्या। संत तेथे विवेका असण्याची की जे, संत म्हटलं की तिथं विवेक असतोच। आणि सद्गुरु काय करतात, आपल्या अंतकरणातला विवेक वापरायला सांगतात, आदर ठेवायला सांगतात। कारण त्या विवेकानं मृत्यू खोटा ठरतो, आणि मृत्यू खोटा ठरलं की जिंकलं, काय झालं, जिंकलो आपण। मृत्यूला जिंकता यायला पाहिजे। जिंकावा संसार येणे नावे तो शूर, त्याला शूर म्हटलेलं आहे, ज्यानं काळाला जिंकलं, ज्यानं मृत्यूला जिंकलं, ज्यानं संसाराला जिंकलं। संसार म्हणजे काय, संसारत येईती संसार हा, जे सरत असतं त्याला काय म्हणायचं, संसार। दहती नाम इति देहा, ज्याचं क्षणाक्षणाला दहन व्हायला लागलं त्याचं नाव देह आहे। मग बालपण कुठं मिळलं, खेळण्यात मिळलं, अंगणात, आणि तारुण्य कुठं मिळलं, दुकानात बस बस, आणि म्हातारपण कुठं मिळलं, चिंतेमध्ये। मग जिथं शरीर मरत असतं त्याला मसण माटा म्हणावं। मग बालपण कुठं मिळलं, अंगणात। मग अंगण अंगण आहे का मसण माटा आहे, पण डिक्लेअर कोणी करावं। तारुण्य कुठं मिळलं, जळालं, दुकानात। मग दुकानाला दुकान नाही म्हणा, मसण वाटा डिक्लेअर कोणी करावं, तुम्ही तुमचं करायचं डिक्लेअर। कारण जिथं शरीर जायचं त्याला काय म्हणते, मग तुम्ही तुमच्या बुद्धीनं हिशोब करा, तारुण्य कुठं जळालं। गगन में आग लगी भारी, चांद भी जल गियो, सूरज भी जल गियो। कबीरदास सांगतात की फार मोठी आग लागलेली, आता एका झोपडीला आग लागली, आता त्या माणसानं मस्तपैकी तोटा काढायला, चुना काढायला, छोळायला लागला, इतक्या स्टाईलनं शांतपणे। आणि आग लागल्यावर काय करायला पाहिजे, उडी मारायला पाहिजे का कसं करायला पाहिजे, आग लागली झोपडी करा काही, काढा काढी, तिथून पळायचं नाही ना, इथंच बसला स्टाईलनं तंबाखू का। तसं ह्या सगळ्या सगळीकडं काय लागलेली, आग लागलेली। आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, कधी काळाची झडप पडन काय सांगताय। क्षणभर म्हणजे क्षणभंगूर नाही भरवासा, भारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा। शॉर्टकट नाहीये बर का, लॉंग टर्म नाही। म्हणून इथं आचार्य सांगतात की राम केला ब्रह्मज्ञानी, रामाला सद्गुरु वशिष्ठांनी काय केलं, ब्रह्मज्ञानी केलं। वशिष्ठ मुनी तारक, वशिष्ठ मुनी तारक झालेले आहेत। कृष्ण गुरु सांदीपनी, आणि श्रीकृष्ण परमात्म्याचे सद्गुरु सांदीपन ऋषी। परब्रह्म दाखविले, परब्रह्माचा अवतार आहे असं दाखवून दिलं। गुरुची लक्षणे सांगतात, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशं तत्वमस्यादिलक्षणं एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। म्हणजे ब्रह्मानंदम, ब्रह्मस्वरूप आहे, आनंदरूप आहे, परम जे कधी मरत नाही असं सुख आहे। केवलम ज्ञानमूर्ती, केवळ ज्ञानाची मूर्ती आहे, म्हणून द्वंद्वातीत आहे। तिथं द्वंद्व नाही, द्वैत नाही, दुसरेपणाची भावनासुद्धा नाही। गगन सदृशम, आकाशासारखे कसे निरवयव आहे, पण आकाशाला एक गुण आहे आणि आपण निर्गुण आहोत। ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती। तत्वमस्यादिलक्षणम, ते तत्व असी, ते ब्रह्म तू आहे असं सद्गुरूच्या मुखातून महावाक्याचा उपदेश झाल्यानंतर शिष्याने काय निश्चय करायला पाहिजे? अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्मतत्व मी आहे असा निश्चय करायला पाहिजे। एकम, एकच आहे, नित्यम ज्याचा कधी बदल होत नाही, विमलम अचलम जिथं मळ नाही, कोणता ममतेचा मळ नाही, अचल आहे। सर्वदी साक्षीभूतम, सगळ्या भूतांचे आपण साक्षी आहोत। भावातीतम, कुठलाच भाव आपल्या स्वरूपामध्ये नाही आहे, अंतकरणात भाव आहे, आपल्यात भाव नाही, म्हणून आपल्याला बेभाव झालो नाही। नाही तर याला मी माझं खरं समजलं की आपण बेभाव झालो। त्रिगुणरहितम, म्हणून हे सत्वगुण तमगुण रजोगुण रहित आहे। सद्गुरुम तम नमामि, अशा सद्गुरु स्वरूपाला माझा नमस्कार असतो, कारण गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, जिथं माझे प्राण विसावा घेते ते ठिकाण म्हणजे सद्गुरु आहे। धर्म जागो गुरु महिमा देही दावीला देव, की धन्य आहेत ते सद्गुरु ज्यांनी या मरणाऱ्या देहात, मरणाऱ्या श्वासात, मरणाऱ्या इंद्रियात, मरणाऱ्या वासनेत मी न मरणाऱ्या परमात्मा आहे असं सिद्ध करून दाखवलेलं आहे। म्हणून कबीरदास सांगतात, है कोई ऐसा मुर्शद मौला जो तन्मे खुदा दिखावेगा, 52 हरफ के मायने बताकर भेद भ्रम को मिटावे। आमच्या अंतकरणातले संशय विपर्यास दूर करून आम्ही न मरणारे परमात्मा आहे असं सिद्ध करून देणारा है कोई ऐसा माईका लाल, उघड चॅलेंज आहे कबीरदासांचं। ज्ञानोबऱ्यांचं सुद्धा उघड आव्हानात्मक भूमिका आहे। तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझी उघड ऐका। ज्ञानोबराय प्रतिज्ञा घेऊन सांगायला लागले, मग ज्ञानोबराय जे सांगायला लागले ते खरं आहे, बरं आहे, सोपं आहे ना, आपल्याला आवडतं। आणि आपण जे आपल्याला समजायला लागलो की मी अमक्याचा पती आहे, अमक्याचा मुलगा आहे, अमक्याचा बाप आहे, तर हे खरं आहे का बरं आहे का सोपं आहे? खरं नाही, बरं नाही, सोपं नाही, आवडत असं ना, आज अनुकूल आहे, उद्या प्रतिकूल झाल्यावर हेच आवडत नाही। माणिती लहान थोर देह सुखाची आकाजा, हे जे लहान मोठे आपल्याला मानायला लागले कशामुळं? हे शरीर त्याच्या गरजा पूर्ण करायला लागलं म्हणून मानायला लागलं। उद्या जर गरजा पूर्ण नाही झाल्या तर हेच बहुमतानं आपल्याला येरवड्यात पाठवणार आहे। म्हणून सद्गुरु शुचिरात्मज्ञहा स्वात्मस्थहा पूर्ण निर्भयहा नित्य तृप्तहा सदा मुक्तहा सच्चिदानंद विग्रहा। सद्गुरु जो शुद्ध पवित्र आहे, ज्यांना आत्मज्ञान आहे, स्व आत्म्याशी रत आहेत, पूर्ण निर्भय आहेत, नित्य तृप्त आहेत, अशी सदा मुक्त आहे, आणि जे सच्चिदानंद आहेत ते सद्गुरु आहेत। कारण हे लक्षणं सगळी आहे म्हटल्यावर ते आपल्याला तू असा आहे असं लक्षात आणून देणारच। आणि तिसरे आहे, तस्मात गुरुं प्रपद्यन्ते जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्योपशमाश्रयं। भागवतामध्ये असं, शिष्य असा हवा की गुरुला सर्वस्व अर्पण करणारा असावा, आणि गुरु असा असावा की शिष्यांचे काही न घेणारा असावा। आता लक्षण दिसतेत का असे? शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे, गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछु न ले, काहीच घेणार नसला पाहिजे। परंतु असं आपण इतिहास पाहतो की शिवाजी महाराजांनी संपूर्ण राज्य रामदास स्वामींच्या झोळीमध्ये अर्पण करून टाकले, परंतु रामदास स्वामींनी ते राज्य स्वीकारले नाही। त्यांना फक्त एक उपदेश केला की हे रामाचे राज्य आहे म्हणून चालवा, करता राम आहे। म्हणून ही राज्य चालवा. आणि तिथून जे निघाले डोंगरा कडाच्या कपारीतून त्यांनी वास्तव्य केलं. मग गुरु शिष्याचे वित्त हरण करणारे सध्या दिसतात पण चित्त हरण करणारे दिसत नाही. म्हणून भगवंताला चित्तचोर म्हणतात. गवळीनींचं चित्त चोरून नेलेलं आहे. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. एक ती बरणी म्हणून लेकरू समजून लेकरू तिथं ठेवलं, बरणी घेऊन निघाली. कुठं निघाली? हा बाजाराला. आणि ती लेकरू तिथं ठेवलं, हरणी सोडली, बरणी घेतली. म्हणजे चित्त काय केलं? त्या हरिनं माझं हरिलं चित्त. असं बहवो गुरुवो लोके शिष्य वित्तापहार कहा कवचित तत्र दृश्यंते शिष्य चित्तपहार कहा. माऊली डौर्या अभंगामध्ये सांगतात, गुरु लोभी धनमान शिष्य लोभी अति दीन. शिष्य कसे अति दीन आहेत आणि गुरु लोभी आहेत मानाचे. कुणीतरी मला मान द्यायला पाहिजे, कुणीतरी मला बोलवायला पाहिजे, चला ना चला ना. दोघाशी लटपट लागली पूर्ण, कोण कोणाशी आवरेना. दोघाला लटपट लागलेली, कोण कोणाला आवरणा आता तिथं. म्हणून एके ठिकाणी असं सांगितलं, मरका गोळू रडका चेला दोनू नरक मे ठेलम ठेला हाऊसफुल झालं नरक. ती म्हणे आधी महाराजांचा नंबर लागतो जेवायला, तसं आधी यायचा नंबर लागला, हाऊसफुल नो एंट्री. म्हणून असं पाहायला मिळतं आपल्याला चित्र. परंतु शास्त्रामध्ये श्रद्धेस पार्वती माता सांगितलेलं आहे, विश्वासा शंकर म्हटलेलं आहे. दोघाशिवाय परमार्थ क्षेत्रामध्ये फळ भेटत नाही. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यंती सिद्धा स्वांतस्थमेश्वराम. एकलव्याने द्रोणाचार्यांच्या मातीच्या पुतळ्यावर विश्वास ठेवला आणि उपासना केली. महान धनुर्धर बनले ते. विद्या अभ्यास केला, अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान. कारण त्यांनी काय केलं, श्रीगुरुचे नि नावे माती डोंगरी जयापाशी होती, डोंगराजवळचीच माती घेतली, पुतळा केला श्रीगुरूंचा, नमस्कार केला, भावना ठेवली तिथं की हे सर्व श्रीगुरु आहेत. तिने कुळीये त्रिजगती एकवद केली. तिने लोकांमध्ये असा झेंडा फडवला की धनुर्धर म्हणले ते. कोण? एकलव्य. गुरुदक्षिणेमध्ये सद्गुरूंनी काय मागितलं? उजव्या हाताचा अंगठा, म्हणजे याला संधानच धरता येत नाही तर मग बाण कुठून चालतो? कारण पुढचं कार्य होतं ना अर्जुनाला धनुर्धर बनवायचं. मातीचा द्रोण केला तो कवळिका भाव फळला म्हणून विश्वासे वीन नाडला जगू ठाकला विकल्पे. म्हणून विश्वास पाहिजे. माऊलीच्या सहा ओव्या श्रद्धा दर्शविणाऱ्या आहेत. विश्वास मजरदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेषे अति आदरु विवेकावरी जैसी डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. मग जिथं पाहिजे तिथं काय होत असते? महानिधी प्रगट होत असते. का चिंतामणी आली या हाती, चिंतामणीच हातात आला ना. सदा विजय वृत्ती मनोरथी नेहमी विजय होत असतो. तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे तसा मी पूर्ण काम नित्य तृप्त आहे असं जैसे म्हणून जाणतीनो गुरु भजिजे. म्हणून जाणत्यानं गुरुचं काय करायला पाहिजे? भजन करायला पाहिजे. तेने कृतकार्य होईजे त्यानं कृतकृत्यता होत असते. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषी. मुळाला उदक घातल्यावर मग आपोआप वरचं काय होतो? हो, फळं फुलं लागत येत आणि ते भरून येत असते. मोगरा फुलला, मोगरा फुलला कळी वेची ताची बहरू काय बहरू कळियाशी आला. फुले वेची ताची बहरू कळियाशी आला मोगरा फुलला. म्हणून असा हा मोगरा फुललेला आहे. जैसे का तीर्थ जिये त्रिभुवनी ती घडती समुद्रावगहनी नातरी अमृत रस स्वादनी रस सकळ तैसा पुळत पुळती तोची मिया अभिवंदिला श्रीगुरूची जो अभिलाषित मनोरुची पूर्विता तो। आता नाम चिंतावणी या ग्रंथामध्ये गुरुकृपेचे 12 प्रकार सांगितलेले आहेत। फार महत्त्वाचा विषय धातुर्वादी म्हणजे शिष्यास अनेक साधनाद्वारे आत्मबोध करणारे आहेत। दोन चंदन म्हणजे चंदनाप्रमाणे सहवासातील शिष्यास मुक्त करणारे आहेत। तिसरा परिस म्हणजे जसा परिस लोखंडाचे सोने करत असतो तसा स्पर्शाने शिष्याचा उद्धार करणारे आहे। चौथे प्रकार आहे अनुग्रह। याच्यामध्ये तीन पद्धती आहेत, मस्तकावर हात ठेवणं, आलिंगन देणं आणि कृपा दृष्टीने आपल्यासारखे करणारे आहे। पाचव्या क्रमांकाला विचार म्हणजे आत्मानात्म विचारातून मुक्त करणारे, आत्मानात्माचा विचार सांगून मुक्त करणारे। सहावे म्हणजे कच्छप आहेत, कासवीच्या सहवासामध्ये पिलाकडे पाहिल्यास त्याची तृप्ती होत असते, काश्मिनीनं नुसतं पाहिलं की त्याचं पोट भरत असतं पिलाचं। तसे शिष्याकडे करुणेने पाहिल्यास त्याचा उद्धार होत असतो। कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी, दुधा नाही भेटी अंग संग। हे तर भेटलेच नाही पण त्याचं बी पोट भरलं असं तुकोबराय सांगतात। आणि सातव्या क्रमांकाला चंद्र, चंद्राच्या छायेमध्ये चंद्रकांत मणी पाझरत असतो। तसा गुरुच्या सानिध्यात शिष्यास प्रेमाचा पाझर फुटतो व त्याचा उद्धार होत असतो। आठव्या क्रमांकाला दर्पण म्हणजे दर्पणामध्ये आपले प्रतिबिंब दिसत असते, तद्वत गुरुच्या दर्शनामुळे स्वस्वरूपाची ओळख होत असते। नवव्या क्रमांकाला छायानिधी, हा पक्षी आहे, याची सावली ज्याच्यावर पडते तो राजा होतो।
1: क्या बात आहे।
0: तद्वत गुरुची सावली पडल्यावर शिष्य काय होत असतो, मुक्त होत असतो। दहा क्रमांकाला नाद निधी, हा असा म्हणी आहे, कोणत्याही धातूचा आवाज याच्यावर आला तर तो धातू सोने होत असतो। तशी शिष्याची आर्त किंवा हाक गुरुच्या कानावर पडल्या बरोबर त्याचा उद्धार होत असतो। शिष्य किती लांब असू द्या, त्याची फक्त हाक हाकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका। हाक मारली मीराबाईनं, हाक मारली गजेंद्रानं, हाक मारली प्रल्हादानं, हाके सरशी उडी घालून या स्तंभ कोळी। मग देवा तू गजेंद्राच्या अकांतुशी कैसा धावला ऋषिकेशी, त्याच्या हाकेवर तू आला आणि माझ्या हाकेवर का येत नाही, कारण आपण ओटातून हाक मारायला। ओटातून मारावं का पोटातून मारावं का बिंबीच्या देठापासून मारायला, घर जळाल्यावर असं म्हणतो का घर जळालं तिथं तर बाप्पा। म्हणून इतकं बेमीच्या देठापासून म्हणायला पाहिजे की देवा आता धाव येई।

बाई विश्वंभरी विठा बाई विश्वंभरी भवच्छेद की। अशा पद्धतीने हाक मारायला पाहिजे की तू भवाचं उच्छेदन करणारी आहे, म्हणजे जन्म मृत्यूच्या पाशाला बंधनाला तोडणारी आहेस, आणि आश्री असलेली आई तू आज मला माझ्या हकीवर का येत नाही, लवकर धावून ये, म्हणून अशी हाक मारायला पाहिजे। आता क्रौंच नावाचा आहे, हा एक पक्षी आहे, हजारो मैल दूर राहून पिलाची आठवण केल्या बरोबर तिकडे पिलाचे पोट भरत असते। त्यानं पिलाची आठवण केली की तिकडे पिलाचं पोट भरतं, कसं होतं माहीत नाही पण होतं। तसं शिष्य किती लांब असू द्या, सद्गुरूनं आपली फक्त आठवण करू द्या, त्याचा उद्धार होतो। ही ताकद, ही शक्ती। सूर्यकांत हा शेवटचा प्रकार आहे, हा म्हणे सूर्यप्रकाशामध्ये ठिणग्या सोडत असतो। तसे गुरुची इच्छा असो का नसो, गुरुच्या सहवासात आल्याबरोबर त्याचा उद्धार होत असतो। कोणाची इच्छा असो का नसो, पण त्याचा उद्धार होत असतो। म्हणून नाम तारक असताना गुरुची गरज काय, नाम आहे ना आपल्याजवळ तारणारा, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, मग सद्गुरूची गरज का। 5 मिनिटं वाढलंच चालेल ना। नाव तारी हे साचार माझी बैसले थोर थोर, डोळे आपले आहेत पण सूर्याचा प्रकाश असल्यावरच रूप दिसत असत। पावसामुळे भूमी मार्दव झाली, बीज आहे पण ज्ञाताने फिरणी केल्याशिवाय पीक कसे येते। तसं परमात्मा आपलं स्वरूपच आहे, पण श्रीगुरूवर श्रद्धा असल्याशिवाय आपल्याला निज सुख प्राप्त होणार नाही। म्हणून तैसे निज स्वरूप आईते, श्रद्धा सद्गुरूचे निहाते, खरे करून या ज्ञाती निज सुखाते पावले। ज्ञान देव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे, सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निष्टंक आणकुणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदितीच ना। हे आडातच नाही तर पोरेत येईलच कसं, इंद्रचंद्राचेच आणि ब्रह्मदेवाचे संशय दूर झाले नाही, ते आपले कसे दूर करते, तिथं समर्थ फक्त सद्गुरू आहे। म्हणून नरतनु भव वारिधी कहू बेरो, सन्मुख मरुत अनुग्रह मेरो, कर्णधार सद्गुरु दृढ नावा, दुर्लभ साज सुलभ करी पावा। तुलसीदास जी सांगतात की या भवसागरातून पार पडण्यासाठी तरण्याकरिता नर शरीर उत्तम आहे, तिथं हीच नाव आहे, त्यात देवकृपेचा अनुकूल वारा आलेला आहे, आणि सद्गुरू हे कर्णधार म्हणजे नावाडी आहे। मग असं असताना तो भवसिंधू तरत नाही, जो भवसिंधू तरत नाही तो आत्मघातकी आहे, त्यानं स्वतःचा घात केलेला आहे। नरदेहा माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम, सुकल्प गुरु कर्णधारम मयानुकूलेन नभस्पतेरितम, पुमान भवाब्धिम न तरेत स आत्मदहा। असं म्हणून जो शब्द परनिष्णात शिष्या प्रबोधनी समर्थ, तोच सद्गुरू येथ जाण निश्चित उद्धवा। उद्धवाला लक्षण सांगतात सद्गुरूचं, जो शब्द कसा आहे, शब्दामध्ये निष्णात आहेत, शब्द आणि शब्दाचा अर्थ फोडून सांगणारे आहेत, आणि शिष्याला प्रबोधन करणारे आहेत। म्हणून जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती। म्हणून मंत्र तंत्र उपदेश करणारे भरपूर गुरु मिळतील, पण शिष्याला सद्वस्तू सारखी प्राप्ती करून देणारा तो सद्गुरू, त्याची लक्षणे शब्द परनिष्णात आहे, म्हणजे शब्द त्याचा परिचय करून देणार आणि त्याचा निश्चित करून घेणं, व शिष्यात बोध करण्यामध्ये ते समर्थ आहे, असे सद्गुरू आहे। आणि अशा सद्गुरूला आपण शरण जायला पाहिजे, कारण गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा संतकुळीचा राजा। म्हणून जड बुद्धी चेतन करदारी, काय सांगतात कबीरदास, कबीरदास म्हणतात की गुरुदेव हमारा प्यारा है सिद्ध जगत उजियारा, गुरुदेव की महिमा न्यारी जड बुद्धी चेतन करदारी। जड देहाला मी म्हणायला लावणारी जी बुद्धी आहे तिच्यामध्ये बदल घडला, आणि ती आता मात्र स्वीकार करत नाही की हा 3.5 हाताचा देह मी आहे, कारण याला मी म्हणलं की मरण माझं ठरतं, मग हे मीच नाही तर मरण माझं आहे का, मरण माझे मरून गेले मज केले
अमर ही मरणाला मारणारी विद्या आहे, ही ब्रह्मविद्या आहे, ही अध्यात्म विद्या आहे, अमृतम तू विद्या, ज्या विद्येतून आपण अमृत स्वरूप परमात्मा आहोत असं लक्षात येत असतं ती सत्विद्या आहे। म्हणून या विद्या सामुक्त आहे, ज्या विद्येतून आपण मुक्त आहोत असं लक्षात येतं, मुक्तीचा अनुभव लक्षात येतो, ती सत्विद्या आहे। म्हणून आचार्य सांगतात, काय सांगतात?

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

श्रोते हो, आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। सहा श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री राम चंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण मनाचे श्लोक पाहत आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, विशेषतः साधनेच्या अंगाने पाहतो आहोत। नुसतं त्याच्यावर चर्चा करायची नसून आपल्याला काय करायचं आहे हे कळलं पाहिजे। तर त्यातला आता हा चौथा भाग आहे, साधारणतः 150 शेवट 205 श्लोकापर्यंतचा जो काही भाग आहे त्यात समर्थाने काय म्हटलेलं आहे ते आपण आज पाहूया। ह्याच्यामध्ये 2-4 चरण पुन्हा पुन्हा आलं आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे मना संत अनंत शोधून पाहे। तो अनंत जो आहे त्याला शोधून पाहायचं आहे, अनंत म्हणजे राघव आत्माराम जो आहे त्याला। तर आता ह्याच्यामध्ये 2-4 गोष्टी आपल्याला पाहायला लागतात, आपण कुठं आहोत, आपल्याला कुठं पोचायचं आहे, ध्येय काय, प्राप्तव्य काय, तो मार्ग आपल्याला सांगणार कोण आहे, सद्गुरू संत सांगतात, तो मार्ग म्हणजे नेमका काय आहे, साधना ती कशी करायला पाहिजे, ती करत असताना काय अडचणी येतात, त्याच्यासाठी काय धरायला पाहिजे आणि काय सोडायला पाहिजे, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत। कारण हे जे ग्रंथ आहेत हे परमार्थिक साधना सांगणारे ग्रंथ आहेत। पोथ्या पुराणं जी आहेत ती नुसती भाव बसावा यासाठी आहेत, त्याच्यातून आपल्याला साधना मिळत नाही, काय करायचं ते कळत नाही, आपला भाव असावा आणि त्याहीपेक्षा त्याची फलश्रुती जी आहे ते संसारातलं देणारी असते। आणि ह्या ग्रंथांची फलश्रुती जी आहे ती आत्मदर्शन, ईश्वरदर्शन, स्वरूपबोध असा प्राप्त करून देणारी असते, म्हणजे एक ऐहिक देणारी आहे आणि एक आहे ते पारमार्थिक देणारी आहे, म्हणजे एक अभ्युदय आणि एक निःश्रेयस। तर दोन्ही आपल्याला साधायला पाहिजे, त्याच्यासाठी अभ्युदय साधावा पण त्याला मर्यादा असावी आणि लक्ष मुख्य निःश्रेयसाकडे असावं, पारत्रिक कल्याण हे मुख्य आणि बाकी ऐहिक जे गोष्टी आहेत त्या त्याला आवश्यक म्हणून। का देह आहे, मन आहे, बुद्धी आहे, त्याच्या अंगानेच आपल्याला जायचं आहे, त्यासाठी देहाला आवश्यक मनबुद्धीला आवश्यक तेवढ्या गोष्टीच आपण ग्रहण करायच्या आहेत, तिथं मर्यादा ठेवायची आहे आणि त्याचा उपयोग करून पारत्रिक कल्याण म्हणजे भगवंताचा शोध, आत्म्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे। ह्या दृष्टीनं आपण या ग्रंथाकडे पाहायला पाहिजे। म्हणून या ग्रंथांना अद्वैत ग्रंथ असं म्हटलं जातं, द्वैतातले ग्रंथ नव्हे, अद्वैत बोधावर नेणारे, की एकच परमात्मा सर्व ठिकाणी भरून आहे, त्याच्याखेरी दुसरं काही नाही हे सांगणार आहे। त्यामुळे ह्या गोष्टी बघत असताना काय काय आड येतं आहे, आपल्याला जायचं आहे देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत, त्याच्यासाठी सद्गुरू आपल्याला आवश्यक आहेत। टाकायचं आहे ते मुख्यतः अहंता, मीपणा, काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ जे आड येतं ते टाकायचं आहे, कारण मनच आपल्या आड येतं, त्यामुळे त्या गोष्टी टाकायच्या आहेत। आणि धरायचं आहे काय, तर ध्यान, नाम, ग्रंथ वाचन, चिंतन, मनन, त्याचा ध्यास हे घ्यायचं आहे। हे आता महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर मग आपल्याला नेमकं समर्थ काय सांगतात ते बघायचं। देहापासून आपल्याला देहातीत व्हायचं आहे, सत्वरज तमाचा देह आहे, त्या त्रिगुणात असतानाच हळूहळू त्या गुणातून गुणातीत अवस्था घ्यायची। देह आहे म्हणून भीती आहे आपल्याला, भय आहे प्रत्येक गोष्टीचं, निदान मृत्यूचं तरी भयंकर भय आहे। तर त्या अवस्थेतून भयातीत अवस्था प्राप्त करून घ्यायची, मी देह नाही म्हटलं की भय संपलं, पण नुसतं म्हणून काय उपयोग? काय मी देह नाही मग मी काय आहे, मग मी आत्मा आहे सापडला पाहिजे, त्याला शोधायचं. हे सगळं सांगण्यासाठी श्लोक आहेत. आता त्याच्यातले समर्थ काय म्हणतात ते बघूया. तर ह्याची सुरुवात जी आली आहे त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्या 4-5 श्लोकात 47व्या श्लोकापासून जिथं आपल्याला पोचायचं आहे त्याचं स्वरूप सांगितलं आहे. कसा आहे तो देव? आपण देवाऱ्यातला देव पाहतो, रामाची मूर्ती, कृष्णाची मूर्ती, जी काय असेल, शिवाची, दत्ताची, जे काय असेल ते पाहतो, आणि आमचा देव असा आहे असा आहे, किंवा 22 देव असतात, सगळ्यांची आपण पूजा करत असतो. पण समर्थ त्याचप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे की वस्तुता तुटेना फुटेना चळेना ढळेना, निर्गुण निराकार देव आहे तो, तुटतही नाही फुटतही नाही चळेना ढळेना, सदा संचला, सर्व ठिकाणी भरून आहे, फक्त देवाऱ्यातच नाही तो. पण मी पणे ते कळेना, सर्व ठिकाणी भरून राहिला आहे पण आपलं लक्ष नाही. आपलं लक्ष कशाकडे आहे? देहाकडे. त्याला काय पाहिजे, त्याला काय खायला घालायचं, कोणते कपडे घालायचे, कोणते दागिने, आपली पोझिशन, मान पान, मोठेपणा, हे जोपर्यंत शोधत आहे तोपर्यंत सदा संचला मी पणे तो कळेना. हा देह मी असं म्हटल्यामुळे तो कळेना. असा जो कळत नाही आहे तो शोधायचा आहे, म्हणून मना संत अनंत शोधून पाहे. तो संत अनंत जो आहे तो शोधायला सांगितलेला आहे. सहजसमोर दिसला असता प्रश्न नाही. आपण आपल्याला गोष्ट एखादी हवी असली की त्या शोधायच्या मागं जातो, परंतु जे शोधायला पाहिजे ते शोधत नाही. तो कसा आहे? निराकार, आधार ब्रह्मादिकाचा, निराकार आहे, ब्रह्मादिकाचा आधार आहे. जे जे काही आकाराला आलं ते कशाच्या आधारावर आलं त्याला शोधायचं. अधिष्ठान काय आहे त्याला शोधायचं. म्हणून ब्रह्मादिकाचा जो आधार आहे त्याला शोधा. जया सांगता शिणली वेद वाचा, त्याचं वर्णन करायला गेलेत वेद, पण वेदाची वाणी देखील शिणली नाही वर्णन करतायत. ज्याला तुम्ही परमात्मा म्हणता, ब्रह्म म्हणता, परमेश्वर म्हणता, त्याला वर्णन करायला गेले तर वेद म्हणतात न इती न इती, नाही सांगता येत नाही. मग काय करायला पाहिजे? विवेके तदाकार हो निराहे, पुन्हा पुन्हा त्यांनी ते म्हटलंय. पुढे म्हटलंय एका ठिकाणी की तदाकार वृत्ती हे वळेना, वृत्ती वळत नाही तदाकार व्हायला. त्याला शोधायचं म्हणजे आपणच ते व्हायचं. तो एक आहे, मी एक आहे, मी त्याला भेटायला जाणार आहे, असं जसं माणसाला भेटायला जातो तसं त्याला भेटायला जायचं नाही. मी तोच आहे खरं म्हणजे, म्हणून माहिती नाही. म्हणून ते म्हणतायत विवेके तदाकार होऊन राहे मना संत अनंत शोधून पाय. जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, जगात आपण अनेक गोष्टी पाहतो चर्मचक्षूने पाहतो, डोळ्याने पाहतो. काही पाहायचं आहे म्हटलं आपण म्हणतो डोळे पाहिजेत, प्रकाश पाहिजे, म्हणजे असं त्याला पाहतो. ती एक वस्तू आहे आणि एक मी आहे. मी पाहणारा आहे द्रष्टा आणि ते दृश्य आहे आणि मध्ये दर्शन आहे. या त्रिपुटीनं आपलं पाहणं चाललं आहे प्रत्येक गोष्टीचं. आणि इथं त्यांनी म्हणतात त्या ठिकाणी चर्मचक्षू उपयोगी पडत नाहीत कारण ती डोळ्यांनी पाहण्याची दृष्टी नाही आहे. जगी पाहता ज्ञानचक्षी, ज्ञानाने पाहूया ज्ञानचक्षूने. चर्मचक्षूपेक्षा ज्ञानचक्षू बरे उघडतात ते ध्यानाने नामाने, तरी देखील ज्ञानचक्षूने जेव्हा जेव्हा आपण पाहायचं असं म्हणतो तेव्हा पुन्हा द्वैतच येतं. त्यामुळे ज्ञानचक्षू देखील नाही, चर्मचक्षू ज्ञानचक्षू हे एकमेकाचा सापेक्ष आहेत. तो ठाईचा अलक्षू लक्षवे ना असं म्हटलंय. म्हणून अलक्षास लक्षित जावे. माझा दिसतच नाही म्हणतात ज्ञानचक्षू नाही चर्मचक्षू नाही, मग जाऊ द्या ना. मग जाऊ द्यायचं असलं तर जाऊ द्या, पण तुम्हाला जर आनंद समाधान पाहिजे असेल तर त्याचा शोध घ्या, म्हणजे शाश्वत आनंद मिळेल. बाहेरचा आनंद तात्पुरता, तो विषय आहे तोपर्यंत, डोळे आहेत तोपर्यंत, उजेड आहे तोपर्यंत, अंधार पडला गाडमध्ये गेला होता, चवंद दिवे गेले मागचं बघितलं आपण, मग काय जवळ असून दिसत नाही, पण ह्याला पाहायला डोळे नको, बाहेरचा प्रकाश नको, मग काय स्वयंप्रकाशी आहे, आपल्याच प्रकाशात ते दिसतं, त्याच्याच प्रकाशात ते दिसतं. जसा सूर्य पाहायला वात आणावी लागत नाही, टॉर्च आणावं लागत नाही, कसा दिसतो त्याचाच प्रकाशात तो दिसतो. तसं आत्म्याचं दर्शन, परमात्म्याचं दर्शन त्याचाच प्रकाशात आपण घ्यायचं आहे. तो कसा आहे, पीत ना श्वेत ना श्याम काही, तो श्वेत नाही, पीत नाही, श्याम नाही, व्यक्त अव्यक्त नाही. तो व्यक्त आहे का अव्यक्त आहे? अव्यक्त अव्यक्त एकमेकाचा सापेक्ष होता, तो अव्यक्त होता, व्यक्त झाला. मगाशी तर अव्यक्त कोणीही नव्हतं, आता अनेक मंडळी व्यक्त झाली, पुन्हा काही काळ आणि अव्यक्त राहणार, सगळी गेली. तसं त्याचं येणं आणि जाणं असं नाही आहे, त्यामुळे त्याला व्यक्त अव्यक्त नाही. मग म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, संतांच्या वचनावर विश्वास ठेवा. ते म्हणतायत ना, तो आहे सगळं ठिकाणी, त्याला डोळ्यांनी पाहता येणार नाही आहे, पण तो आहे. मग आहे म्हणताय तर त्यांच्या वचनावर विश्वास ठेवा. म्हणून ह्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुमान प्रमाण नाही तर शब्द प्रमाण, आप्तवाक्य हे प्रमाण आहे. संतांनी सांगितलं तेच बरोबर असणार. म्हणून दास विश्वासता काय होतं, मुक्तीला आहे. मुक्ती पाहिजे ना, मोक्ष, मुक्ती, कैवल्य, वैकुंठ, एकाच अर्थाचे सगळे शब्द. आणि त्याला वैकुंठाला जायचं नाही कुठे, मुक्ती म्हणजे जायचं नाही कुठे, इथेच, याच देहात असताना, इथंच असताना, तोच मी आहे या बोधावर येणं म्हणजेच मोक्ष, मुक्ती. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्ती सुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्ती सुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्ती सुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
1: ऐकूया अशोक पत्की यांचं संगीत असलेली अशोकजी परांजपे यांची गीतरचना, गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी।

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
2: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार.
4: नमस्कार
3: दादा. मध्ये माझ्या असं वाचनात आलं की गोरख बाणी या ग्रंथामध्ये गोरक्षनाथांच्या हिंदी रचनांचं संकलन केलेलं आहे आणि शब्दी हा जो प्रकार त्यांनी लिहिलेला आहे
4: हो.
3: तर प्रत्येक दोन ओळीच्या 275 विचार कणिका त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे आपल्या जसं वन लायनर येतात तसं ते आहे आणि त्यात त्यांची पदं पण आहेत आणि पदविभागात एकूण 62 पदं त्यांची आहेत. तर तुम्हाला पण पद येत असतात नेहमी ना?
4: हो,
3: कितीतरी येतात. तर तुमच्याकडे किती पदं आलेली असतील?
4: 500 जास्त आलेली आहेत. 2012 पासून जेव्हा नाथांची त्यावेळेला मला दीक्षा झाली त्याच्यानंतरचा मी किस्सा सांगितलेला आठवत असेल की मी शूटिंगला क्रेन वरती बसलो होतो आणि मला एका पाठोपाठ एक 3 गाणी आली आणि तेव्हापासून आत्ता या घडीपर्यंत मला गाणी येतच आहेत. म्हणजे आत्ता सुद्धा मला गाणं आलेलं आहे, शिव की जटा से बहती है गंगा पावन करणे धरा को. त्या प्रत्येक गाण्याच्या प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक शब्दामध्ये वेद, उपनिषद, गीता आणि इतर जे महत्वाचे ग्रंथ आहेत आपले, त्यातलं जे ज्ञान आहे ते अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये सांगतात. शब्द आणि चाल एकाच वेळेला येते आणि सहज तुम्ही गुणगुणू पण शकता आणि ते गाणं म्हणत असताना तुमची साधना पण होत असते. आणि त्यातला अर्थ जर आपण बुद्धीने समजून घेतला तो अगदी सोपा सहज आहे, तर आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये तो वापरताही येतो प्रॅक्टिकली. आणि त्याचा गूढ अर्थ जो आहे, सूक्ष्म अर्थ जो आहे, तो पण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आध्यात्मिक अनुभूती पण ज्ञानाची येते. असं दोन्ही पद्धतीने नाथांनी प्रत्येक गाण्यामधनं आपल्यापर्यंत हे ध्यान आणि ज्ञान पोहोचवलेलं आहे.
3: दादा, तुम्ही एकदा मागे साधनाच्या वेळी म्हणला होतात की ही आकाशवाणी आहे, तर आकाशवाणी आहे म्हणजे काय?
4: आपल्याला सिनेमा मधून असं एक चित्र, एक व्हिज्युअल असं दिसतं की रथामधून तो कंस चाललेला होता आणि आकाशवाणी झाली की तुझ्या बहिणीचा जो 8वा पुत्र असेल तो तुला मारून टाकेल. तर ती आकाशवाणी आपल्याला लहानपणापासून फार मस्त वाटायची की अरे असं चाललंय आणि आकाशातनं कोणीतरी बोलतंय. पण नाथांनी त्याचा अर्थ सांगितला की ते आकाश किंवा ते जे अवकाश आहे ते आपल्या आतमध्ये आहे. बुद्धी म्हणजे ज्ञानाचा साठा जिथे आहे तिथल्या आकाशातून जी वाणी आपल्यापर्यंत बोलली जाते, पोहोचवते ज्ञान, त्याला आकाशवाणी असं म्हटलंय.
3: म्हणजे असं आहे का की आपल्या शरीरात जी पंचमहाभूत आहेत त्यातलं आकाश तत्व
4: हो
3: तिथे ती उमटते असं आहे का?
4: हो, पंच महाभूत ही ज्ञानमय आहेत आणि सगळं विश्वातलं ज्ञान या ब्रह्मांडातलं ज्ञान या पिंडामध्ये आहेच आहे. त्यातलं तुम्हाला जेव्हा जे लागणार आहे ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीची जी वाणी आहे त्याला आकाशवाणी म्हटलं. जसं आकाश आपल्याला दिसत म्हणजे समजत नाही काय आहे, तसं बोलणारी जी शक्ती आहे ती आपल्याला दिसत नाही, पण आपल्याला जसं आकाश जाणवतं तसं ती वाणी आपल्याला आतमध्ये उमटलेली जाणवते. आणि याचा अनुभव तुम्ही पण घेता की तुम्हाला नाथ गाणी देतात
3: हो
4: की नाही, आणि तितकी अद्भुत असतात. त्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द अर्थपूर्ण असतो, भावपूर्ण असतो आणि त्या चाली पण अप्रतिम आहेत. तर हे तुम्हाला पण सहज असंच बसल्या जागी ते जेव्हा आकाशवाणी करतात तेव्हा आतमध्ये उमटत.
3: नाही, मला फारच आवडली ती आयडिया. आयडिया म्हणजे काय? प्रत्यक्षच आहे ते.
4: हो,
3: नाही तर आपण आकाशवाणी म्हणजे रेडिओ आणि आकाशवाणी म्हणजे अशीच आकाशातनं येणारा मोठा डायलॉग. दादा, आम्हाला एक छान गाणं सांगा ना.
4: नाथांची जी गाणी आली त्यातलं एक साधं सोपं सुंदर गाणं सांगतो, चालीसहित पण सांगतो मी, याचा मुखडा गाऊन पण दाखवतो आणि मग त्याचा आपण अर्थ काय तो पण बघू.
3: अर्थ तर महत्वाचा, तोही सांगा.
4: तुमच्या श्रोत्यांना भयंकर आवडेल ते गाणं.

तर हे जे जगत आहे ते सत्य नसून एक स्वप्न आहे आणि त्यालाच माया म्हटलेला आहे की जे अस्तित्वात आहे असं आपल्याला प्रकर्षाने जाणवतं ते अस्तित्वात नाहीये याची जाणीव होणं म्हणजे आत्मज्ञान आणि ते अस्तित्वात नाहीये असं जे आपल्याला भासमान दिसतंय ती माया आहे. माया आपल्याला समजतच नाही. या जगामध्ये आपण जे वावरतोय श्वास घेतोय जगतोय सगळ्या सुख दुःख आणि भावभावनांशी जोडले जातोय आपल्या आतमधून त्या येत आहेत त्याची आपल्याला जाणीव होती ही सगळी माया आहे. बाहेर जे बघतोय ती माया आहे आणि आतमध्ये जी घडतीय ती पण माया आहे ह्याची जाणीव अज्ञान असल्यामुळे आपल्याला होत नाही. तर जो ज्ञानी आहे म्हणजे जो त्या दिशेने वाटचाल सुरू करतो ध्यानाच्या माध्यमातून त्याच्या आतमध्ये ते ज्ञान प्रकट व्हायला सुरुवात होते आणि त्याला या सगळ्या गोष्टींमधल्या नश्वरतेची जाणीव होते. नाथांनी खूप सुंदर व्याख्या सांगितली. सत्य म्हणजे जे काल होतं आज आहे आणि उद्या पण असणार ते कधी बदलत नाही. सत्य म्हणजे जे कधी बदलत नाही. मग असत्य म्हणजे काय तर त्याच्या विरुद्ध काय म्हणतात आपल्याला जे कायम बदलत राहतं. तर आपण उघड्या डोळ्यांनी जे जे काही बाह्य जगतामध्ये बघतोय ते प्रत्येक क्षणाला बदलतंय. एवढंच नाही तर ज्या शरीरामध्ये आपण आलेलो आहोत ते शरीर सुद्धा प्रत्येक क्षणी बदलतंय. त्यातली प्रत्येक गोष्ट काल जी होती ती आज तशीच राहत नाही. तर त्याला असत्य गोष्टींना माया म्हटलंय की जी सतत बदलत राहते. पण आपल्याला असं वाटतं आपण आहोतच हे शरीर कायम असणार आहे ही जी भावना आपल्या मनात आहे ती अज्ञानापोटी आलेली मायेचं स्वरूप आहे. तर सत्य नाही हे स्वप्न हे सारा कारण हे सगळं जगत प्रत्येक क्षणी बदलतंय ते स्वप्नवत आहे. माया की बहती हुई धारा ती सतत वाहणारी आहे आणि जी गोष्ट वाहणारी आहे त्याचा आधार घेऊन एका जागी तुम्ही स्थिर राहू शकत नाही. म्हणून त्यांनी म्हटलं की ही वाहणारी धारा मायेची असल्यामुळे जिसका नाही है कोई किनारा ना मिलेगा तुमको कोई सहारा. तुम्ही किनाऱ्यावरती किंवा किनाऱ्यासारख्या एखाद्या घट्ट गोष्टींवरती उभे राहू शकलात तर त्याचा तुम्हाला आधार मिळेल. पण जे वाहत राहतंय ते तुम्हाला वाहवतच नेणार तर त्याचा तुम्ही कुठे आधार घेणार. जे वाहतंय त्याच्यात तुम्ही डुबून जाऊ शकता. हो की नाही. तर माया ही अशी आहे की ती तुम्हाला कधी डुबवेल ते सांगता येत नाही आणि या चक्रामध्येच आपण फिरत राहतो. म्हणून मायेच्या जाणीवेमध्ये येणं याला नाथांनी मागच्या भागामध्ये म्हटलं की बीन अवेअरनेस अवेअरनेस मध्ये या. माया वाईट नाहीये. माया आहेच आहे. तुम्ही मायेचा वापर कसा करताय त्याच्यावरनं ती तुमच्या आयुष्यामध्ये सुख किंवा दुःख निर्माण करते किंवा ती तुम्हाला जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकवते त्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा सहभाग असतो असं या गाण्यातनं. आता मी ह्याचा ढोबळ अर्थ सांगतोय पुढचं कडवं आहे गाऊन दाखवतो म्हणजे त्याची चाल तुम्हाला पण ऐकायला आवडेल.

0: तर जे नाहीच आहे त्याचं होणं कसं काय असू शकतं, जो नाही आहे उसका होना कैसा, बिछडे भी अगर तो रोना कैसा। आपण छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून माणसं, परिस्थिती, गोष्टी, कीर्ती, वैभव, शारीरिक सक्षमता अशा अनेक गोष्टी आपल्याकडे असतात, त्या आपल्यापासून जेव्हा दूर जातात किंवा नाहीशा होतात तेव्हा आपण रडतो, दुःख करतो। म्हणजे तर कशाला दुःख करायचं, ना आस लगा तू इस जीवन से। प्रत्येक क्षणी जीवनाकडे आपण आशेने बघत असतो की आपण कायम या शरीरामध्ये राहू, हे शरीर कायम निरोगी आणि तरुण राहील, आपल्याला सगळे भोग उपभोग घेता येईल, कीर्ती, धन, मान, प्रतिष्ठा आपल्याला मिळत राहील, अशी आशा जीवनाकडनं असते। पण जे नाहीच आहे आणि जे आपल्यापासून लांब जाणार आहे त्याच्याबद्दल आस लावणे म्हणजे त्याच्याबद्दल आशा ठेवण्याची आवश्यकता नाहीये, ते अज्ञानाचं लक्षण आहे असं नाथ म्हणतात। खोना ही है जब अंत में सारा। कितीही तुम्ही गोष्टी पकडून ठेवल्या तरी एक क्षण असा येईल की तुमच्या हातातनं सगळं निष्ठून जाणार आहे,
1: एक ना एक दिवस संपणारच आहे,
0: कारण हा देहच नष्ट होणार आहे। या देहाशी संबंधित जे जे तुम्ही पकडून ठेवलेलं आहे ते तुमच्यापासून लांब जाणार आहे। दुसरं कडवं आहे, मैं सपना हूं तुम्हारे लिए और तुम सपना हो मेरे लिए भी। कारण की स्वप्न हे कधी कायम राहत नाही, ते थोड्या वेळापुरतं दिसतं आणि त्याच्यातनं आपण जागे होतो। तर जागे होणं किंवा जागृती येणं म्हणजे आत्मज्ञान झाल्या क्षणी बाकी सगळं स्वप्नवत आहे याची जाणीव होते। हे शरीर स्वप्नवत आहे कारण ते नष्ट होणार आहे, तर मी ज्या शरीरात आहे ते शरीर आणि तुम्ही ज्या शरीरात आहात ते शरीर हे एकमेकांसाठी स्वप्नच आहे। सत्य काय आहे, आत्मतत्व, त्याच्या जाणीवेत राहणं म्हणजे आत्मज्ञान। तर मैं सपना हूं तुम्हारे लिए और तुम सपना हो मेरे लिए भी, ये हर एक जीव की है सच्चाई, अपनाओ इसे तो होगा सवेरा। तुमच्या आतमध्ये जागृतीचा सवेरा म्हणजे सकाळ होईल, पहाट होईल जेव्हा तुम्ही हे ऍक्सेप्ट कराल। इतकं साधं सोपं सरळ थेट ज्ञान नाथांनी दिलेलं आहे,
1: छान आहे, खूप छान आहे।
0: तुम ढूंढ ढूंढ के थक जाओगे और काल की गोद में मिट जाओगे, पर हाथ तुम्हारे कुछ न लगेगा, ये काल चक्र का खेल है सारा। आपण उन्हाचे कवड से हातात पकडायचा प्रयत्न केला तरी ते आपल्या हातात राहणार नाहीत आणि ऊन जसं जसं सरकेल तसं तसं ते कवडचे आपल्या हातापासून लांब जाते। किंवा तुम्ही अमर होणं शोधत राहिलात तरी तुम्हाला ते कधीही मिळणार नाही, कारण अमर असणे ही आत्म्याची स्थिती आहे, शरीराची नाहीये, आणि ते शोधत राहाल आणि एक दिवशी काळाच्या कुशीमध्ये मिटून जाल। पण भौतिक असल्यामुळे ते काही तुमच्या हाती लागलेलं नसेल आणि हा सगळा कालचक्राचा खेळ आहे याची जाणीव सतत मनामध्ये ठेवा, म्हणजे मग उगाच चुकीच्या आशेनी तुम्ही जीवन जगणार नाही। आणि शेवटचं कडव तर फार सुंदर आहे, कितना भी कहूं तुम ना मानोगे और जान के भी अनजान बनोगे, सोते को जगा सकते हैं प्यारे, पर तुमने तो है स्वांग रचाया। आपण गेल्या 14-15 वर्षात बघितलेलं आहे अनेक संतांच्या सांगण्यामधूनही आपल्याला हे जाणवतं, ते टाहो फोडून जीवाच्या आकांतांनी सगळ्यांना सांगत असतात की बाबा साधना करा, ध्यान करा, सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा, मायेपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा, विवेकाने वागा, ज्ञानपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा, षड्रिपूंच्या जाळ्यात फसू नका, हे सगळं सांगून सुद्धा आपण हो हो म्हणतो आणि पुन्हा त्याच मार्गी लागत असतो। तर ते सांगतात की मी कितीही सांगितलं तरी तुम्ही हो हो म्हणाल आणि मला समजलं, मी आता त्या रस्त्यावरनं पुढे चालेन असं म्हणता, पण जान के भी अनजान बनोगे, जेव्हा वेळ येईल तसं वागायची तेव्हा तुम्ही तसं वागणार नाही। कारण एखादा झोपला असेल खरा तर त्याला हलवून उठवता येईल की उठ बाबा आणि तो जागा होईल, पण तुम्ही झोपेचं सोंग घेतलेलं ज्यांनी आहे त्याला आपण किती उठवायचा प्रयत्न केला तरी तो उठणारच नाही। आणि म्हणून तुम्ही मागच्या एका भागात म्हटलं होतात की जो या रस्त्यावरनं पुढे जाण्याचा प्रयत्न करेल तो वाचेल का, आणि तेव्हा मी म्हटलं होतं जो वाचणार आहे तोच या रस्त्यावरनं जाण्याचा प्रयत्न करेल। तर सगळ्यांनी जागृत होण्याचा प्रयत्न तर करा आणि चालायचा प्रयत्न करा, शेवटी इच्छा जर नाथांची असेल तर ते तुम्हाला त्या मार्गावरनं सफलतापूर्वक पुढे नेतील।
1: दादा, राम गणेश गडकरींच्या एका नाटकात असा डायलॉग आहे की झोपलेल्याला जागा करता येतं पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलंय त्याला जागा तरी कसं करणार,
0: तेच इथे नाथांनी सांगितलेलं आपल्याला दिसतं। तर अशा चार कडव्यांमध्ये संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे। अशी 500 पेक्षा जास्त गाणी आलेली आहेत, त्याच्यामध्ये अचाट आणि अफाट ज्ञान भक्ती आणि वैराग्य या सगळ्याचा सुंदर मिलाप आपल्याला दिसतो
1: या तुमच्या गाण्यांबद्दल. दादा आम्हाला असं वाटतं की आम्हाला साधनेच्या वेळी ती शांतपणे ऐकता येतात तुम्ही गात असता आणि त्यातनं जे व्हायब्रेशन येतात
0: हो
1: त्यांनी ट्रान्स मध्ये जायला होतं
0: हो.
1: आम्ही समानात विचार करतो की आपल्यासाठी केवढं भाग्याची गोष्ट आहे
0: हो.
1: कुठे दूर जंगलात जाऊन बसायला नको समाधी लागते इतकी सुंदर. वा वा. तर श्रोते हो आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल BSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: आताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
3: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
2: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
3: श्रोते हो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.

0: देवा रे देवा, आता काय मी करू, आता कुणाला सांगू, काम क्रोध विंचू चावला,
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज,
0: त्याने माझा प्राण चालिला, अरे विंचू चावला
1: महाराज,
0: अरे विंचू चावला महाराज, देवा रे देवा, आता काय मी करू, अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला। मनुष्य इंगळी अति दारुण,
1: हा हा म्हणजे अति दारुण,
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही, दारुण म्हणजे भयंकर,
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का,
0: अभ्यंकरचाही संबंध नाही, अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर,
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर,
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदाळ भयंकर,
1: आणि मांदाळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर।
1: बापरे,
0: मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं,
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं,
0: हे गंगीचा इथं काय संबंध,
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध आहे, तिनं म्हणजे त्या इंगळीनं,
1: त्या इंगळीनं महाराज, इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू,
1: मोठा विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा, मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण, त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज,
0: अरे विंचू चावला महाराज, देवा रे देवा, आता काय मी करू, आता कुठं मी जाऊ, अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला। हो या विंचवाला उतारा,
1: उतारा गंडा दोरा, दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री,
0: असला उतारा चालत नाही,
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध,
0: असलाही उतारा चालत नाही, या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा,
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा,
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं, तमो गुण म्हणजे काय, तमो गुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा,
1: मी मारतो पिन,
0: या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा, सत्व गुण लावा अंगारा, आणि विंचू इंगळी उतरे झरझरा, अरे विंचू चावला
1: महाराज,
0: अरे विंचू चावला महाराज, देवा रे देवा, आता काय मी करू, आता कुणाला सांगू, आता या या यो, अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला। हो सत्य उतार्या येऊन
1: आला का,
0: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमो गुण,
1: बरं झालं
0: किंचित राहिली फुणफुण,
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा, ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

श्रोते हो आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग। स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी।

श्रोते हो ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
2: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग शिवमत भैरव.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग शिवमत भैरव. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी. श्रोते हो, ऐकूया भारा तांबे यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। प्रस्तुती भक्ती सुधा।
2: उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

श्रोते हो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, संत जनाबाई यांची अभंगरचना ऐकूया। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

लीला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ति सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्त शरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती. गायली आहे आर एन पराडकर यांनी.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

होईल। भक्ती सुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज गुरुवार निजज्येष्ठ कृष्ण नवमी अर्थात 9 जुलै 2026

आजचं नक्षत्र आहे अश्विनी नक्षत्र। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या आज पुण्यात आगमन करत आहेत। कणंगले इथे आज श्री नृसिंह वर्धापन महोत्सव साजरा केला जात आहे। माधवनगर सांगली इथल्या श्री दाविद महाराजांची आज पुण्यतिथी आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधना. गोत्र आणि प्रवर या शब्दांचा संबंध वैदिक धर्माच्या श्रौत आणि स्मार्त या दोन्ही अंगांशी आहे. गोत्र या शब्दाचा रूढार्थ भारतातल्या प्राचीन ऋषिकुल असा आहे आणि प्रवर म्हणजे गोत्रातील प्राचीन विशिष्ट ऋषींचं नाव आहे. गोत्र आणि प्रवर यांचा श्रौत आणि स्मार्त कर्मांमध्ये बऱ्याच ठिकाणी एकत्र निर्देश येतो, त्यामुळे गोत्र प्रवर असा संयुक्त शब्द उच्चारला जातो. गोत्र हा शब्द ऋग्वेदात, अन्य वैदिक ग्रंथात आणि त्यापुढच्या धार्मिक संस्कृत वाङ्मयात आढळतो. गोत्र या शब्दाचा मूळ अर्थ गायींचा गोठा असा आहे. गोठ्यातील गायी एका कोळाच्या मालकीची असल्यामुळे गोत्र या शब्दाने एका कोळाचा आणि त्याच्या प्रमुखाचा बोध होऊ लागला. एखाद्या व्यक्तीचा इतरांच्याहून पृथक निर्देश करायचा असल्यास त्या व्यक्तीचं नाव, पित्याचं नाव आणि गोत्र नाम यांचा उच्चार करण्याची प्राचीन पद्धती होती. श्रौत आणि स्मार्त आचारांमध्ये याप्रमाणे व्यक्तीचा निर्देश होत असे. एका गोत्रातील स्त्री पुरुषांचे बंधू भगिनींचे नाते प्रस्थापित होत असल्यामुळे परगोत्रातील वधूशी विवाह करण्याचा प्राचीन परिपाठ आहे. सूत्रकाळात म्हणजे इसवीसनपूर्व 6व्या आणि 5व्या शतकात ही रूढी असल्याचं स्पष्टच दिसतं. याच्याही पूर्वी ब्राह्मण ग्रंथांच्या काळात किंबहुना ऋग्वेद काळीही ही प्रथा असावी. गटागटाने राहिलेल्या या कुळांमध्ये स्वाभाविकच आपसात विवाह संबंध होत नसत. ऋग्वेदात अरी हा शब्द परका या अर्थाने वापरला आहे.

परका या शब्दाचेही तिथे दोन अर्थ आहेत. परका म्हणजे शत्रू हा एक अर्थ, आणि परसमाजातील व्यक्तीला आदरपूर्वक बोलावून कन्या अर्पण करायची असताना सन्मान्य अतिथी हा त्याचा दुसरा अर्थ आहे. हे लक्षात घेतलं म्हणजे ऋग्वेद काळीही सगोत्र विवाह होत नसावेत हे लक्षात येतं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे, पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी, पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज, पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: ऋषभ पुराणाचा जो प्रारंभ होतो तो जन्मेजयाचा पुत्र आहे शतानिक, राजा शतानिक, सर्पसत्र जन्मेजयाने केलं. त्या प्रसंगी वेदव्यास आले होते, वेदव्यासांचे शिष्य वैशंपायन सुद्धा होते. आणि वैशंपायनांनी महाभारत सांगितलं आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार, वेदव्यासांच्या आज्ञेनुसार. आता जन्मेजयाचा हा जो पुत्र आहे शतानिक, नात्याने बघितलं आता पांडवांशी त्याचं नातं कसं निर्माण होतं, तर शतानिकाचा परीक्षित हा पितामह झाला, आजोबा आहे. आणि परीक्षितीचे पांडव हे पितामह आहे, म्हणजे किती पिढ्या जात आहेत की पांडव, अभिमन्यू, परीक्षित, जन्मेजय आणि शतानिक, असा हा राजा शतानिक. ज्या वेळेला वेदव्यास सुद्धा उपस्थित तिथे आहेत शतानिक, आणि त्यांनी वेदव्यासांना प्रार्थना केली. वेदव्यासांचे एकाहून एक असे उत्तम शिष्य, पहिलं वैशंपायन, जैमिनी अथवा सुमंत, हे चार प्रमुख आहेत. आणि पाचवा जो आहे तो रोमहर्षण किंवा त्याचा पुत्र उग्रश्रवा, सूत जो आहे, ज्याच्याकडे धर्मशास्त्र अथवा इतिहास कथन करण्याची जी परंपरा आहे, तोच हा अथर्ववेदाचा ज्ञाता सुमंतु, अथर्ववेदाचा अधिवक्ता आहे द्रोणपुत्र सुमंतु. या महर्षी सुमंतु त्या ठिकाणी उपस्थित आहे. वेदव्यासांना जेव्हा राजा शतानिकाने प्रार्थना केली आहे काही श्रवण करण्यासंबंधाने, त्या प्रसंगी सुमंतु उपस्थित आहे, जैमिनी आहेत, याज्ञवल्क आहेत, शौनक किंवा वैशंपायन आदी सुद्धा आहेत. आणि या शतानिकाच्या सभेमध्ये जेव्हा हे सगळे आहेत, वेदव्यास महर्षी त्या ठिकाणी आहेत, ज्या शतानिकाचे गुरु आहेत याज्ञवल्क, याज्ञवल्कांनी शतानिकाला जे अस्त्रज्ञान शस्त्रज्ञान दिलेलं आहे, भागवतामध्ये सुद्धा हा उल्लेख आहे, जन्मेजयाच्या नंतर तस्य पुत्रो शतानिको याज्ञवल्कात्रयी पठन् अस्त्रज्ञानम क्रियाज्ञानम शौनकात परमेश्यती. याज्ञवल्कांकडून त्याने वेदांचंही अध्ययन केलं, शौनकांकडून त्याला काही जे शिकायला मिळालंय, असा हा राजा शतानिक जन्मेजयाचा पुत्र असणारा. या प्रसंगी त्याने एक प्रश्न उपस्थित केला, या महनीय व्यक्ती जर आपल्या सभेत उपस्थित आहेत ज्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करावं, त्यात सर्वात ज्येष्ठ वरिष्ठ असणारे वेदव्यास, वेदव्यासांना प्रार्थना केल्यावर वेदव्यासांनी आपला हा शिष्य जो आहे सुमंतु त्याच्याकडे निर्देश केलेला आहे. धर्मशास्त्रीय ज्या काही त्याच्या शंका आहेत किंवा कथा त्याला ऐकाव्या वाटतात, त्या ऐकण्याची त्यांनी इच्छा प्रकट केली होती, तेव्हा वेदव्यासांनी आपल्या शिष्याला सुमंतुला आज्ञा दिली की तू सांग त्याच्या ज्या शंका असतील, त्याला जे काही श्रवण करायचं आहे तू त्याची इच्छा पूर्ण कर. सुमंतु नावही मोठं सुंदर आहे, सुमंतु नाव आहे की ज्याने अशा विचारांचं सुंदर पवित्र मनाने मंथन केलेलं आहे, मनन केलेलं आहे, तो सुमंतु आहे, पवित्र अंतःकरणाने. कारण या कथांचं सुद्धा मनन मंथन चिंतन जे करावं लागतं तेव्हा त्यातलं सार आपोआप प्राप्त होत. ते मंथन मनन करता करता मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, तशा पद्धतीने या कथांचं मंथन करून किंवा मनन करून सुमंतुने जे काही प्राप्त केलेलं आहे आता ते तो द्यायला निघालेला आहे. सो महर्षी सुमंतु गुरूंच्या आज्ञेनुसार सुमंतुने राजा शतानिकाला विचारलं, तुला काय श्रवण करायचं आहे? त्याला शतानिक म्हणतोय की मला धर्मशास्त्रा संबंधाने श्रवण करायचं. कारण हे विचार असे आहेत की धर्मशास्त्राचे विचार ऐकल्याने सुद्धा मनुष्य पापमुक्त होतो. धर्मशास्त्रासंबंधीचे विचार नुसते श्रवण केल्याने सुद्धा पापमुक्त, म्हणजे पापी विचारांपासून त्याचं मन हळूहळू दूर होतं की नाही, आपण आत्तापर्यंत जे केलं ते चुकलं, किंवा असं करायला नको आहे. तेव्हा सुमन तू सांगतायत की तुला धर्मशास्त्रासंबंधाने ऐकायचं आहे, पण धर्मशास्त्र हा विषय अतिशय मोठा आहे आणि या विषयावरती अनेक लोकांनी आपापल्या बुद्धीप्रमाणे आपल्या क्षमतेप्रमाणे वेगवेगळ्या संहिता लिहिलेल्या आहेत. धर्मशास्त्रावरती अनेक संहिता आहेत ज्यामध्ये आम्हाला केवळ एकच संहिता ज्याच्यावर वारंवार टीका झाल्यामुळे माहिती आहे ते म्हणजे मनुस्मृती. एकच संहिता पण तेवढी एकच संहिता नाही, धर्मशास्त्रासंबंधाने एकच संहिता प्रमाण मानलेली नाही. विष्णू संहिता आहे, यम संहिता आहे, अंगिरा संहिता आहे, वशिष्ठ आहे, दक्ष संहिता आहे, संवर्त आहे, वातातप आहे, पराशर संहिता आहे, आपस्तंभ संहिता आहे, उषणा, कात्यायन, बृहस्पती, गौतम, शंख, लिखित, हरित, अत्रि संहिता, 21 प्रकारच्या संहिता धर्मासंबंधाने आहेत. मग म्हणाले कोणाचं म्हणणं खरं मानायचं, आत्रिसंहितेतलं मानायचं की मनुस्मृतीतलं मानायचं. तर ह्याचा एक साकल्याने विचार आहे की धर्माचं आचरण हे तारतम्याने आहे, म्हणून या विविध संहिताचा उल्लेख सुमंतूंनी केलाय. धर्मासंबंधाने अनेकांनी चिंतन केलेलं आहे. या सगळ्या आचार संहिता आहेत, या प्रत्येकाची एक दूरदृष्टी आहे, त्याचं स्वतःची सुद्धा त्याच्यावर एक छाप आहे. पूर्वसुरींचा त्याने आदर केलेला आहे, दूरदृष्टी आहे, त्याचं जे काही कर्तृत्व आहे, अनुभव आहे, या सगळ्या गोष्टीतून ह्या आचारसंहिता निर्माण केला. शिवाय स्थल, काल, सृष्टीचक्र याचा विचार करून त्यांनी ह्या संहिता निर्माण केलेल्या आहे की आपण जे लिहू हे तीनही काळात लागू झालं पाहिजे अशा दृष्टीने, त्यातून मानवी कल्याण झालं पाहिजे. तेव्हा शतानिक म्हणतो की या संहितांपैकी बऱ्याचशा संहितांच्या बाबतीत मी ऐकलेलं आहे, तुम्ही आत्ता ज्याचा उल्लेख केला त्यापैकी बऱ्याच संहिता मी श्रवण केलेल्या आहेत. अगदी रामायण महाभारतादी सुद्धा मी श्रवण केलेलं आहे. त्यावर जे एक विचार सुरू झाला, आचार हा मुद्दा आला त्यातून की धर्मशास्त्राचा मुख्य आग्रह कशा संबंधाने आहे, आचार. या चर्चेतून एक मुद्दा पुढे आला, शतानिक आणि सुमंतू मोठी सुंदर चर्चा यांची. भविष्यपुराणातल्या ब्राह्मपर्वातला हा संवादच तसा आहे. राजा शतानिक आणि महर्षी सुमंतू एक शंका त्यांनी ज्या उपस्थित केलेल्या आहेत, धर्म आणि शास्त्र आता हे कशासाठी आहे, तर यातला मुख्य उद्देश आहे माणूस सदाचारी असावा. सदाचारा संबंध आहे, त्याच्या हातून योग्यच कर्म घडावं, चुकीचं कर्म घडू नये, यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. आणि योग्यच कर्म घडावं म्हणजे कसं घडावं, तर ते धर्मयुक्त कर्म असावं, सर्वांचं हित त्यामध्ये आहे असा विचार किंवा या पद्धतीने ते कर्म घडावं, त्याला ती आचार संहिता आहे. हे सगळ्यांच्या दृष्टीने हितकारी असणार, म्हणून धर्मशास्त्रीय जी आचारसंहिता असते ही सर्व हितासाठी आहे. विशेषतः धर्मशास्त्रीय आचारसंहितेमध्ये तीन गोष्टींवर नियंत्रण ठेवलं जातं, मन, शरीर आणि वाणी. या तीनही गोष्टी ज्या कर्म करण्यासाठी मदत करणाऱ्या आहेत, कारणभूत आहेत, त्या तीनही गोष्टींना पवित्र ठेवणं यासाठी धर्मशास्त्राचा हा आग्रही आचारसंहिता त्यासाठी. आपल्याला केवळ आचार भ्रष्टता दिसते ती पैशातली दिसते, जिकडे तिकडे भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार, अर्थात हा पैशाच्या रूपाने दिसतोय, त्याचं ते दृश्य स्वरूप आहे. पैसा हे दृश्य स्वरूप आहे, पण त्या पैशाच्या दृष्टीने दिसणारी भ्रष्टता आत येते कुठून, आतूनच येते ना. लोभात पापं प्रवर्तते, त्याचं अंतःकरण म्हणजे त्याचं मन जे आहे, त्याची वाणी सुद्धा बिघडलेली आहे, त्याचं स्वतःच्या शरीराकडे सुद्धा नियंत्रण नाही, लक्ष नाही, या तीनही गोष्टी बिघडतायत. आणि त्यातून दिसतोय पुढे आर्थिक भ्रष्टाचार हा दिसतोय, पण मूलत त्याचं मन भ्रष्ट झालंय. मनामुळे मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रवृत्ती, त्याच्या वृत्ती बदलली आहे, त्याच्या बोलण्यात सुद्धा एक वेगळा भाग आलाय, एक प्रकारची जी गुर्मी तयार होते किंवा निर्लज्जपणा निर्माण होतो, भ्रष्टाचार. त्यानंतर शरीरासंबंध म्हटलंय की त्याला नंतर नंतर काही वाटत नाही, जाड अगदी गेंड्याच्या कातडीचा जसा होतो शरीरासंबंधाने जे मिळेल ते खाणंपिणं यामध्ये जसं आहे तसं हे परिणाम जे दिसतात, जो धर्म आणि शास्त्र पायदळी तुडवतो आहे त्याला त्या संबंधाने काही बंधन वाटत नाही. म्हणून तर वारंवार आग्रह केला आहे की आचार प्रथमो धर्म श्रुत्यक्तुश्च नरोत्तम तस्मादस्मिन समायुक्तो नित्यस्य आत्मवान द्विजः. आचार प्रथमो धर्म, सगळ्यात पहिला धर्म म्हटला म्हणजे सगळ्यात पहिलं कर्तव्य म्हटलं आचार, पहिलं कर्तव्य आचारासंबंधाने. केवढं चिंतन केलंय आपल्या पूर्वसुरींनी, आजचं हे चित्र जे दिसतंय की ही पहिलीच पायरी चुकली आहे म्हणून तर सगळीकडे अंधार दिसतोय, सगळीकडे अराजकताच निर्माण झाली आहे. त्याचं कारण तेच आहे ज्याला आज नाव दिलं जातं माफिया राज. हे कुठला राजा आहे तर ते त्याला कारण तेच आहे. आचार प्रथमो धर्म हा पहिलाच धर्म, ही पहिलीच पायरी ज्यांनी गाठलीच नाही, त्याचा विचारच केलेला नाही. विष्णू सहस्रनामाच्या शेवट सुद्धा पितामह भीष्मांनी म्हटलंच आहे की आचार प्रभो धर्मो धर्मस्य प्रभुरोच्यत सर्वागमनामाचार प्रथमं परिकल्पते. फलश्रुतीमध्ये विष्णू सहस्रनामाच्या म्हटलंय की आचार प्रभो धर्म आचार प्रथमो धर्म परमो धर्म. तीनही प्रकार सांगितले, प्रभवो धर्म परमो धर्म आणि प्रथमो धर्म. अतिशय आवश्यक म्हटलेला भाग आहे. मग तो राजा असो की प्रजा असो सर्वांसाठी तोच न्याय म्हटलाय. म्हणून भविष्य पुराणाचा एक महत्वाचा भाग जर असं म्हटला तर भविष्य पुराण म्हणजे आचार कीर्तन आहे. भविष्य पुराण म्हणजे आचार कीर्तन. आचार कसा असावा माणसाचा या संबंधी आग्रहाने सांगणार भविष्य पुराण आचार कीर्तन. म्हणून राजा शतानिक असं म्हणतोय की मला आपण भविष्य पुराण सांगावं. जर हा आचाराचा विचार आहे, शतानिकाला सुमंतू जेव्हा आधी आचारसंबंधाने सांगू लागतात की धर्मशास्त्र कशासाठी आहे तर उत्तम आचार करण्यासाठी. आणि आचाराने काय प्राप्त होत नाही, आचाराने उत्तम आचाराने कीर्ती प्राप्त होते. उत्तम आचार ज्याचा आहे त्याला आयुष्य प्राप्त होतं. आचार लभते आयु, हे सर्व उत्तम आचार ज्याचा आहे त्याला प्राप्त होतो. म्हणून भविष्य पुराणासंबंधाने राजा शतानिकाने इच्छा प्रगट केली की मला हे ऐकायचं आहे, ज्यावर ज्यात आचारावर विशेष भर दिलेला आहे. त्या सुमंतू आता सांगतात की राजन अतिशय उत्तम विषयाकडे तुम्हाला आता घेऊन जाण्याची प्रेरणा दिली भविष्य पुराण. म्हणून तुला मी आता सांगतो की आचारासंबंधाने काय विषय मांडलेला आहे. एवं आचारतो दृष्ट्वा धर्मस्य मनोयोगतिं सर्वस्य तपसो मूलम आचारम जगृहोपरम. माझ्या मते किंवा भविष्य पुराणामध्ये जे सांगितलं आहे तर आचार हे मूल आहे, प्रारंभ आहे, प्रारंभ आहे. अन्येच मानवा राजन आचारम संश्रिता सदा एवम अस्मिन पुराणे तु आचारस्य तु कीर्तनम. अस्मिन पुराणे तु आचारस्य कीर्तनम. या भविष्य पुराणामध्ये आचार या विषयाचं कीर्तन म्हणजे त्या संबंधीचं महात्म्य सांगितलेलं आहे. म्हणून हे राजा शतानिक की ऋषिमुनींनी आचाराला धर्म मानलंय. धर्माची व्याख्या करताना सुद्धा आचाराला धर्म मानलंय, कारण तो एक आधार आहे, ते मूळ आहे. सृष्टीचक्र अबाधित राहण्यासाठी हा महत्वाचा आधार आहे. जर त्याच्यावरच आघात झाला, कारण हा प्रवाह जो असल्यामुळे काल प्रवाहामुळे आचार बदलत जातात, विचार जरी तेच असले तरी आचार बदलत जातात. माणूस तोच आहे, पण काळानुसार फॅशन बदलते, कपड्यांच्या पद्धती बदलतात, माणूस तोच आहे. तेच दोन हात, तेच दोन पाय, तेच दोन डळे त्या माणसाला आहेत. तस पूर्वीच्या माणसाला डोक्यावरच केस आहेत, तसं माणूस तोच आहे, पण जे काही कपडे परिधान करण्याची जशी पद्धती बदलत जाते तसं विचार तेच आहेत, पण आचार करण्याची पद्धती ज्याच्या ज्याच्या बुद्धीला जसं जसं भावेल तसं तसं, मग नंतर नंतर प्रवृत्ती अशी होत जाते. काय होतं याच्याने, काय होतं याच्याने, असं केलं तर काय होणार आहे, तसं केलं तर काय होणार आहे. एक प्रवृत्ती अशी असते, नाही मी असं करीन, हे केल्याने असं चुकीचं होतं. एक प्रवृत्ती म्हणजे नाही असं केल्याने काय होणार आहे, आचार बदलत जात. आणि म्हणून जो उत्तम आचार आहे त्याला खरं संस्कृती म्हणतात, पण बिघडलेल्या गोष्टी येतात त्याला संस्कृती नाव दिलं जातं, मोठं हास्यास्पद आहे. बिघडलेल्या गोष्टी येतात म्हणजे पाश्चात्य संस्कृती शब्द येतो, आणि बिघडलेल्या गोष्टी असतात त्याला विकृती म्हणायला काय, पण त्याला संस्कृती नाव देऊन संस्कृती शब्दाचाही अपमान केला जातो, इकडे लक्ष दिलं जात नाही. या संस्कृती शब्दाचा अपमान आहे, ती काय संस्कृती आहे, विकृती आहे. विचित्रता तर प्राप्त केली, विचित्र वेश परिधान केला, विचित्र हावभाव केलेत ज्यातून विकार निर्माण होतील असं जर होत असेल तर ती विकृती नाही तर काय, त्याला संस्कृती म्हणणं मूर्खपणा आहे. म्हणून कल्चर आणि संस्कृती यांची बरोबरी होतच नाही. विकृती ही समाज बिघडवण्याचं काम करत असते. याकरता असं आहे की समाज म्हणजे एक पुरुष आहे, प्रकृती आहे, आणि त्याला सुद्धा जपावं लागतं. जसं उत्तम व्यायाम केला, नियमित योग्य असा आहार घेतला की शरीरसुद्धा व्यवस्थित राहतं, आरोग्य जसं व्यवस्थित राहतं, तसं समाजरूपी पुरुषाने, समाजरूपी शरीराने हे सगळं नियंत्रण, नियम, बंधन जर ठेवले तर त्याचीही प्रकृती उत्तम राहते. नाही तर एखाद्या सुटलेल्या माणसाप्रमाणे, बिघडलेल्या माणसाप्रमाणे सुद्धा समाजरूपी शरीराची प्रकृती बिघडते. त्याकरता ह्या आचार, धर्म आणि शास्त्र यांच्या बंधनाने युक्त असणारं समाजरूपी पुरुष प्रकृती आवश्यक असते. म्हणून ऋषी मुनींनी याला, आचाराला श्रेष्ठ मानलेलं आहे. याकरता हे आचार कीर्तन आहे. म्हणून आचार शब्दावरूनच आचरण हे आपल्याला बघायला मिळतं. धर्माचरण आहे, कर्माचरण आहे, तपाचरण आहे. सुभाषितातून सांगितलंय की अनाचारेण मालिन्यम, अत्याचारेण मूर्खता, विचार आचार यो योगम सदाचार सउच्यते. त्याला सदाचार असं म्हणतात. जर जगामध्ये अनाचार, नको त्या गोष्टीचं आचरण सुरू झालं की मालिन्य प्राप्त होतं. अनाचारेण मालिन्यम आणि अत्याचारेण, एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की मूर्खता. अत्याचारेण तो विनाश आहे, पण विचार आचार यो योगम, योग्य विचार आणि त्याचा योग्य आचार यांचं जर एकत्रीकरण झालं तर त्याला सदाचार असं म्हणतात. सदाचारस्य उच्यते असा भविष्य पुराण म्हणजे सदाचार संग्रह आहे. इदम स्वस्तैनम श्रेष्ठम, इदम बुद्धि विवर्धनम, इदम यशस्य सततम, इदम निःश्रेयस परम. भविष्य पुराण असं आहे की इदम स्वस्तैनम अतिशय मंगलकारक आहे, कारण सदाचार जे आहे ते माणसाचं जीवनामध्ये मांगल्य निर्माण करतात. म्हणून इदम स्वस्तैनम श्रेष्ठम, इदम बुद्धी विवर्धनम, बुद्धीला प्रगल्भता प्राप्त करून देणारे विचार आहेत. इदम यशस्यम सततम, नेहमी यश कीर्ती प्रदान करणार आहे, आणि त्याचबरोबर निःश्रेयसम परमकल्याण देणार सुद्धा हे विचार आहे असे भविष्य पुराण आहे. म्हणून या ठिकाणी सुमंतू आता राजा शतानिकाला सांगतात की भविष्य पुराणाची एक परंपरा सुद्धा मी तुला सांगतो की भविष्य पुराण किंवा ही विचारधारा कशी कशी आली. प्रत्येक पुराणाची एक परंपरा आहे, वैचारिक परंपरा, तत्वासंबंधीची परंपरा आहे. भागवतामध्ये सुद्धा सांगितलं जाईल की भगवान विष्णू, ब्रह्मदेव, देवर्षी नारद, नारदांकडून वेदव्यास, वेदव्यासांकडून शुकदेव आणि मग ते राजा परीक्षितेपर्यंत पोचलं. अशी एक परंपरा भागवताची सांगली. ही वैचारिक परंपरा, हे विचार कसे कसे आलेत त्याचा विस्तार होत गेला. कारण नाहीतरी सुरुवातीला नदी जेव्हा उगम पावते तेव्हा एक लहानसा झरा असतो, पण जसजशी ती पुढे वाहत वाहत जाते अनेक उपप्रवाह येऊन मिळतात तेव्हा त्या मोठ्या नदीचं रूपांतर होतं. तसं कुठलेही विचार प्रारंभी छोटे आहेत पण मूळ तो आहे, मूळ स्त्रोत, आणि तिथून ते वाढता वाढता विस्तार होत जातो. तसं या ठिकाणी भविष्यपुराण हे सर्वप्रथम ब्रह्मदेव त्यांच्याकडून शिवशंकरांना प्राप्त झाला. ब्रह्मदेवाकडून हे विचार शिवशंकराकडे आलेत, शिवशंकराकडून ते विचार भगवान विष्णूंकडे आलेत, भगवान विष्णूंच्याकडून हेच विचार नारदांकडे आलेत, नारदांनी तेच विचार इंद्राला दिलेत, इंद्राने ते पराशर ऋषींना दिलेत आणि पराशरांनी आपला पुत्र वेदव्यासांना हे विचार दिले. भविष्यपुराणासंबंधीचे प्रत्युगाम युगामध्ये व्यास अवतरित होतात. तर 28वे वेदव्यास आहेत, कृष्ण द्वैपायन वेदव्यास आहेत. या भविष्यपुराणाची भागवतामध्ये श्लोकसंख्या म्हटली आहे 14,500. भागवतामध्ये श्लोकसंख्या सांगितली. काही यामध्ये प्रक्षिप्त सुद्धा जे मानतात याहीपेक्षा संख्या अधिक आहे आणि प्रक्षिप्त आहे असं मानतात. काळाच्यामुळे या गोष्टी जरी काही अंशी मान्य केल्या नाही केला तरी त्यातला जो मूळ भाग आहे तोही आपल्याला लक्षात येतो. कारण पुराणांचं मुख्य लक्षण काय आहे, पुराणांचा मुख्य मुद्दा आहे, पाच लक्षणं सांगितली आहे. सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणी च वंशानुचरितम चैव पुराणं पंचलक्षणं. पुराणांची पाच लक्षणं आहेत, सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचरित, अशी पाच लक्षणं. आता सर्ग म्हणजे ह्या विश्वाची निर्मिती कशी काय, तत्वाने जी आहे त्यासंबंधीचं वर्णन असतं तत्वत, त्याला सर्ग म्हटलंय. प्रतिसर्ग म्हणजे सृष्टीची उत्पत्ती आहे, ब्रह्मदेवाने सृष्टीची घडवली त्यासंबंधीचा भाग आहे. त्यानंतर वंश जो आहे, वंश म्हणजे असं आहे की राज्ञां ब्रह्मप्रसूतानां वंशः, राज्ञां ब्रह्मप्रसूतानां, ब्रह्मदेवापासून जो राजवंश निर्माण झाला आहे, सृष्टीचं जगाचं नेतृत्व करणारा किंवा राज्य चालवणारा वर्ग आहे, राज्ञां ब्रह्मप्रसूतानां वंशः, त्याला वंश म्हटलंय. मन्वंतर जे आहे त्या मन्वंतरामध्ये सहा घटक येतात. मन्वंतरम मनुर्देवा मनुपुत्रा सुरेश्वरा ऋषयो अंशावतारश्च हरे षड्विद मुच्यते. सहा घटक या मन्वंतरामध्ये समाविष्ट असतात. जो मनु सर्व मनुष्यांचा प्रतिनिधी किंवा मूळ आहे त्या मनुचा पुत्र आहे, मनुपुत्र आहे, देव, ऋषी, सप्तर्षी आणि त्या मन्वंतरात झालेले भगवंताचे श्रीहरीचे अवतार, असा सहा गोष्टी एकत्र होतात तेव्हा त्याला मन्वंतर असं म्हणतात. आणि वंशानुचरितम ज्यामध्ये त्या मन्वंतरात झालेले राजे किंवा भगवंताचे अवतार यांचा चरित्र भाग जो आहे तोही या पुराणांमध्ये समाविष्ट असतो.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे, पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी, पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज, पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

श्रोते हो, आता ऐकूया दत्त भक्ती गीत. संगीत आहे पंडित अतुल केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर आणि सहकारी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण मनाचे श्लोक पाहत आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, विशेषतः साधनेच्या अंगाने पाहतो आहोत। नुसतं त्याच्यावर चर्चा करायची नसून आपल्याला काय करायचं आहे हे कळलं पाहिजे। तर त्यातला आता हा चौथा भाग आहे, साधारणतः 150 शेवट 205 श्लोकापर्यंतचा जो काही भाग आहे त्यात समर्थांनी काय म्हटलेलं आहे ते आपण आज पाहूया। ह्याच्यामध्ये 2-4 चरण पुन्हा पुन्हा आलंय, त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे मना संत अनंत शोधून पाहे। तो अनंत जो आहे त्याला शोधून पाहायचा आहे, अनंत म्हणजे राघव आत्माराम जो आहे त्याला। तर आता ह्याच्यामध्ये 2-4 गोष्टी आपल्याला पाहायला लागतात, आपण कुठं आहोत, आपल्याला कुठं पोचायचं आहे, ध्येय काय, प्राप्तव्य काय आहे, तो मार्ग आपल्याला सांगणार कोण आहे, सद्गुरु संत सांगतात, तो मार्ग म्हणजे नेमका काय आहे, साधना ती कशी करायला पाहिजे, ती करत असताना काय अडचणी येतात, त्याच्यासाठी काय धरायला पाहिजे आणि काय सोडायला पाहिजे, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत। कारण हे जे ग्रंथ आहेत हे परमार्थिक साधना सांगणारे ग्रंथ आहेत। पोथ्या पुराणं जी आहेत ते नुसती भाव बसावा यासाठी आहेत, त्याच्यातून आपल्याला साधना मिळत नाही, काय करायचं ते कळत नाही, आपला भाव असावा आणि त्याहीपेक्षा त्याची फलश्रुती जी आहे ते संसारातलं देणारी असते। आणि ह्या ग्रंथांची फलश्रुती जी आहे ती आत्मदर्शन, ईश्वरदर्शन, स्वरूपबोध असा प्राप्त करून देणारी असते। म्हणजे एक ऐहिक देणारी आहे आणि एक आहे ते पारमार्थिक देणारी आहे, म्हणजे एक अभ्युदय आणि एक निःश्रेयस। तर दोन्ही आपल्याला साधायला पाहिजे, त्याच्यासाठी अभ्युदय साधावा पण त्याला मर्यादा असावी आणि लक्ष मुख्य निःश्रेयसाकडे असावं, पारत्रिक कल्याण हे मुख्य आणि बाकी ऐहिक जे गोष्टी आहेत त्या त्याला आवश्यक म्हणून। कारण देह आहे, मन आहे, बुद्धी आहे, त्याच्या अंगानेच आपल्याला जायचं आहे, त्यासाठी देहाला आवश्यक, मनबुद्धीला आवश्यक तेवढ्या गोष्टीच आपण ग्रहण करायचे आहेत, तिथं मर्यादा ठेवायची आणि त्याचा उपयोग करून पारत्रिक कल्याण म्हणजे भगवंताचा शोध, आत्म्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे। ह्या दृष्टीनं आपण या ग्रंथाकडे पाहायला पाहिजे। म्हणून या ग्रंथांना अद्वैत ग्रंथ असं म्हटलं जातं, द्वैतातले ग्रंथ नव्हे, अद्वैत बोधावर नेणारे, की एकच परमात्मा सर्व ठिकाणी भरून आहे, त्याच्याखेरी दुसरं काही नाही हे सांगणार आहे। त्यामुळे ह्या गोष्टी बघत असताना काय काय आड येतं आहे, आपल्याला जायचं आहे देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत, त्याच्यासाठी सद्गुरू आपल्याला आवश्यक आहेत। टाकायचं आहे ते मुख्यतः अहंता, मीपणा, काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ जे आड येतं ते टाकायचं आहे, कारण मनच आपल्या आड येतं, त्यामुळे त्या गोष्टी टाकायच्या आहेत। आणि धरायचं आहे काय, तर ध्यान, नाम, ग्रंथ वाचन, चिंतन, मनन, त्याचा ध्यास हे घ्यायचं आहे। हे आता महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर मग आपल्याला नेमकं समर्थ काय सांगतात ते बघायचं। देहापासून आपल्याला देहातीत व्हायचं आहे, सत्वरजतमाचा देह आहे त्या त्रिगुणात असतानाच हळूहळू त्या गुणातून गुणातीत अवस्था घ्यायची आहे। देह आहे म्हणून भीती आहे आपल्याला, भय आहे प्रत्येक गोष्टीचं, निदान मृत्यूचं तरी भयंकर भय आहे। तर त्या अवस्थेतून भयातीत अवस्था प्राप्त करून घ्यायची, मी देह नाही म्हटलं की भय संपलं, पण नुसतं म्हणून काय उपयोग? काय मी देह नाही मग मी काय आहे, मग मी आत्मा आहे सापडला पाहिजे, त्याला शोधायचं. हे सगळं सांगण्यासाठी श्लोक आहेत. आता त्याच्यातले समर्थ काय म्हणतात ते बघूया. तर ह्याची सुरुवात जी आली आहे त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्या 4-5 श्लोकात 47व्या श्लोकापासून जिथं आपल्याला पोचायचं आहे त्याचं स्वरूप सांगितलं आहे. कसा आहे तो देव? आपण देवाऱ्यातला देव पाहतो, रामाची मूर्ती, कृष्णाची मूर्ती, जी काय असेल, शिवाची, दत्ताची, जे काय असेल ते पाहतो. आणि आमचा देव असा आहे, असा आहे, किंवा 10-20 देव असतात, सगळ्यांची आपण पूजा करत असतो. पण समर्थ त्याचप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे की वस्तुतः तुटेना, फुटेना, चळेना, ढळेना, निर्गुण निराकार देव आहे. तो तुटतही नाही, फुटतही नाही, चळेना, ढळेना, सदा संचला, सर्व ठिकाणी भरून आहे. फक्त देवाऱ्यातच नाही येतो, पण मी पणे ते कळेना, सर्व ठिकाणी भरून राहिलाय. पण आपलं लक्ष नाही, आपलं लक्ष कशाकडे आहे? देहाकडे. त्याला काय पाहिजे, त्याला काय खायला घालायचं, कोणते कपडे घालायचे, कोणते दागिने, आपली पोझिशन, मान पान, मोठेपणा, हे जोपर्यंत शोधताय तोपर्यंत सदा संचला मी पणे तो कळेना. हा देह मी असं म्हटल्यामुळे तो कळेना. असा जो कळत नाही आहे तो शोधायचा आहे. म्हणून मना संत अनंत शोधून पाहे, तो संत अनंत जो आहे तो शोधायला सांगितलेला आहे. सहज समोर दिसला असता प्रश्न नाही. आपण आपल्याला गोष्ट एखादी हवी असली की त्या शोधायच्या मागं जातो, परंतु जे शोधायला पाहिजे तेच शोधत नाही. तो कसा आहे? निराकार, आधार ब्रह्मादिकाचा, निराकार आहे, ब्रह्मादिकाचा आधार आहे. जे जे काही आकाराला आलं ते कशाच्या आधारावर आलं त्याला शोधायचं. अधिष्ठान काय आहे त्याला शोधायचं. म्हणून ब्रह्माधिकाचा जो आधार आहे त्याला शोधा. जया सांगता शिणली वेद वाचा, त्याचं वर्णन करायला गेलेत वेद, पण वेदाची वाणी देखील शिणली नाही वर्णन करतायत. ज्याला तुम्ही परमात्मा म्हणता, ब्रह्म म्हणता, परमेश्वर म्हणता, त्याला वर्णन करायला गेले तर वेद म्हणतात न इती न इती, नाही सांगता येत नाही. मग काय करायला पाहिजे? विवेके तदाकार होनी राहे. पुन्हा पुन्हा त्यांनी ते म्हटलंय, पुढे म्हटलंय एका ठिकाणी की तदाकार वृत्ती हे वळेना. वृत्ती वळत नाही तदाकार व्हायला. त्याला शोधायचं म्हणजे आपणच ते व्हायचं. तो एक आहे, मी एक आहे, मी त्याला भेटायला जाणार आहे, असं जसं माणसाला भेटायला जातो तसं त्याला भेटायला जायचं नाही. मी तोच आहे खरं म्हणजे, म्हणून माहिती नाही. म्हणून ते म्हणतायत विवेके तदाकार होऊन राहे, मना संत अनंत शोधून पाय. जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे. जगात आपण अनेक गोष्टी पाहतो चर्मचक्षूने पाहतो, डोळ्यांनी पाहतो. काही पाहायचं आहे म्हटलं आपण म्हणतो डोळे पाहिजेत, प्रकाश पाहिजे, म्हणजे असं त्याला पाहतो. ती एक वस्तू आहे आणि एक मी आहे. मी पाहणारा आहे द्रष्टा आणि ते दृश्य आहे आणि मध्ये दर्शन आहे. या त्रिपुटीनं आपलं पाहणं चाललं आहे प्रत्येक गोष्टीचं. आणि इथं त्यांनी म्हणतात त्या ठिकाणी चर्मचक्षू उपयोगी पडत नाहीत कारण ती डोळ्यांनी पाहण्याची दृष्टी नाही आहे. जगी पाहता ज्ञानचक्षी, पर ज्ञानाने पाहूया ज्ञानचक्षूने. चर्मचक्षूपेक्षा ज्ञानचक्षू बरे, उघडतात ते ध्यानाने नामाने. तरी देखील ज्ञानचक्षूनी जेव्हा जेव्हा आपण पाहायचं असं म्हणतो तेव्हा पुन्हा द्वैतच येतं. त्यामुळे ज्ञानचक्षू देखील नाही, चर्मचक्षू ज्ञानचक्षू हे एकमेकाचा सापेक्ष आहेत. तो ठाईचा अलक्षु लक्षवे ना असं म्हटलंय. म्हणून अलक्षास लक्षित जावे. माझा दिसतच नाही म्हणता ज्ञानचक्षू नाही, चर्मचक्षू नाही, मग जाऊ द्या ना. मग जाऊ द्यायचं असलं तर जाऊ द्या, पण तुम्हाला जर आनंद समाधान पाहिजे असेल तर त्याचा शोध घ्या, म्हणजे शाश्वत आनंद मिळेल. बाहेरचा आनंद तात्पुरता, तो विषय आहे तोपर्यंत, डोळे आहेत तोपर्यंत, उजेड आहे तोपर्यंत, अंधार पडला गाडमध्ये गेला होता, चवंद दिवे गेले मग तो बघितला आपण, मग काय जवळ असून दिसत नाही, पण ह्याला पाहायला डोळे नको, बाहेरचा प्रकाश नको, मग काय स्वयंप्रकाशी आहे, आपल्याच प्रकाशात ते दिसतं, त्याच्याच प्रकाशात ते दिसतं, जसा सूर्य पाहायला वात आणावी लागत नाही, टॉर्च आणावं लागत नाही, कसा दिसतो त्याचाच प्रकाशात तो दिसतो, तसं आत्म्याचं दर्शन, परमात्म्याचं दर्शन त्याचाच प्रकाशात आपण घ्यायचा आहे, तो कसा आहे पीत ना श्वेत ना श्याम काही, तो श्वेत नाही पीत नाही श्याम नाही, व्यक्त अव्यक्त नाही, तो व्यक्त आहे का अव्यक्त आहे, अव्यक्त अव्यक्त एकमेकाचा सापेक्ष, तो अव्यक्त होता व्यक्त झाला, मगाशी तर अव्यक्त कोणीही नव्हतं, आता अनेक मंडळी व्यक्त झाली, पुन्हा काही काळ आणि अव्यक्त राहणार, सगळी गेली, तसं त्याचं येणं आणि जाणं असं नाही आहे, त्यामुळे त्याला व्यक्त अव्यक्त नाही, मग म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, संतांच्या वचनावर विश्वास ठेवा, ते म्हणतायत ना तो आहे सगळं ठिकाणी, त्याला डोळ्यांनी पाहता येणार नाही आहे पण तो आहे, मग आहे म्हणताय तर त्यांच्या वचनावर विश्वास ठेवा, म्हणून ह्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुमान प्रमाण नाही तर शब्द प्रमाण, आप्तवाक्य हे प्रमाण आहे, संतांनी सांगितलं तेच बरोबर असणार, म्हणून दास विश्वासता काय होतं मुक्तीला आहे, मुक्ती पाहिजे ना, मोक्ष मुक्ती कैवल्य वैकुंठ एकाच अर्थाचे सगळे शब्द, आणि त्याला वैकुंठाला जायचं नाही कुठे, मुक्ती म्हणजे जायचं नाही कुठे, इथेच याच देहात असताना इथंच असताना तोच मी आहे या बोधावर येणं म्हणजेच मोक्ष मुक्ती। जय जय रघुवीर समर्थ।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
1: ऐकूया अशोक पत्की यांचं संगीत असलेली अशोकजी परांजपे यांची गीतरचना, गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
2: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा।
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे।
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात। नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत।
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305।
3: श्रोते हो, नमस्कार। अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचे स्वागत करते। मिलिंद दादा नमस्कार।
4: नमस्कार
3: दादा। मध्ये माझ्या असं वाचनात आलं की गोरख बाणी या ग्रंथामध्ये गोरक्षनाथांच्या हिंदी रचनांचं संकलन केलेलं आहे आणि शब्दी हा जो प्रकार त्यांनी लिहिलेला आहे
4: हो।
3: तर प्रत्येक दोन ओळीच्या 275 विचार कणिका त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे आपल्या जसं वन लाइनर येतात तसं ते आहे आणि त्यात त्यांची पदं पण आहेत आणि पदविभागात एकूण 62 पदं त्यांची आहेत। तर तुम्हाला पण पद येत असतात नेहमी ना?
4: हो,
3: कितीतरी येतात। तर तुमच्याकडे किती पदं आलेली असतील?
4: 500 जास्त आलेली आहेत। 2012 पासून जेव्हा नाथांची त्यावेळेला मला दीक्षा झाली त्याच्यानंतरचा मी किस्सा सांगितलेला आठवत असेल की मी शूटिंगला क्रेन वरती बसलो होतो आणि मला एका पाठोपाठ एक 3 गाणी आली आणि तेव्हापासून आत्ता या घडीपर्यंत मला गाणी येतच आहेत। म्हणजे आत्ता सुद्धा मला गाणं आलेलं आहे, शिव की जटा से बहती है गंगा, पावन करणे धरा को। त्या प्रत्येक गाण्याच्या प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक शब्दामध्ये वेद, उपनिषद, गीता आणि इतर जे महत्वाचे ग्रंथ आहेत आपले, त्यातलं जे ज्ञान आहे ते अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये सांगतात। शब्द आणि चाल एकाच वेळेला येते आणि सहज तुम्ही गुणगुणू पण शकता आणि ते गाणं म्हणत असताना तुमची साधना पण होत असते आणि त्यातला अर्थ जर आपण बुद्धीने समजून घेतला तो अगदी सोपा सहज आहे, तर आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये तो वापरताही येतो प्रॅक्टिकली आणि त्याचा गूढ अर्थ जो आहे, सूक्ष्म अर्थ जो आहे, तो पण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आध्यात्मिक अनुभूती पण ज्ञानाची येते। असं दोन्ही पद्धतीने नाथांनी प्रत्येक गाण्यामधनं आपल्यापर्यंत हे ध्यान आणि ज्ञान पोहोचवलेलं आहे।
3: दादा, तुम्ही एकदा मागे साधनाच्या वेळी म्हणला होतात की ही आकाशवाणी आहे, तर आकाशवाणी आहे म्हणजे काय?
4: आपल्याला सिनेमामधून असं एक चित्र, एक व्हिज्युअल असं दिसतं की रथामधून तो कंस चाललेला होता आणि आकाशवाणी झाली की तुझ्या बहिणीचा जो 8वा पुत्र असेल तो तुला मारून टाकेल। तर ती आकाशवाणी आपल्याला लहानपणापासून फार मस्त वाटायची की अरे असं चाललंय आणि आकाशातनं कोणीतरी बोलतंय, पण नाथांनी त्याचा अर्थ सांगितला की ते आकाश किंवा ते जे अवकाश आहे ते आपल्या आतमध्ये आहे। बुद्धी म्हणजे ज्ञानाचा साठा जिथे आहे तिथल्या आकाशातून जी वाणी आपल्यापर्यंत बोलली जाते, पोहोचवते ज्ञान, त्याला आकाशवाणी असं म्हटलंय।
3: म्हणजे असं आहे का की आपल्या शरीरात जी पंचमहाभूत आहे त्यातलं आकाश तत्व
4: हो
3: तिथे ती उमटते असं आहे का?
4: हो, पंच महाभूत ही ज्ञानमय आहेत आणि सगळं विश्वातलं ज्ञान या ब्रह्मांडातलं ज्ञान या पिंडामध्ये आहेच आहे। त्यातलं तुम्हाला जेव्हा जे लागणार आहे ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीची जी वाणी आहे त्याला आकाशवाणी म्हटलं। जसं आकाश आपल्याला दिसत म्हणजे समजत नाही काय आहे, तसं बोलणारी जी शक्ती आहे ती आपल्याला दिसत नाही, पण आपल्याला जसं आकाश जाणवतं तसं ती वाणी आपल्याला आतमध्ये उमटलेली जाणवते। आणि याचा अनुभव तुम्ही पण घेता की तुम्हाला नाथ गाणी देतात
3: हो
4: की नाही, आणि तितकी अद्भुत असतात, त्यातला प्रत्येक शब्द शब्द अर्थपूर्ण असतो, भावपूर्ण असतो आणि त्या चाली पण अप्रतिम आहेत। तर हे तुम्हाला पण सहज असंच बसल्या जागी ते जेव्हा आकाशवाणी करतात तेव्हा आतमध्ये उमटत।
3: नाही, मला फारच आवडली ती आयडिया। आयडिया म्हणजे काय? प्रत्यक्षच आहे ते
4: हो,
3: पण नाही तर आपण आकाशवाणी म्हणजे रेडिओ आणि आकाशवाणी म्हणजे अशीच आकाशातनं येणारा मोठा डायलॉग असं चालायचं। दादा, आम्हाला एक छान गाणं सांगा ना।
4: नाथांची जी गाणी आली त्यातलं एक साधं सोपं सुंदर गाणं सांगतो, चालीसहित पण सांगतो मी, त्याचा मुखडा गाऊन पण दाखवतो आणि मग त्याचा आपण अर्थ काय तो पण बघू।
3: अर्थ तर महत्वाचा, तोही सांगा।
4: तुमच्या श्रोत्यांना भयंकर आवडेल ते गाणं।

तर हे जे जगत आहे ते सत्य नसून एक स्वप्न आहे आणि त्यालाच माया म्हटलेलं आहे की जे अस्तित्वात आहे असं आपल्याला प्रकर्षाने जाणवतं ते अस्तित्वात नाहीये याची जाणीव होणं म्हणजे आत्मज्ञान आणि ते अस्तित्वात नाहीये असं जे आपल्याला भासमान दिसतंय ती माया आहे. माया आपल्याला समजतच नाही. या जगामध्ये आपण जे वावरतोय श्वास घेतोय जगतोय सगळ्या सुख दुःख आणि भावभावनांशी जोडले जातोय आपल्या आतमधून त्या येत आहेत त्याची आपल्याला जाणीव होती ही सगळी माया आहे. बाहेर जे बघतोय ती माया आहे आणि आतमध्ये जी घडतीये ती पण माया आहे ह्याची जाणीव अज्ञान असल्यामुळे आपल्याला होत नाही. तर जो ज्ञानी आहे म्हणजे जो त्या दिशेने वाटचाल सुरू करतो ध्यानाच्या माध्यमातून त्याच्या आतमध्ये ते ज्ञान प्रकट व्हायला सुरुवात होते आणि त्याला या सगळ्या गोष्टींमधल्या नश्वरतेची जाणीव होते. नाथांनी खूप सुंदर व्याख्या सांगितली. सत्य म्हणजे जे काल होतं आज आहे आणि उद्या पण असणार आहे ते कधी बदलत नाही. सत्य म्हणजे जे कधी बदलत नाही. मग असत्य म्हणजे काय तर त्याच्या विरुद्ध काय म्हणतात आपल्याला जे कायम बदलत राहतं. तर आपण उघड्या डोळ्यांनी जे जे काही बाह्य जगतामध्ये बघतोय ते प्रत्येक क्षणाला बदलतंय. एवढंच नाही तर ज्या शरीरामध्ये आपण आलेलो आहोत ते शरीर सुद्धा प्रत्येक क्षणी बदलतंय. त्यातली प्रत्येक गोष्ट काल जी होती ती आज तशीच राहत नाही. तर त्याला असत्य गोष्टींना माया म्हटलंय की जी सतत बदलत राहते. पण आपल्याला असं वाटतं आपण आहोतच हे शरीर कायम असणार आहे ही जी भावना आपल्या मनात आहे ती अज्ञानापोटी आलेली मायेचं स्वरूप आहे. तर सत्य नाही हे स्वप्न हे सारा कारण हे सगळं जगत प्रत्येक क्षणी बदलतंय ते स्वप्नवत आहे. माया की बहती हुई धारा ती सतत वाहणारी आहे आणि जी गोष्ट वाहणारी आहे त्याचा आधार घेऊन एका जागी तुम्ही स्थिर राहू शकत नाही. म्हणून त्यांनी म्हटलं की ही वाहणारी धारा मायेची असल्यामुळे जिसका नाही है कोई किनारा ना मिलेगा तुमको कोई सहारा. तुम्ही किनाऱ्यावरती किंवा किनाऱ्यासारख्या एखाद्या घट्ट गोष्टींवरती उभे राहू शकलात तर त्याचा तुम्हाला आधार मिळेल. पण जे वाहत राहतंय ते तुम्हाला वाहवतच नेणार तर त्याचा तुम्ही कुठे आधार घेणार. जे वाहतंय त्याच्यात तुम्ही डुबून जाऊ शकता. ओके ने. तर माया ही अशी आहे की ती तुम्हाला कधी डुबवेल ते सांगता येत नाही आणि या चक्रामध्येच आपण फिरत राहतो. म्हणून मायेच्या जाणीवेमध्ये येणं याला नाथांनी मागच्या भागामध्ये म्हटलं की बीइंग अवेअरनेस. अवेअरनेस मध्ये या. माया वाईट नाहीये. माया आहेच आहे. तुम्ही मायेचा वापर कसा करताय त्याच्यावरनं ती तुमच्या आयुष्यामध्ये सुख किंवा दुःख निर्माण करते किंवा ती तुम्हाला जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकवते त्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा सहभाग असतो असं या गाण्यातनं. आता मी ह्याचा ढोबळा अर्थ सांगतोय. पुढचं कडवं आहे गाऊन दाखवतो म्हणजे त्याची चाल तुम्हाला पण ऐकायला आवडेल. जो

0: तर जे नाहीच आहे त्याचं होणं कसं काय असू शकतं, जो नाही आहे उसका होना कैसा, बिछडे भी अगर तो रोना कैसा। आपण छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून माणसं, परिस्थिती, गोष्टी, कीर्ती, वैभव, शारीरिक सक्षमता अशा अनेक गोष्टी आपल्याकडे असतात, त्या आपल्यापासून जेव्हा दूर जातात किंवा नाहीशा होतात तेव्हा आपण रडतो, दुःख करतो। म्हणजे तर कशाला दुःख करायचं? ना आज से लगा तू इस जीवन से। प्रत्येक क्षणी जीवनाकडे आपण आशेने बघत असतो की आपण कायम या शरीरामध्ये राहू, हे शरीर कायम निरोगी आणि तरुण राहील, आपल्याला सगळे भोग उपभोग घेता येईल, कीर्ती, धन, मान, प्रतिष्ठा आपल्याला मिळत राहील, अशी आशा जीवनाकडनं असते। पण जे नाहीच आहे आणि जे आपल्यापासून लांब जाणार आहे त्याच्याबद्दल आस लावणे, म्हणजे त्याच्याबद्दल आशा ठेवण्याची आवश्यकता नाहीये, ते अज्ञानाचं लक्षण आहे। असं नाथ म्हणतात, खोना ही है जब अंत में सारा। कितीही तुम्ही गोष्टी पकडून ठेवल्या तरी एक क्षण असेल की तुमच्या हातातनं सगळं निष्ठून जाणार आहे,
1: एक ना एक दिवस संपणारच आहे,
0: कारण हा देहच नष्ट होणार आहे। त्या देहाशी संबंधित जे जे तुम्ही पकडून ठेवलेलं आहे ते तुमच्यापासून लांब जाणार आहे। दुसरं कडवं आहे, मैं सपना हूं तुम्हारे लिए और तुम सपना हो मेरे लिए भी। कारण की स्वप्न हे कधी कायम राहत नाही, ते थोड्या वेळापुरतं दिसतं आणि त्याच्यातनं आपण जागे होतो। तर जागे होणं किंवा जागृती येणं म्हणजे आत्मज्ञान झाल्या क्षणी बाकी सगळं स्वप्नवत आहे याची जाणीव होते। हे शरीर स्वप्नवत आहे कारण ते नष्ट होणार आहे, तर मी ज्या शरीरात आहे ते शरीर आणि तुम्ही ज्या शरीरात आहात ते शरीर हे एकमेकांसाठी स्वप्नच आहे। सत्य काय आहे? आत्मतत्व। त्याच्या जाणीवेत राहणं म्हणजे आत्मज्ञान। तर मैं सपना हूं तुम्हारे लिए और तुम सपना हो मेरे लिए भी, ये हर एक जीव की है सच्चाई, अपनाओ इसे तो होगा सवेरा। तुमच्या आतमध्ये जागृतीचा सवेरा म्हणजे सकाळ होईल, पहाट होईल, जेव्हा तुम्ही हे ऍक्सेप्ट कराल। इतकं साधं सोपं सरळ थेट ज्ञान नाथांनी दिलेलं आहे।
1: छान आहे, खूप छान आहे।
0: तुम ढूंढ ढूंढ के थक जाओगे और काल की गोद में मिट जाओगे, पर हाथ तुम्हारे कुछ न लगेगा, ये काल चक्र का खेल है सारा। आपण उन्हाचे कवड से हातात पकडायचा प्रयत्न केला तरी ते आपल्या हातात राहणार नाहीत, आणि ऊन जसं जसं सरकेल तसं तसं ते कवड से आपल्या हातापासून लांब जाते। किंवा तुम्ही अमर होणं शोधत राहिलात तरी तुम्हाला ते कधीही मिळणार नाही, कारण अमर असणे ही आत्म्याची स्थिती आहे, शरीराची नाहीये। आणि ते शोधत राहाल आणि एक दिवशी काळाच्या कुशीमध्ये मिटून जाल, पण भौतिक असल्यामुळे ते काही तुमच्या हाती लागलेलं नसेल। आणि हा सगळा कालचक्राचा खेळ आहे याची जाणीव सतत मनामध्ये ठेवा, म्हणजे मग उगाच चुकीच्या आशेने तुम्ही जीवन जगणार नाही। आणि शेवटचं कडव तर फार सुंदर आहे, कितना भी कहूं तुम ना मानोगे और जान के भी अनजान बनोगे, सोते को जगा सकते हैं प्यारे, पर तुमने तो है स्वांग रचाया। आपण गेल्या 14-15 वर्षात बघितलेलं आहे अनेक संतांच्या सांगण्यामधूनही आपल्याला हे जाणवतं, ते टाहू फोडून जीवाच्या आकांतांनी सगळ्यांना सांगत असतात की बाबा साधना करा, ध्यान करा, सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा, मायेपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा, विवेकाने वागा, ज्ञानपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा, षड्रिपूंच्या जाळ्यात फसू नका, हे सगळं सांगून सुद्धा आपण हो हो म्हणतो आणि पुन्हा त्याच मार्गी लागत असतो। तर ते सांगतात की मी कितीही सांगितलं तरी तुम्ही हो हो म्हणाल आणि मला समजलं, मी आता त्या रस्त्यावरनं पुढे चालेन असं म्हणता, पण जान के भी अनजान बनव, जेव्हा वेळ येईल तसं वागायची तेव्हा तुम्ही तसं वागणार नाही। कारण एखादा झोपला असेल खरा तर त्याला हलवून उठवता येईल की उठ बाबा आणि तो जागा होईल, पण तुम्ही झोपेचं सोंग घेतलेलं ज्यांनी आहे त्याला आपण किती उठवायचा प्रयत्न केला तरी तो उठणारच नाही। आणि म्हणून तुम्ही मागच्या एका भागात म्हटला होतात की जो या रस्त्यावरनं पुढे जाण्याचा प्रयत्न करेल तो वाचेल का, आणि तेव्हा मी म्हटलं होतं जो वाचणार आहे तोच या रस्त्यावरनं जाण्याचा प्रयत्न करेल। तर सगळ्यांनी जागृत होण्याचा प्रयत्न तर करा आणि चालायचा प्रयत्न करा, शेवटी इच्छा जर नाथांची असेल तर ते तुम्हाला त्या मार्गावरनं सफलतापूर्वक पुढे नेतील।
1: दादा, राम गणेश गडकरींच्या एका नाटकात असा डायलॉग आहे की झोपलेल्याला जागा करता येतं पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलंय त्याला जागा तरी कसं करणार,
0: तेच इथे नाथांनी सांगितलेलं आपल्याला दिसतं। तर अशा चार कडव्यांमध्ये संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे। अशी 500 जास्त गाणी आलेली आहेत, त्याच्यामध्ये अचाट आणि अफाट ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या सगळ्याचा सुंदर मिलाफ आपल्याला दिसतो
1: या तुमच्या गाण्यांबद्दल। दादा, आम्हाला असं वाटतं की आम्हाला साधनेच्या वेळी ती शांतपणे ऐकता येतात, तुम्ही गात असता आणि त्यातनं जे व्हायब्रेशन्स येतात
0: हो
1: त्याने ट्रान्स मध्ये जायला होतं. आम्ही असं मनात विचार करतो की आपल्यासाठी केवढं भाग्याची गोष्ट आहे, कुठे दूर जंगलात जाऊन बसायला नको,
0: समाधी
1: लागते. इतकी सुंदर, वा वा. तर श्रोते हो, आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल BSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
3: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
3: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार।
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना। संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। मालोजी राजांचा कारभार लहरी होता। स्वामींच्या रूपाने प्रत्यक्ष भगवंत अक्कलकोटात प्रकट झाले आहेत याची म्हणावी तेवढी जाणीव मालोजी राजांना नव्हती। राजांनी आपल्या लहरी कारभाराने प्रजेला हैराण करून सोडलं होतं। राजे स्वामींच्या दर्शनाला नित्य येत असत, ते स्वामींचे भक्त होते, परंतु त्यांची ती भक्ती अनन्यसाधारण नव्हती। स्वामींचं अस्तित्व अक्कलकोटात नसतं तर मालोजी राजांची धडगत नव्हती। असे हे मालोजी राजे स्वामींच्या दर्शनाला लवाजम्यासहित अंबारीत बसून आले। अंबारीतून डौलाने खाली उतरले, जणू अहंकाराने मानवी आकार धारण केला होता। आपलं राजवैभव घेऊन स्वामींच्या दर्शनाला यायची आवश्यकता नव्हती। स्वामींच्या समोर राजे उभे राहिले, समर्थ चरणांना स्पर्श करण्यासाठी खाली वाकले। स्वामी समर्थ आसन मांडी घालून बसले होते। इतक्यात काय झालं तर स्वामी समर्थांनी राजांच्या गालावर अशी काही जबरदस्त थप्पड मारली की मालवजी राजांची शुद्ध हारपून ते खालीच कोसळले। सर्वजण पाहतच बसले। लोकांना खूप आनंद झाला, कारण कालच मालवजी राजांनी एका माणसाला कारण नसताना तुरुंगात डांबलेलं होतं। तो स्वामींचा परमभक्त होता। स्वामींना हे अंतर्ज्ञानाने कळलं होतं। आपला परमभक्त निर्दोष आहे याची खात्री स्वामींना होती। राजालाच शासन करण्याची आवश्यकता होती, ते काम स्वामींनी केलं ह्याचा स्वामी भक्तांना खूप आनंद झाला। राजा गाल चोळत उभा राहिला। स्वामींच्या सामर्थ्याची त्या क्षणी त्याला खरी ओळख पटली, कारण स्वामींनी जेव्हा राजाकडे भेदक नजरेने पाहिलं तेव्हा राजा गर्भगळीत झाला आणि लटालटा कापू लागला स्वामी राजाला म्हणाले, अरे तू तर बुद्धिबळातला एक सामान्य राजा, तुझं हे अन्यायी मोठेपण तुझ्या घरी ठेव। माझ्यासमोर काय तू तुझं वैभव दाखवतोस? असे तुझ्यासारखे बुद्धिबळातले राजे मी रोज निर्माण करतो। स्वामींचे शब्द ऐकल्यावर राजा लटालटा कापू लागला, तो क्षमा याचना करू लागला। तेव्हा स्वामी म्हणाले, रयतेवर अन्याय करू नकोस, त्यांचा मुलांसारखा सांभाळ कर। कारण नसताना लोकांना तुरुंगात डांबू नकोस, तुझे तुरुंग शत्रूंसाठी मोकळे ठेव। राजा आला तसा पश्चाताप दग्ध मनस्थितीत परत गेला। लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, सत्तेची पाशवी वासना आणि आपण कोणीतरी विशेष आहोत ही मनात दडलेली आणि वारंवार उफाळून येणारी लालसा माणसाच्या आयुष्याचा आणि त्याने केलेल्या कामाचा चक्काचूर करून टाकते। म्हणून माणसाने वासनांचं आणि लालसेचं कायमसाठी उच्चाटन केलं पाहिजे। ते कसं करावं? तर भगवंत भक्ती, संत सहवास आणि अखंड नामस्मरण माणसाचं मन शुद्ध करतं। नामसाधनेमुळे चित्तशुद्धी होते। थोडक्यात सांगायचं तर सत्संग हाच एकमेव तोडगा आहे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना. संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 9 जुलै. नाम घेण्याचा निश्चय करावा. जे दृश्य असतं ते आज न उद्या नाश पावतं. दृश्य हे स्वतंत्र नसतं, भगवंताच्या अधीन असतं. म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावं. आपला देह दृश्यच आहे आणि त्याला चालवणारा भगवंत देहात आहे, त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे अनुसंधान राहणं भगवंताच्या नामाने साधतं. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपलं चित्त नामामध्ये गुंतलं म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येतं. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचं प्रारब्ध भोगावं लागतं, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचं सुखदुःख नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचं नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावं. आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यावाचून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपलं सर्वस्व आहे असं न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरुरी आहे. उगीच भलत्याच्या सांगण्याला भूलू नये आणि अनीती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावं आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असं जो वागेल त्याचं कल्याण राम खात्रीने करेल हे मी सर्वांना वचन देतो. बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो. खरोखर हे सर्व हिंगजिऱ्याचेच गिराईक आहेत. देवासाठी देव पाहिजे असं म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही. जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा. अगदी विषयातल्या माणसांना सुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा. त्याच्याजवळ जाऊन नुसतं मी शरण आलो आहे असं म्हटलं तरी पुरे होतं. पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत. अलीकडे ते जास्त संकुचित झाले आहेत. पूर्वी खेडेगावांमध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावं अशी बुद्धी असायची. पण आता काळ पालटला आहे. तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटतं की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे. मी सांगितलेलं तेवढं करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असलं म्हणून बिघडलं कुठे. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. ऐकूयात प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं. स्वर आहे अजित कडकडे.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूयात संत कवी श्री दासगणू महाराज रचित पद. संगीत आहे राम किंकर यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: VSS प्रस्तुत अमृतवर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृतवर्षा.
2: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

जगातल्या अनेक महत्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

नमे म्हणजे मला नाही काय आचार्य सांगतात मृत्यू मृत्यूची भीती माझ्या अंत्यकरणात नाही मला जातीभेद नाही पिता नाही माता नाही जन्म नाही बंधू नाही मित्र नाही गुरु नाही आणि शिष्य नाही गुरु शब्दाचा अर्थ गु आणि रु हे दोन शब्द आहेत तर याच्यामध्ये गु शब्दाचा अर्थ स्तंधकारा स्यातः आणि रु शब्दाचा अर्थ शब्दस्त निरोधकः म्हणजे अंधकार निरोधित्वात गुरुरित्याभिधीयते म्हणजे अहंकार अंधकार रूपी म्हणजे त्याचा निरोध अंधार निवृत्त करणारा तो गुरु दत्तात्रेयांनी 24 गुरु केलेले आहेत पृथ्वी वायुर आकाश मापोग्नी चंद्रमारवी कपोतो अजगरा सिंधु पतंगो मधुकृत गजः मधुहा हरिणो मीना पिंगला कुरुरोर्भकः कुमारी शरकृत सर्प उर्णनाभिरूपेशकृत भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे पृथ्वी वायू आकाश पाणी अग्नी चंद्रमा रवी म्हणजे सूर्य कपोत अजगर समुद्र पतंग मधमाशी हत्ती मध गोळा करणारा हरिण मासा पिंगला ही वेश्या होती कुरर पक्षी बालक कुमारी बाण बनविणारा साप कोळी म्हणजे एक कीटक आहे आणि भृंगी या 24 गुरुपासून अवधूतांनी चांगले गुण घेतलेले आहेत वाईटातून सुद्धा चांगले गुण आत्मसात केलेले आहेत म्हणून सांगितलेलं आहे ऋण झुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा सुमन सुगंधु रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा तुम्ही निश्चळ परमात्मा आहेत असा तुम्ही तुमच्या आत्मस्वरूपाचा भोग घ्या ह्या प्रकृतीमध्ये अडकून कशाला गुणागुणाच्या फेऱ्यामध्ये अडकता त्रिगुणाचे फेरी थोर कष्टी होशी कारण सत्वगुण आला गेला तमोगुण आला गेला राग सतत राहतो का नाही सतत राग राहतो का नाही रात इथे गरम झालं ते गार होत असत तसे राग सतत राहत नाही म्हणजे दया सतत राहत नाही परत बरं का म्हणजे हे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे अंतकरणाचे तरंग आहेत हे आणि हे तरंग सारखे राहत नाही अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग करू जाता संग तव तव होयती बाधक म्हणून दत्तात्रेय महाराजांनी जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे सगळंच गुरु दिसायला लागलं काही ना काहीतरी शिकायसारखंच आहे याच्यामध्ये खरं सांगा की आयुष्य संपत पण विद्या संपते का नाही संपत अजून खूप आहे शिकायसारखं खूप आहे जेवढं आतापर्यंत आपल्याला नॉलेज ज्ञान आहे ना ते संपूर्ण ज्ञानाच्या कणभर सुद्धा नाही अजून समुद्र फार मोठा आहे म्हणून लहानपणी सांगायचे घोकट विद्या आणि खोदत पाणी जसं जसं खोदतो तसं तसं पाणी निघत आणि जसं जसं घोकतो तसं तशी विद्या येत असते म्हणून इथं वाङ्मयामध्ये गुरुचे 4 प्रकार सांगितलेले आहेत गुरु सद्गुरु श्रीगुरु आणि जगद्गुरु गुरु म्हणजे ज्यापासून जीव चांगले शिकत असतो त्याला गुरु म्हणायचं सद्गुरु जीवाला सत म्हणजे परमात्मा याचा मार्ग दाखवितो सत वस्तूची प्राप्ती करून देतो ते सद्गुरु आहे मंत्र तंत्र उपदेशिती घरो घरी गुरु ऐते जे शिष्याते मेळवी सद्वस्तू ते सद्गुरु त्यासी श्रीकृष्ण माणी भागवतामध्ये सद्गुरूचं वर्णन आलेलं आहे की श्रीकृष्ण परमात्मा सद्गुरु कोणाला म्हणतात जे शिष्याला तो सत्य परमात्मा आहे अशी त्याची ओळख करून देतात ते सद्गुरु आहे ते सत्शास्त्र आहे ती सत्संगती आहे ते सत्कर्म आहे येण्याची सत्कर्मे विषय म्हणजे काय येण्याची सत्कर्मे
अशेष ही अज्ञान वीर में अहम विश्रामे आत्मस्वरूपी, म्हणजे या सगळ्या कर्माचा बाद होतो आणि अहम कुठे बसतो, आत्मस्वरूप आता कुठे बसलेला आहे, तारुण्यावर, वार्धक्यावर, बालपणावर, बुद्धिमत्तेवर, पापीपणावर, पुण्यपणावर। पण हे पापी कोण आणि पुण्य कोण, बुद्धिमान कोण? आज बुद्धी चांगली आहे, प्रवचन करता यायलं, कीर्तन करता यायलं, उद्या भ्रष्ट झाली तर आत्मा नाही का आत्मानुभव नाही? आत्मा आहे, आत्मानुभव आहे, पण ज्या बुद्धीमध्ये कळायचं ती भ्रष्ट झाली। पण ती बुद्धी आपलं स्वरूप आहे का? बालपणामध्ये कुठं होती विद्वत्ता? आत्मा नव्हता का आत्मानुभव नव्हता? आत्मा होता, आत्मानुभव होता, तुम्ही आनंदाचा अनुभव घेत होते। मग ही विद्वत्ता आलेली आहे आणि जाणार आहे। शहाणपण आणि अज्ञपण, सुज्ञपण हे बुद्धीचे, ते धर्म आपले नाही, आपल्या स्वरूपात नाही, आपण त्याच्याहून कसे आहोत, वेगळे आहोत। म्हणून पहिल्याच चरणामध्ये सांगितलेले मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहम न च स्रोत्र जिह्वा न च घ्राण नेत्रम न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। मी कल्याण स्वरूप सच्चित आनंद रूप परमात्मा आहे, हे माझ्या सहित संपूर्ण मानव जातीचा काय आहे, परिचय आहे। असा आचार्य आपल्याला परिचय देतात की यामध्ये श्रीगुरु म्हणतात कशाला, हे सगळ्यापेक्षा मोठे आहे। एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर। नाथ महाराज ज्ञानोबरायांना श्रीगुरु म्हणतात, कारण पूर्व जन्मातलं पुण्य फळाला आलं आणि माऊलीची भेट झाली। श्रीगुरु सारिखा असता पाठीराका, इतरांचा लेखा कोण करी? कारण सद्गुरु सारखा पाठीराका असल्यावर कोण आपल्याला कमी लेखणार? म्हणून काय सांगितलेलं आहे तिथं, दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदशा निमाली दारिद्र्याची। म्हणून फक्त राजानं स्वीकार केल्याबरोबर सत्ताच हातात आली ना, वश केला राजा मग आपलीच प्रजा, मग प्रजेला वश करायची गरज नाही, केवळ राजा आपल्या वशमध्ये पाहिजे। तसं जेने कोंडिले अनंता, ज्यानं अनंताला कोंडलेलं आहे, धरीला।

0: अशा पद्धतीनं तो विठ्ठल परमात्मा आम्ही हृदयामध्ये धारण केलेला आहे. कोंडू कोंडू धरिन जीवे देह भावे उजिन, म्हणून त्याला कोंडून ठेवलेलं आहे. इतरांचा लेखा कोण करी, मग कोण काय म्हणायला लागलं. चौथ्या क्रमांकाला जगद्गुरु आहे. यामध्ये तीन आहेत, कृष्ण वंदे जगद्गुरु, भगवान श्रीकृष्ण परमात्मा, आचार्य आद्य शंकराचार्य आणि तुकोबराय. कारण जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा इथून या. नामदेवराय सांगतात की इथून सगळा संप्रदाय सुरू झालेला आहे, कारण हे जगद्गुरु आहे. जगामध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास तो सोडविण्याची ज्याची ताकद आहे, ज्याच्याकडे कला आहे, तो जगद्गुरु आहे. गुरु शब्दाचा अर्थ मोठा आणि लघु शब्दाचा अर्थ लहान. जीवाला मोठं व्हावं वाटतं, पण संघ लहानांचा केलेला आहे. आता संघ लहानांचा म्हणून लहानेच राहणार ना, जरा मोठ्याचा संघ केल्यावर मोठे होते. मग एकदा शिळीला जंगलामध्ये सिंह भेटला, ती घाबरली. ते म्हणे, तू घाबरू नको, तिला अभयत्व दिलं सिंहानं. तुला जर कुणी भेटलं आणि तुला भीती दाखवू लागले तर तू सांगायचं की मी सिंहाची मावशी. पहिल्याच खेपीला हत्ती भेटले. ते म्हणे, तू कोण आहे? ती म्हणली, मी सिंहाची मावशी. तिने लगेच सोंडीनं उचललं आणि आपल्या पाठीवर घेऊन मिरवू लागला. संगतीचा परिणाम. म्हणून संगत मत करणार खोटी, नाहीतर आपल्या मन आहे ना, ढवळ्या शेजारी पवळ्या बसला. वान नाही पण गुण लागला. मग इथं संतांची संगती करायला पाहिजे. चंदनाने बोरी व्यापी गेल्या. चंदनाच्या संगतीत बोरसुद्धा बोर राहत नाही, चंदनाचा वास येतो त्याला. म्हणून संताने सरता गेलो तैशापरी, चंदनाने बोरी व्यापी गेल्या. गुणदोष याते न पाही काही, ठाव दिला पायी आपुली. आपले गुण आपले दोष, म्हणून देवा माझ्या अंतकरणामध्ये भाव आहे का नाही, दोष आहे का नाही मला माहीत नाही. असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. देवा माझ्याकडं भाव आहे का नाही आहे मला काही माहीत नाही, पण मी आलो ना. आता आलो बरवे झाले आजीवरी. तुकोबराय सांगतात, बरं झालं आतापर्यंत. काय बरं झालं? नाही पडिलो मृत्यूचे आहारी. आतापर्यंत हे शरीर मृत्यूच्या मुखात गेलं नाही, हे सगळ्यात बरं झालं. वाचून आलो येथोरी, इथपर्यंत वाचून आलो ना. आता उरले ते हरी तुम्हा समर्पण, आता मी सरेंडर करायला लागलो. आता माझ्या शरीरावर, इंद्रावर, इंद्रियावर, श्वासावर, मनावर ताबा राहिलेला नाही. आता ही गाडी तू सांभाळ. चक्रधरा विश्वांभरा, आता तुम्ही स्टेअरिंग करा. कारण ही गाडी आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आता कारण तुम्ही चक्रधर आहेत आणि सगळ्या विश्वाला चालवणारे आहेत. बीजम्माम सर्व भूतानाम रत्तेशी अर्जुन तिष्ठती, भ्रामयन सर्वाणी भूतानी यंत्रा रूढानी मायया. ह्या सृष्टीचा गाडा चालवतात. तसा ह्या शरीराचा गाडा सुद्धा कोण चालवायला लागलं? देवच चालवायला लागलं. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता, प्राणापान समायुक्ता पचाम्यन्यम चतुर्विधम. आपल्या शरीरामध्ये खाल्लेलं अन्न पचवतो ईश्वर एवढंच नाही, तांड जार स्वेद उद्भी चार खाण्यामध्ये जितके जीव आहेत त्या सगळ्यांचं भरण पोषण, खाल्लेलं अन्न पचवणं हे काम स्वतः भगवान करतात. म्हणून हे श्रीगुरु आहेत. तर इथं सांगतात, नीच आश्रयो न कर्तव्य, कर्तव्य महदस आश्रय. अज सिंह प्रसादेन आरूढो गजमस्तको. म्हणजे ती शेळी कोणाच्या डोक्यावर बसली? हत्तीच्या. म्हणून संग सर्व संग परित्याग, मामेकम शरणम व्रज, म्हणजे भगवंताची संगत करायला पाहिजे. ज्ञानोबराय मोठे वैष्णव आहेत, योग्यांची माऊली आहे, साधकांचा मायबाप आहे, श्रीगुरु आहेत, तत्वज्ञ आहेत, शास्त्रज्ञ आहेत आणि संत आहेत. एवढं आपण सगळं काही त्यांना बोलतो याचं काय कारण आहे? तर ज्ञानोबाय सांगतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. मी कोणाचा दास आहे? गुरुचा दास. नेने साधनास आण काही, मला साधनाची काहीच आवश्यकताच नाही, कारण जीवाला दास होता येतं आणि जीवाला दास करता येतं, कारण जीव दास होत असतो. पैशाचा दास, लेकराचा दास, बायकोचा दास, घराचा दास. म्हणून जडाचा आणि जीवाचा दास होण्यापेक्षा देव दास व्हायला पाहिजे. तरीच जन्म यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापू. म्हणून कोणाचं दास व्हा? देवदास. ते पारोचा नाही, विठ्ठलाचे दास व्हायला सांगितलं. जीवाला गुरु नसल्यावर जीवन गुरुसारखे होईल, म्हणून गुरु कृपेने जीवन सुखी करायला पाहिजे. कारण गुरु नसल्यावर काय, म्हणून ते म्हणते बाईम्या 100 रुपया दिला आणि गुरु केला, असं नाही. गुरु लक्षणा काय आहे, म्हणून गुरु तेथे ज्ञान, गुरु म्हटलं की तिथं ज्ञान आहे. बरं, त्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे, आम्हाला काय फायदा? ज्ञानी आत्मदर्शन, त्या ज्ञानानं तुम्ही आत्मा आहे असं तुम्हाला तुमचं आत्मरूपानं दर्शन घडणार आहे. आणि दर्शन झाल्यानंतर काय होतं? दर्शनी समाधान. दर्शन झाल्याबरोबर प्रत्येकाची जी ओढ आहे कशासाठी आहे? सुखासाठी आहे. ते सुख मिळत असतं, मन समाधान होत असतं. आणि समाधान मिळाल्यानंतर काय होतं? दर्शनी समाधान आधी जैसे. जसं शंभू तीर्थ अंबिका, महादेव म्हटलं की पार्वती आलीच. पार्वती मातेला सोडून महादेव कुठे? अर्धनारी नटेश्वरे. म्हणजे प्रकृती आणि पुरुषाचा हा काय आहे? विस्तार आहे. म्हणून चंद्र तेथ चंद्रिका, चंद्र म्हटलं की चांदण्या आल्या. संत तेथे विवेका असण्याची, की जे संत म्हटलं की तिथं विवेक असतोच. आणि सद्गुरु काय करतात? आपल्या अंतकरणातला विवेक वापरायला सांगतात, आदर ठेवायला सांगतात. कारण त्या विवेकानं मृत्यू खोटा ठरतो, आणि मृत्यू खोटा ठरलं की जिंकलं. काय झालं? जिंकलो आपण. मृत्यूला जिंकता यायला पाहिजे. जिंकावा संसार येणे नावे तो शूर, त्याला शूर म्हटलेलं आहे. ज्यानं काळाला जिंकलं, ज्यानं मृत्यूला जिंकलं, ज्यानं संसाराला जिंकलं. संसार म्हणजे काय? संसारत येईती संसार हा, जे सरत असते त्याला काय म्हणायचं? संसार. दहती नाम इति देहा, ज्याचं क्षणाक्षणाला दहन व्हायला लागलं त्याचं नाव देह आहे. मग बालपण कुठं मिळलं? खेळण्यात मिळलं, अंगणात. आणि तारुण्य कुठं मिळलं? दुकानात बस बस. आणि म्हातारपण कुठं मिळलं? चिंतेमध्ये. मग जिथं शरीर मरत असतं त्याला मसण माटा म्हणावं. मग बालपण कुठं मिळलं? अंगणात. मग अंगण अंगण आहे का मसण माटा आहे? पण डिक्लेअर कोणी करावं? तारुण्य कुठं मिळलं? जळालं दुकानात. मग दुकानाला दुकान नाही म्हणा, मसण वाटा डिक्लेअर कोणी करावं? तुम्हीच तुमचं करायचं डिक्लेअर. कारण जिथं शरीर जायचं त्याला काय म्हणतात? मग तुम्ही तुमच्या बुद्धीनं हिशोब करा, तारुण्य कुठं जळालं? गगन में आग लगी भारी, चांद भी जल गियो, सूरज भी जल गियो. कबीरदास सांगतात की फार मोठी आग लागलेली. आता एका झोपडीला आग लागली, आता त्या माणसानं मस्तपैकी तोटा काढायला, चुना काढायला, छोळायला लागला इतक्या स्टाईलनं शांतपणे. आणि आग लागल्यावर काय करायला पाहिजे? उडी मारायला पाहिजे का कसं करायला पाहिजे? आग लागली झोपडी करा काही, काढा काढी. तिथून पळायचं नाही ना, इथंच बसला स्टाईलनं तंबाखू का. तसं ह्या सगळ्या सगळीकडं काय लागलेली? आग लागलेली. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, कधी काळाची झडप पडन काय सांगताय? क्षणभर म्हणजे क्षणभंगूर नाही भरवासा, भारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. शॉर्टकट नाहीये बर का, लॉंग टर्म नाही. म्हणून इथं आचार्य सांगतात की राम केला ब्रह्मज्ञानी. रामाला सद्गुरु वशिष्ठांनी काय केलं? ब्रह्मज्ञानी केलं. वशिष्ठ मुनी तारक, वशिष्ठ मुनी तारक झालेले आहे. कृष्ण गुरु सांदीपनी आणि श्रीकृष्ण परमात्म्याचे सद्गुरु सांदीपन ऋषी. परब्रह्म दाखविले, परब्रह्माचा अवतार आहे असं दाखवून दिलं. गुरुची लक्षणे सांगतात. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशं तत्वमस्यादिलक्षणं एकं नित्यं विमलं अचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। म्हणजे ब्रह्मानंदम, ब्रह्मस्वरूप आहे, आनंदरूप आहे, परम जे कधी मरत नाही असं सुख आहे। केवलम ज्ञानमूर्ती, केवळ ज्ञानाची मूर्ती आहे, म्हणून द्वंद्वातीत आहे। तिथं द्वंद्व नाही, द्वैत नाही, दुसरेपणाची भावनासुद्धा नाही। गगन सदृशम, आकाशासारखे कसे निरवयव आहे, पण आकाशाला एक गुण आहे आणि आपण निर्गुण आहे। ज्ञान देव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती। तत्वमस्यादी लक्षणम, ते तत्व असी, ते ब्रह्म तू आहे असं सद्गुरूच्या मुखातून महावाक्याचा उपदेश झाल्यानंतर शिष्यानं काय निश्चय करायला पाहिजे? अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्मतत्व मी आहे असा निश्चय करायला पाहिजे। एकम, एकच आहे, नित्यम ज्याचा कधी बदल होत नाही, विमलम अचलम जिथं मळ नाही, कोणता ममतेचा मळ नाही, अचल आहे। सर्वदी साक्षीभूतम, सगळ्या भूतांचे आपण साक्षी आहोत। भावातीतम, कुठलाच भाव आपल्या स्वरूपामध्ये नाही आहे, अंतकरणात भाव आहे, आपल्यात भाव नाही, म्हणून आपल्याला बेभाव झालो नाही। नाही तर याला मी माझं खरं समजलं की आपण बेभाव झालो। त्रिगुणरहितम, म्हणून हे सत्वगुण तमगुण रजोगुण रहित आहो। सद्गुरुम तम नमामि, अशा सद्गुरु स्वरूपाला माझा नमस्कार असो। कारण गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, जिथं माझे प्राण विसावा घेते ते ठिकाण म्हणजे सद्गुरु आहे। धर्म जागो गुरु महिमा देही दावीला देव, की धन्य आहेत ते सद्गुरु ज्यांनी या मरणाऱ्या देहात, मरणाऱ्या श्वासात, मरणाऱ्या इंद्रियात, मरणाऱ्या वासनेत मी न मरणाऱ्या परमात्मा आहे असं सिद्ध करून दाखवलेलं आहे। म्हणून कबीरदास सांगतात, है कोई ऐसा मुर्शद मौला जो तन्मे खुदा दिखावेगा, बावन हरब के मायने बताकर भेद भरम को मिटावे। आमच्या अंतकरणातले संशय विपर्यास दूर करून आम्ही न मरणारे परमात्मा आहे असं सिद्ध करून देणारा है कोई ऐसा मायका लाल, उघड चॅलेंज आहे कबीरदासांचं। ज्ञानोबऱ्यांचं सुद्धा उघड आव्हानात्मक भूमिका आहे। तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। ज्ञानोबराय प्रतिज्ञा घेऊन सांगायला लागले। मग ज्ञानोबराय जे सांगायला लागलेत ते खरं आहे, बरं आहे, सोपं आहे ना, आपल्याला आवडत। आणि आपण जे आपल्याला समजायला लागलो की मी अमक्याचा पती आहे, अमक्याचा मुलगा आहे, अमक्याचा बाप आहे, तर हे खरं आहे का बरं आहे का सोपं आहे? खरं नाही, बरं नाही, सोपं नाही, आवडत असं ना, आज अनुकूल आहे, उद्या प्रतिकूल झाल्यावर हेच आवडत नाही। माणिती लहान थोर देह सुखाची आकाजा, हे जे लहान मोठे आपल्याला मानायला लागले कशामुळं? हे शरीर त्याच्या गरजा पूर्ण करायला लागलं म्हणून मानायला लागलं। उद्या जर गरजा पूर्ण नाही झाल्या तर हेच बहुमतानं आपल्याला येरवड्यात पाठवणार आहे। म्हणून सद्गुरु शुचिरात्मज्ञहा स्वात्मस्थहा पूर्ण निर्भयहा नित्यतृप्तहा सदामुक्तहा सच्चिदानंद विग्रहा। सद्गुरु जो शुद्ध पवित्र आहे, ज्यांना आत्मज्ञान आहे, स्व आत्म्याशी रत आहेत, पूर्ण निर्भय आहेत, नित्यतृप्त आहेत, असे सदा मुक्त आहे, आणि जे सच्चिदानंद आहेत ते सद्गुरु आहेत। कारण हे लक्षण सगळे आहे म्हटल्यावर ते आपल्याला तू असा आहे असं लक्षात आणून देणारच। आणि तिसरे आहे, तस्मात गुरुम प्रपद्यंते जिज्ञासु श्रेय उत्तमम शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्युपशमाश्रयम। भागवतामध्ये असं, शिष्य असा हवा की गुरुला सर्वस्व अर्पण करणारा असावा, आणि गुरु असा असावा की शिष्यांचे काही न घेणारा असावा। आता लक्षण दिसतेत का असे? शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे, गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछु न ले, काहीच घेणार नसला पाहिजे। परंतु असं आपण इतिहास पाहतो की शिवाजी महाराजांनी संपूर्ण राज्य रामदास स्वामींच्या झोळीमध्ये अर्पण करून टाकले, परंतु रामदास स्वामींनी ते राज्य स्वीकारले नाही। त्यांना फक्त एक उपदेश केला की हे रामाचे राज्य आहे म्हणून चालवा, करता राम आहे। म्हणून ही राज्य चालवा. आणि तिथून जे निघाले डोंगरा कडाऱ्या कपारीतून त्यांनी वास्तव्य केलं. मग गुरु शिष्याचे वित्त हरण करणारे सध्या दिसतात पण चित्त हरण करणारे दिसत नाही. म्हणून भगवंताला चित्त चोर म्हणतात. गवळीनींच चित्त चोरून नेलेलं आहे. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. एक ती भरणी म्हणून लेकरू समजून लेकरू तिथं ठेवलं, भरणी घेऊन निघाली. कुठं निघाली? हा बाजाराला. आणि ती लेकरू तिथं ठेवलं, हरणी सोडली, भरणी घेतली. म्हणजे चित्त काय केलं? त्या हरीनं माझं हरिलं चित्त. असं बहवो गुरुवो लोके शिष्य वित्तापहार कहा कवचित तत्र दृश्यंते शिष्य चित्तपहार कहा. माऊली डौर्या अभंगामध्ये सांगतात, गुरु लोभी धनमान शिष्य लोभी अति दीन. शिष्य कसे अति दीन आहेत आणि गुरु लोभी आहेत मानाचे. कुणीतरी मला मान द्यायला पाहिजे, कुणीतरी मला बोलवायला पाहिजे, चला ना चला ना. दोघाशी लटपट लागली पूर्ण, कोण कोणाशी आवरेना. दोघाला लटपट लागलेली, कोण कोणाला आवरणार आता तिथं. म्हणून एके ठिकाणी असं सांगितलं, मरका गोळू रडका चेला दोनू नरक मे ठेलम ठेला. हाऊसफुल झालं नरक. ती म्हणे आधी महाराजांचा नंबर लागतो जेवायला, तसं आधी यायचा नंबर लागला. हाऊसफुल, नो एंट्री. म्हणून असं पाहायला मिळतं आपल्याला चित्र. परंतु शास्त्रामध्ये श्रद्धेश पार्वती माता सांगितलेला आहे, विश्वासा शंकर म्हटलेला आहे. दोघाशिवाय परमार्थ क्षेत्रामध्ये फळ भेटत नाही. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिण याभ्याम विना न पश्यंती सिद्धा स्वांतस्थमेश्वराम. एकलव्याने द्रोणाचार्यांच्या मातीच्या पुतळ्यावर विश्वास ठेवला आणि उपासना केली. महान धनुर्धर बनले ते. विद्या अभ्यास केला, अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान. कारण त्यांनी काय केलं, श्रीगुरुचे निनावे माती डोंगरी जयापाशी होती, डोंगराजवळचीच माती घेतली, पुतळा केला श्रीगुरूंचा, नमस्कार केला, भावना ठेवली तिथं की हे सर्व श्रीगुरु आहेत. तिने कुळीये त्रिजगती एकवद केली. तिने लोकांमध्ये असा झेंडा फडवला की धनुर्धर म्हणले ते. कोण? एकलव्य. गुरुदक्षिणेमध्ये सद्गुरूंनी काय मागितलं? उजव्या हाताचा अंगठा. म्हणजे याला संधानच धरता येत नाही तर मग बाण कुठून चालतो? कारण पुढचं कार्य होतं ना अर्जुनाला धनुर्धर बनवायचं. मातीचा द्रोण केला तो कवळिका भाव फळला म्हणून विश्वासे वीन नाडला जगूठा कला विकल्पे. म्हणून विश्वास पाहिजे. माऊलीच्या सहा ओव्या श्रद्धा दर्शविणाऱ्या आहेत. विश्वास. मजरदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेषे अति आदरु विवेकावरी जैसी डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. मग जिथं पाहिजे तिथं काय होत असते? महानिधी प्रगट होत असते. का चिंतामणी आली या हाती, चिंतामणीच हातात आला ना. सदा विजय वृत्ती मनोरथी नेहमी विजय होत असतो. तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे तसा मी पूर्ण काम नित्य तृप्त आहे असं. जैसे म्हणून जाणतीनो गुरु भजिजे म्हणून जाणत्यानं गुरुचं काय करायला पाहिजे, भजन करायला पाहिजे. तेने कृतकार्य होईजे त्यानं कृतकृत्यता होत असते. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषी मुळाला उदक घातल्यावर मग आपोआप वरचं काय होतो, हो फळं फुलं लागत येत आणि ते भरून येत असते. मोगरा फुलला कळी वेची ताची बहरू काय बहरू कळियाशी आला. फुले वेची ताची बहरू कळियाशी आला मोगरा फुलला. म्हणून असा हा मोगरा फुललेला आहे. जैसे का तीर्थ जिये त्रिभुवनी ती घडती समुद्रावगहनी नातरी अमृत रस स्वादनी रस सकळ तैसा पुळत पुळती तोची मिया अभिवंदिला श्रीगुरूची जो अभिलाषित मनोरुचि पूर्विता तो। आता नाम चिंतावणी या ग्रंथामध्ये गुरुकृपेचे 12 प्रकार सांगितलेले आहेत। फार महत्त्वाचा विषय धातुर्वादी म्हणजे शिष्यास अनेक साधनाद्वारे आत्मबोध करणारे आहेत। दोन चंदन म्हणजे चंदनाप्रमाणे सहवासातील शिष्यास मुक्त करणारे आहेत। तिसरा परिस म्हणजे जसा परिस लोखंडाचे सोने करत असतो तसा स्पर्शाने शिष्याचा उद्धार करणारे आहे। चौथे प्रकार आहे अनुग्रह। याच्यामध्ये तीन पद्धती आहेत, मस्तकावर हात ठेवणं, आलिंगन देणं आणि कृपा दृष्टीने आपल्यासारखे करणारे आहे। पाचव्या क्रमांकाला विचार म्हणजे आत्मानात्म विचारातून मुक्त करणारे, आत्मानात्माचा विचार सांगून मुक्त करणारे। सहावे म्हणजे कच्छप आहेत, काश्वीच्या सहवासामध्ये पिलाकडे पाहिल्यास त्याची तृप्ती होत असते, काश्विनीनं नुसतं पाहिलं की त्याचं पोट भरत असतं पिलाचं। तसे शिष्याकडे करुणेने पाहिल्यास त्याचा उद्धार होत असतो। कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी, दुधा नाही भेटी अंग संग। हे तर भेटलेच नाही पण त्याचं बी पोट भरलं असं तुकोबराय सांगतात। आणि सातव्या क्रमांकाला चंद्र, चंद्राच्या छायेमध्ये चंद्रकांत म्हणी पाझरत असतो। तसा गुरुच्या सान्निध्यात शिष्यास प्रेमाचा पाझर फुटतो व त्याचा उद्धार होत असतो। आठव्या क्रमांकाला दर्पण म्हणजे दर्पणामध्ये आपले प्रतिबिंब दिसत असते, तद्वत गुरुच्या दर्शनामुळे स्वस्वरूपाची ओळख होत असते। नवव्या क्रमांकाला छायानिधी, हा पक्षी आहे, याची सावली ज्याच्यावर पडते तो राजा होतो।
1: क्या बात आहे।
0: तद्वत गुरुची सावली पडल्यावर शिष्य काय होत असतो, मुक्त होत असतो। दहा क्रमांकाला नाद निधी, हा असा म्हणी आहे कोणत्याही धातूचा आवाज याच्यावर आला तर तो धातू सोने होत असतो। तशी शिष्याची आर्त किंवा हाक गुरुच्या कानावर पडल्या बरोबर त्याचा उद्धार होत असतो। शिष्य किती लांब असू द्या, त्याची फक्त हाक हाकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका। हाक मारली मीराबाईनं, हाक मारली गजेंद्रानं, हाक मारली प्रल्हादानं, हाके सरशी उडी घालून या स्तंभ कोळी। मग देवा तू गजेंद्राच्या अकांतुशी कैसा धावला ऋषिकेशी, त्याच्या हाकेवर तू आला आणि माझ्या हाकेवर काय येत नाही, कारण आपण ओटातून हाक मारायला, ओटातून मारावं का पोटातून मारावं का बिंबीच्या देठापासून मारायला। घर जळाल्यावर असं म्हणतो का घर जळालं तिथं तर बाप्पा, म्हणून इतकं बिंबीच्या देठापासून म्हणायला पाहिजे की देवा आता धाव।

बाई विश्वंभरी विठा बाई विश्वंभरी भवच्छेद की। अशा पद्धतीने हाक मारायला पाहिजे की तू भवाचं उच्छेदन करणारी आहे, म्हणजे जन्म मृत्यूच्या पाशाला बंधनाला तोडणारी आहेस, आणि अशी असलेली आई तू आज मला माझ्या हकीवर का येत नाही, लवकर धावून ये, म्हणून अशी हाक मारायला पाहिजे। आता क्रौंच नावाचा आहे, हा एक पक्षी आहे, हजारो मैल दूर राहून पिलाची आठवण केल्या बरोबर तिकडे पिलाचे पोट भरत असते। त्यानं पिलाची आठवण केली की तिकडे पिलाचं पोट भरत, कसं होतं माहीत नाही पण होतं। तसं शिष्य किती लांब असू द्या, सद्गुरूंना आपली फक्त आठवण करू द्या, त्याचा उद्धार होतो। ही ताकद, ही शक्ती। सूर्यकांत हा शेवटचा प्रकार आहे, हा म्हणे सूर्यप्रकाशामध्ये ठिणग्या सोडत असतो। तसे गुरुची इच्छा असो का नसो, गुरुच्या सहवासात आल्याबरोबर त्याचा उद्धार होत असतो। कोणाची इच्छा असो का नसो पण त्याचा उद्धार होत असतो। म्हणून नाम तारक असताना गुरुची गरज काय, नाम आहे ना आपल्याजवळ तारणारा, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, मग सद्गुरूची गरज का। 5 मिनिटं वाढलंच चालेल ना। नाव तारी हे साचार माझी बैसले थोर थोर, डोळे आपले आहेत पण सूर्याचा प्रकाश असल्यावरच रूप दिसत असत। पावसामुळे भूमी मारदव झाली, बीज आहे पण ज्ञाताने फिरणी केल्याशिवाय पीक कसे येत। तसं परमात्मा आपलं स्वरूपच आहे, पण श्रीगुरूवर श्रद्धा असल्याशिवाय आपल्याला निज सुख प्राप्त होणार नाही। म्हणून तैसे निज स्वरूप आईते श्रद्धा सद्गुरूचे निहाते, खरे करून या ज्ञाती निज सुखाते पावले, ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे, सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निष्टंक आणकुणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीच ना, हे आडतच नाही तर पोरेत येईलच कसं। इंद्रचंद्राचेच आणि ब्रह्मदेवाचे संशय दूर झाले नाही, ते आपले कसे दूर करते, तिथं समर्थ फक्त सद्गुरू आहे। म्हणून नरतनु भव वारिधी कहू बेरो, सन्मुख मरुत अनुग्रह मेरो, कर्णधार सद्गुरु दृढ नावा, दुर्लभ साज सुलभ करी पावा। तुलसीदास जी सांगतात की या भवसागरातून पार पडण्यासाठी तरण्याकरिता नर शरीर उत्तम आहे, तिथं हीच नाव आहे, त्यात देवकृपेचा अनुकूल वारा आलेला आहे, आणि सद्गुरु हे कर्णधार म्हणजे नावाडी आहे। मग असं असताना तो भवसिंधू तरत नाही, जो भवसिंधू तरत नाही तो आत्मघातकी आहे, त्यानं स्वतःचा घात केलेला आहे। नरदेहा माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम, सुकल्प गुरु कर्णधारम मयानुकूलेन नभस्त्वतेरितम, पुमान भवाब्धिम न तरेत स आत्मदहा। असो म्हणून जो शब्द परनिष्णात शिष्या प्रबोधनी समर्थ, तोच सद्गुरु येथ जाण निश्चित उद्धवा। उद्धवाला लक्षण सांगतात सद्गुरूचं, जो शब्द कसा आहे, शब्दामध्ये निष्णात आहेत, शब्द आणि शब्दाचा अर्थ फोडून सांगणारे आहेत, आणि शिष्याला प्रबोधन करणारे आहेत। म्हणून जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती। म्हणून मंत्र तंत्र उपदेश करणारे भरपूर गुरु मिळतील, पण शिष्याला सद्वस्तू सारखी प्राप्ती करून देणारा तो सद्गुरू, त्याची लक्षणे शब्द पर निष्णात आहे, म्हणजे शब्द त्याचा परिचय करून देणार आणि त्याचा निश्चित करून घेणं, व शिष्यात बोध करण्यामध्ये ते समर्थ आहे, असे सद्गुरू आहे। आणि अशा सद्गुरूला आपण शरण जायला पाहिजे, कारण गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा संतकुळीचा राजा। म्हणून जड बुद्धी चेतन करदारी, काय सांगतात कबीरदास, कबीरदास म्हणतात की गुरुदेव हमारा प्यारा है सिद्ध जगत उजियारा, गुरुदेव की महिमा न्यारी जड बुद्धी चेतन करदारी। जड देहाला मी म्हणायला लावणारी जी बुद्धी आहे तिच्यामध्ये बदल घडला, आणि ती आता मात्र स्वीकार करत नाही की हा 3.5 हाताचा देह मी आहे, कारण याला मी म्हणलं की मरण माझं ठरतं, मग हे मीच नाही तर मरण माझं आहे का, मरण माझे मरून गेले मज केले
अमर ही मरणाला मारणारी विद्या आहे, ही ब्रह्मविद्या आहे, ही अध्यात्म विद्या आहे, अमृतम तू विद्या, ज्या विद्येतून आपण अमृत स्वरूप परमात्मा आहोत असं लक्षात येत असतं ती सत्विद्या आहे। म्हणून या विद्या सामुक्त आहे, ज्या विद्येतून आपण मुक्त आहोत असं लक्षात येतं, मुक्तीचा अनुभव लक्षात येतो, ती सत्विद्या आहे। म्हणून आचार्य सांगतात, काय सांगतात,

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

श्रोते हो, आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणार

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची संतूर आणि बासरीवरील जुगलबंदी. राग आहे किरवाणी.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.

0: देवा रे देवा, आता काय मी करू, आता कुणाला सांगू, काम क्रोध विंचू चावला,
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज,
0: त्याने माझा प्राण चालिला, अरे विंचू चावला
1: महाराज,
0: अरे विंचू चावला
1: महाराज,
0: देवा रे देवा, आता काय मी करू, अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला, हो मनुष्य इंगळी अति दारुण,
1: हा हा म्हणजे अति दारुण,
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे, दारुण म्हणजे भयंकर,
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का,
0: अभ्यंकरचाही संबंध नाही, अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर,
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर,
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदाळ भयंकर,
1: आणि मांदाळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर,
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं,
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं,
0: हे गंगीचा इथं काय संबंध,
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध आहे, तिनं म्हणजे त्या इंगळीनं,
1: त्या इंगळीनं महाराज, इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू,
1: मोठा विंचू अंदाजे केवढा,
0: तुझ्या एवढा, मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण, त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज,
0: अरे विंचू चावला महाराज, देवा काय मी करू, आता कुठं मी जाऊ, अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला, हो या विंचवाला उतारा,
1: उतारा गंडा दोरा, दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री,
0: असला उतारा चालत नाही,
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध,
0: असलाही उतारा चालत नाही, या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा,
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा,
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं, तमोगुण म्हणजे काय, तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा,
1: मी मारतो पिन,
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा, अरे विंचू चावला
1: महाराज,
0: अरे विंचू चावला महाराज, सत्य उतार्या येऊन
1: आला का,
0: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण,
1: बरं झालं
0: किंचित राहिली फुणफुण,
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी।

श्रोते हो ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: VSS प्रस्तुत अमृतवर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। प्रस्तुती भक्ती सुधा।
2: उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा।

श्रोते हो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो संत जनाबाई यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण मनाचे श्लोक पाहत आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, विशेषतः साधनेच्या अंगाने पाहतो आहोत। नुसतं त्याच्यावर चर्चा करायची नसून आपल्याला काय करायचं आहे हे कळलं पाहिजे। तर त्यातला आता चौथा भाग आहे, साधारणतः 150 शेवट 205 श्लोकापर्यंतचा जो काही भाग आहे त्यात समर्थाने काय म्हटलेलं आहे ते आपण आज पाहूया। ह्याच्यामध्ये 2-4 चरण पुन्हा पुन्हा आलं आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे मना संत अनंत शोधून पाहे। तो अनंत जो आहे त्याला शोधून पाहायचं आहे, अनंत म्हणजे राघव आत्माराम जो आहे त्याला। तर आता ह्याच्यामध्ये 2-4 गोष्टी आपल्याला पाहायला लागतात, आपण कुठं आहोत, आपल्याला कुठं पोचायचं आहे, ध्येय काय, प्राप्तव्य काय, तो मार्ग आपल्याला सांगणार कोण आहे, सद्गुरू संत सांगतात, तो मार्ग म्हणजे नेमका काय आहे, साधना ती कशी करायला पाहिजे, ती करत असताना काय अडचणी येतात, त्याच्यासाठी काय धरायला पाहिजे आणि काय सोडायला पाहिजे, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत। कारण हे जे ग्रंथ आहेत हे परमार्थिक साधना सांगणारे ग्रंथ आहेत। पोथ्या पुराणं जी आहेत ती नुसती भाव बसावा यासाठी आहेत, त्याच्यातून आपल्याला साधना मिळत नाही, काय करायचं ते कळत नाही, आपला भाव असावा आणि त्याहीपेक्षा त्याची फलश्रुती जी आहे ते संसारातलं देणारी असते। आणि ह्या ग्रंथांची फलश्रुती जी आहे ती आत्मदर्शन, ईश्वरदर्शन, स्वरूपबोध असा प्राप्त करून देणारी असते, म्हणजे एक ऐहिक देणारी आहे आणि एक आहे ते पारमार्थिक देणारी आहे, म्हणजे एक अभ्युदय आणि एक निःश्रेयस। तर दोन्ही आपल्याला साधायला पाहिजे, त्याच्यासाठी अभ्युदय साधावा पण त्याला मर्यादा असावी आणि लक्ष मुख्य निःश्रेयसाकडे असावं, पारत्रिक कल्याण हे मुख्य आणि बाकी ऐहिक जे गोष्टी आहेत त्या त्याला आवश्यक म्हणून। का देह आहे, मन आहे, बुद्धी आहे, त्याच्या अंगानेच आपल्याला जायचं आहे, त्यासाठी देहाला आवश्यक, मनबुद्धीला आवश्यक तेवढ्या गोष्टीच आपण ग्रहण करायच्या आहेत, तिथं मर्यादा ठेवायची आहे आणि त्याचा उपयोग करून पारत्रिक कल्याण म्हणजे भगवंताचा शोध, आत्म्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे। ह्या दृष्टीनं आपण या ग्रंथाकडे पाहायला पाहिजे। म्हणून या ग्रंथांना अद्वैत ग्रंथ असं म्हटलं जातं, द्वैतातले ग्रंथ नव्हे, अद्वैत बोधावर नेणारे, की एकच परमात्मा सर्व ठिकाणी भरून आहे, त्याच्याखेरी दुसरं काही नाही हे सांगणार आहे। त्यामुळे ह्या गोष्टी बघत असताना काय काय आड येतं आहे, आपल्याला जायचं आहे देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत, त्याच्यासाठी सद्गुरू आपल्याला आवश्यक आहेत। टाकायचं आहे ते मुख्यतः अहंता, मीपणा, काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ जे आड येतं ते टाकायचं आहे, कारण मनच आपल्या आड येतं, त्यामुळे त्या गोष्टी टाकायच्या आहेत। आणि धरायचं आहे काय, तर ध्यान, नाम, ग्रंथ वाचन, चिंतन, मनन, त्याचा ध्यास हे घ्यायचं आहे। हे आता महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर मग आपल्याला नेमकं समर्थ काय सांगतात ते बघायचं। देहापासून आपल्याला देहातीत व्हायचं आहे, सत्वरज तमाचा देह आहे, त्या त्रिगुणात असतानाच हळूहळू त्या गुणातून गुणातीत अवस्था घ्यायची। देह आहे म्हणून भीती आहे आपल्याला, भय आहे प्रत्येक गोष्टीचं, निदान मृत्यूचं तरी भयंकर भय आहे। तर त्या अवस्थेतून भयातीत अवस्था प्राप्त करून घ्यायचे। मी देह नाही म्हटलं की भय संपलं, पण नुसतं म्हणून काय उपयोग, काय मी देह नाही मग मी काय आहे, मग मी आत्मा आहे सापडला पाहिजे, त्याला शोधायचं, हे सगळं सांगण्यासाठी श्लोक आहेत। आता त्याच्यातले समर्थ काय

0: म्हणतात ते बघूया. तर ह्याची सुरुवात जी आली आहे त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्या 4-5 श्लोकात 47व्या श्लोकापासून जिथं आपल्याला पोचायचं आहे त्याचं स्वरूप सांगितलं आहे. कसा आहे तो देव? आपण देवाऱ्यातला देव पाहतो, रामाची मूर्ती, कृष्णाची मूर्ती, जी काय असेल, शिवाची, दत्ताची, जे काय असेल ते पाहतो, आणि आमचा देव असा आहे असा आहे, किंवा 22 देव असतात, सगळ्यांची आपण पूजा करत असतो. पण समर्थ त्याचप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे की वस्तुता तुटेना फुटेना चळेना ढळेना, निर्गुण निराकार देव आहे तो, तुटतही नाही फुटतही नाही चळेना ढळेना, सदा संचला, सर्व ठिकाणी भरून आहे, फक्त देवाऱ्यातच नाही तो. पण मी पणे ते कळेना, सर्व ठिकाणी भरून राहिला आहे पण आपलं लक्ष नाही. आपलं लक्ष कशाकडे आहे? देवाकडे. त्याला काय पाहिजे, त्याला काय खायला घालायचं, कोणते कपडे घालायचे, कोणते दागिने, आपली पोझिशन, मान पान, मोठेपणा, हे जोपर्यंत शोधत आहे तोपर्यंत सदा संचला मी पणे तो कळेना. हा देह मी असं म्हटल्यामुळे तो कळेना. असा जो कळत नाही आहे तो शोधायचा आहे, म्हणून मना संत आनंत शोधून पाहे. तो संत आनंत जो आहे तो शोधायला सांगितलेला आहे. सहज समोर दिसला असता प्रश्न नाही. आपण आपल्याला गोष्ट एखादी हवी असली की त्या शोधायच्या मागं जातो, परंतु जे शोधायला पाहिजे ते शोधत नाही. तो कसा आहे? निराकार, आधार ब्रह्मादिकाचा, निराकार आहे, ब्रह्मादिकाचा आधार आहे. जे जे काही आकाराला आलं ते कशाच्या आधारावर आलं त्याला शोधायचं. अधिष्ठान काय आहे त्याला शोधायचं. म्हणून ब्रह्मादिकाचा जो आधार आहे त्याला शोधा. जया सांगता शिणली वेद वाचा, त्याचं वर्णन करायला गेलेत वेद, पण वेदाची वाणी देखील शिणली नाही वर्णन करतायत. ज्याला तुम्ही परमात्मा म्हणता, ब्रह्म म्हणता, परमेश्वर म्हणता, त्याला वर्णन करायला गेले तर वेद म्हणतात न इती न इती, नाही सांगता येत नाही. मग काय करायला पाहिजे? विवेके तदाकार हो निराहे. पुन्हा पुन्हा त्यांनी ते म्हटलंय, पुढे म्हटलंय एका ठिकाणी की तदाकार वृत्ती हे वळेना. वृत्ती वळत नाही तदाकार व्हायला. त्याला शोधायचं म्हणजे आपणच ते व्हायचं. तो एक आहे, मी एक आहे, मी त्याला भेटायला जाणार आहे, असं जसं माणसाला भेटायला जातो तसं त्याला भेटायला जायचं नाही आहे. मी तोच आहे खरं म्हणजे, म्हणून माहिती नाही. म्हणून ते म्हणत आहेत विवेके तदाकार होऊन राहे मना संत अनंत शोधून पाय. जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे. जगात आपण अनेक गोष्टी पाहतो चर्मचक्षूने पाहतो, डोळ्याने पाहतो. काही पाहायचं आहे म्हटलं आपण म्हणतो डोळे पाहिजेत, प्रकाश पाहिजे, म्हणजे असं त्याला पाहतो. ती एक वस्तू आहे आणि एक मी आहे. मी पाहणारा आहे, द्रष्टा, आणि ते दृश्य आहे आणि मध्ये दर्शन आहे. या त्रिपुटीनं आपलं पाहणं चाललं आहे प्रत्येक गोष्टीचं. आणि इथं त्यांनी म्हणतात त्या ठिकाणी चर्मचक्षू उपयोगी पडत नाहीत कारण ती डोळ्यांनी पाहण्याची दृष्टी नाही आहे. जगी पाहता ज्ञानचक्षी, पर ज्ञानाने पाहूया ज्ञानचक्षूने. चर्मचक्षूपेक्षा ज्ञानचक्षू बरे उघडतात ते ध्यानाने नामाने, तरी देखील ज्ञानचक्षूने जेव्हा जेव्हा आपण पाहायचं असं म्हणतो तेव्हा पुन्हा द्वैतच येतं. त्यामुळे ज्ञानचक्षू देखील नाही, चर्मचक्षू ज्ञानचक्षू हे एकमेकाचा सापेक्ष आहेत. तो ठाईचा अलक्षु लक्षवे ना असं म्हटलंय. म्हणून अलक्षास लक्षित जावे. माझा दिसतच नाही म्हणतात ज्ञानचक्षू नाही चर्मचक्षू नाही, मग जाऊ द्या ना. मग जाऊ द्यायचं असलं तर जाऊ द्या, पण तुम्हाला जर आनंद समाधान पाहिजे असेल तर त्याचा शोध घ्या. म्हणजे शाश्वत आनंद मिळेल. बाहेरचा आनंद तात्पुरता, तो विषय आहे तोपर्यंत, डोळे आहेत तोपर्यंत, उजेड आहे तोपर्यंत, अंधार पडला गाडमध्ये गेला होता, चवंद दिवे गेले मागचं बघितलं आपण, मग काय जवळ असून दिसत नाही. पण ह्याला पाहायला डोळे नको, बाहेरचा प्रकाश नको, मग काय, स्वयं प्रकाशी आहे, आपल्याच प्रकाशात ते दिसतं, त्याच्याच प्रकाशात ते दिसतं. जसा सूर्य पाहायला वात आणावी लागत नाही, टॉर्च आणावं लागत नाही, कसा दिसतो त्याचाच प्रकाशात तो दिसतो. तसं आत्म्याचं दर्शन, परमात्म्याचं दर्शन त्याचाच प्रकाशात आपण घ्यायचं आहे. तो कसा आहे, पीत ना श्वेत ना श्याम काही, तो श्वेत नाही, पीत नाही, श्याम नाही, व्यक्त अव्यक्त नाही. तो व्यक्त आहे का अव्यक्त आहे? अव्यक्त अव्यक्त एकमेकाचा सापेक्ष होता, तो अव्यक्त होता, व्यक्त झाला. मगाशी तर अव्यक्त कोणीही नव्हतं, आता अनेक मंडळी व्यक्त झाली, पुन्हा काही काळ आणि अव्यक्त राहणार, सगळी गेली. तसं त्याचं येणं आणि जाणं असं नाही आहे, त्यामुळे त्याला व्यक्त अव्यक्त नाही. मग म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, संतांच्या वचनावर विश्वास ठेवा. ते म्हणतायत ना, तो आहे सगळं ठिकाणी, त्याला डोळ्यांनी पाहता येणार नाही आहे, पण तो आहे. मग आहे म्हणताय तर त्यांच्या वचनावर विश्वास ठेवा. म्हणून ह्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुमान प्रमाण नाही, तर शब्द प्रमाण, आप्तवाक्य हे प्रमाण आहे. संतांनी सांगितलं तेच बरोबर असणार. म्हणून दास विश्वासता काय होतं, मुक्तीला आहे. मुक्ती पाहिजे ना, मोक्ष, मुक्ती, कैवल्य, वैकुंठ, एकाच अर्थाचे सगळे शब्द. आणि त्याला वैकुंठाला जायचं नाही कुठे, मुक्ती म्हणजे जायचं नाही कुठे, इथेच, याच देहात असताना, इथंच असताना, तोच मी आहे या बोधावर येणं म्हणजेच मोक्ष, मुक्ती. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
1: ऐकूया अशोक पत्की यांचं संगीत असलेली अशोकजी परांजपे यांची गीतरचना, गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
2: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. मिलिंद दादा, नमस्कार.
4: नमस्कार
3: दादा. मध्ये माझ्या असं वाचनात आलं की गोरखबाणी या ग्रंथामध्ये गोरक्षनाथांच्या हिंदी रचनांचं संकलन केलेलं आहे आणि शब्दी हा जो प्रकार त्यांनी लिहिलेला आहे
4: हो,
3: तर प्रत्येक दोन ओळीच्या 275 विचार कणिका त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे आपल्या जसं वन लाइनर येतात तसं ते आहे आणि त्यात त्यांची पदं पण आहेत आणि पदविभागात एकूण 62 पद त्यांची आहेत. तर तुम्हाला पण पद येत असतात नेहमी ना?
4: हो,
3: कितीतरी येतात. तर तुमच्याकडे किती पदं आलेली असतील?
4: 500 जास्त आलेली आहेत. 2012 पासून जेव्हा नाथांची त्यावेळेला मला दीक्षा झाली त्याच्यानंतरचा मी किस्सा सांगितलेला आठवत असेल की मी शूटिंगला क्रेन वरती बसलो होतो आणि मला एका पाठोपाठ एक 3 गाणी आली आणि तेव्हापासून आत्ता या घडीपर्यंत मला गाणी येतच आहेत. म्हणजे आत्ता सुद्धा मला गाणं आलेलं आहे. शिव की जटा से बहती है गंगा, पावन करणे धरा को. त्या प्रत्येक गाण्याच्या प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक शब्दामध्ये वेद, उपनिषद, गीता आणि इतर जे महत्वाचे ग्रंथ आहेत आपले, त्यातलं जे ज्ञान आहे ते अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये सांगतात. शब्द आणि चाल एकाच वेळेला येते आणि सहज तुम्ही गुणगुणू पण शकता आणि ते गाणं म्हणत असताना तुमची साधना पण होत असते. आणि त्यातला अर्थ जर आपण बुद्धीने समजून घेतला तो अगदी सोपा सहज आहे. तर आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये तो वापरताही येतो प्रॅक्टिकली आणि त्याचा गूढ अर्थ जो आहे, सूक्ष्म अर्थ जो आहे, तो पण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आध्यात्मिक अनुभूती पण ज्ञानाची येते. असं दोन्ही पद्धतीने नाथांनी प्रत्येक गाण्यामधनं आपल्यापर्यंत हे ध्यान आणि ज्ञान पोहोचवलेलं आहे.
3: दादा, तुम्ही एकदा मागे साधनाच्या वेळी म्हणला होतात की ही आकाशवाणी आहे. तर आकाशवाणी आहे म्हणजे काय?
4: आपल्याला सिनेमा मधून असं एक चित्र, एक व्हिज्युअल असं दिसतं की रथामधून तो कंस चाललेला होता आणि आकाशवाणी झाली की तुझ्या बहिणीचा जो 8वा पुत्र असेल तो तुला मारून टाकेल. तर ती आकाशवाणी आपल्याला लहानपणापासून फार मस्त वाटायची की अरे असं चाललंय आणि आकाशातनं कोणीतरी बोलतंय. पण नाथांनी त्याचा अर्थ सांगितला की ते आकाश किंवा ते जे अवकाश आहे ते आपल्या आतमध्ये आहे. बुद्धी म्हणजे ज्ञानाचा साठा जिथे आहे तिथल्या आकाशातून जी वाणी आपल्यापर्यंत बोलली जाते, पोहोचवते ज्ञान, त्याला आकाशवाणी असं म्हटलंय.
3: म्हणजे असं आहे का की आपल्या शरीरात जी पंचमहाभूत आहेत त्यातलं आकाश तत्व
4: हो
3: तिथे ती उमटते असं आहे का?
4: हो, पंच महाभूत ही ज्ञानमय आहेत आणि सगळं विश्वातलं ज्ञान, या ब्रह्मांडातलं ज्ञान
3: ह्या
4: पिंडामध्ये आहेच आहे. त्यातलं तुम्हाला जेव्हा जे लागणार आहे ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीची जी वाणी आहे त्याला आकाशवाणी म्हटलं. जसं आकाश आपल्याला दिसत म्हणजे समजत नाही काय आहे, तसं बोलणारी जी शक्ती आहे ती आपल्याला दिसत नाही, पण आपल्याला जसं आकाश जाणवतं तसं ती वाणी आपल्याला आतमध्ये उमटलेली जाणवते. आणि याचा अनुभव तुम्ही पण घेता की तुम्हाला नाथ गाणी देतात
3: हो
4: की नाही, आणि तितकी अद्भुत असतात. त्यातला प्रत्येक शब्द अर्थपूर्ण असतो, भावपूर्ण असतो आणि त्या चाली पण अप्रतिम आहेत. तर हे तुम्हाला पण सहज असंच बसल्या जागी ते जेव्हा आकाशवाणी करतात तेव्हा आतमध्ये उमटत.
3: नाही, मला फारच आवडली ती आयडिया. आयडिया म्हणजे काय? प्रत्यक्षच आहे ते.
4: हो,
3: नाही तर आपण आकाशवाणी म्हणजे रेडिओ आणि आकाशवाणी म्हणजे अशीच आकाशातनं येणारा मोठा डायलॉग. दादा, आम्हाला एक छान गाणं सांगा ना.
4: नाथांची जी गाणी आली त्यातलं एक साधं सोपं सुंदर गाणं सांगतो, चालीसहित पण सांगतो मी, याचा मुखडा गाऊन पण दाखवतो आणि मग त्याचा आपण अर्थ काय तो पण बघू.
3: अर्थ तर महत्वाचा, तोही सांगा.
4: तुमच्या श्रोत्यांना भयंकर आवडेल ते गाणं. सत

तर हे जे जगत आहे ते सत्य नसून एक स्वप्न आहे आणि त्यालाच माया म्हटलेलं आहे. की जे अस्तित्वात आहे असं आपल्याला प्रकर्षाने जाणवतं ते अस्तित्वात नाहीये ह्याची जाणीव होणं म्हणजे आत्मज्ञान. आणि ते अस्तित्वात नाहीये असं जे आपल्याला भासमान दिसतंय ती माया आहे. माया आपल्याला समजतच नाही. या जगामध्ये आपण जे वावरतोय, श्वास घेतोय, जगतोय, सगळ्या सुख दुःख आणि भावभावनांशी जोडले जातोय, आपल्या आतमधून त्या येत आहेत त्याची आपल्याला जाणीव होती, ही सगळी माया आहे. बाहेर जे बघतोय ती माया आहे आणि आतमध्ये जी घडतीय ती पण माया आहे. ह्याची जाणीव अज्ञान असल्यामुळे आपल्याला होत नाही. तर जो ज्ञानी आहे म्हणजे जो त्या दिशेने वाटचाल सुरू करतो ध्यानाच्या माध्यमातून, त्याच्या आतमध्ये ते ज्ञान प्रकट व्हायला सुरुवात होते आणि त्याला या सगळ्या गोष्टींमधल्या नश्वरतेची जाणीव होते. नाथांनी खूप सुंदर व्याख्या सांगितली. सत्य म्हणजे जे काल होतं, आज आहे आणि उद्या पण असणार आहे, ते कधी बदलत नाही. सत्य म्हणजे जे कधी बदलत नाही. मग असत्य म्हणजे काय? तर त्याच्या विरुद्ध काय म्हणतात आपल्याला? जे कायम बदलत राहतं. तर आपण उघड्या डोळ्यांनी जे जे काही बाह्य जगतामध्ये बघतोय ते प्रत्येक क्षणाला बदलतंय. एवढंच नाही तर ज्या शरीरामध्ये आपण आलेलो आहोत ते शरीर सुद्धा प्रत्येक क्षणी बदलतंय. त्यातली प्रत्येक गोष्ट काल जी होती ती आज तशीच राहत नाही. तर त्याला असत्य गोष्टींना माया म्हटलंय की जी सतत बदलत राहते. पण आपल्याला असं वाटतं आपण आहोतच, हे शरीर कायम असणार आहे, ही जी भावना आपल्या मनात आहे ती अज्ञानापोटी आलेली मायेचं स्वरूप आहे. तर सत्य नाही हे स्वप्न हे सारा, कारण हे सगळं जगत प्रत्येक क्षणी बदलतंय, ते स्वप्नवत आहे. माया की बहती हुई धारा, ती सतत वाहणारी आहे आणि जी गोष्ट वाहणारी आहे त्याचा आधार घेऊन एका जागी तुम्ही स्थिर राहू शकत नाही. म्हणून त्यांनी म्हणलं की ही वाहणारी धारा मायेची असल्यामुळे जिसका नाही है कोई किनारा ना मिलेगा तुमको कोई सहारा. तुम्ही किनाऱ्यावरती किंवा किनाऱ्यासारख्या एखाद्या घट्ट गोष्टींवरती उभे राहू शकलात तर त्याचा तुम्हाला आधार मिळेल. पण जे वाहत राहतंय ते तुम्हाला वाहवतच नेणार, तर त्याचा तुम्ही कुठे आधार घेणार? जे वाहतंय त्याच्यात तुम्ही डुबून जाऊ शकता. ओके ना? तर माया ही अशी आहे की ती तुम्हाला कधी डुबवेल ते सांगता येत नाही आणि या चक्रामध्येच आपण फिरत राहतो. म्हणून मायेच्या जाणीवेमध्ये येणं याला नाथांनी मागच्या भागामध्ये म्हटलं की बी इन अवेअरनेस. अवेअरनेस मध्ये या. माया वाईट नाहीये, माया आहेच आहे. तुम्ही मायेचा वापर कसा करताय त्याच्यावरनं ती तुमच्या आयुष्यामध्ये सुख किंवा दुःख निर्माण करते किंवा ती तुम्हाला जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकवते. त्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा सहभाग असतो असं या गाण्यातनं. आता मी ह्याचा ढोबळ अर्थ सांगतोय, पुढचं कडवं आहे, गाऊन दाखवतो. म्हणजे त्याची चाल तुम्हाला पण ऐकायला आवडेल. जो

0: तर जे नाहीच आहे त्याचं होणं कसं काय असू शकतं, जो नाही आहे उसका होना कैसा, बिछडे भी अगर तो रोना कैसा। आपण छोट्यातल्या छोट्या वस्तू पासून माणसं, परिस्थिती, गोष्टी, कीर्ती, वैभव, शारीरिक सक्षमता अशा अनेक गोष्टी आपल्याकडे असतात, त्या आपल्यापासून जेव्हा दूर जातात किंवा नाहीशा होतात तेव्हा आपण रडतो, दुःख करतो। म्हणजे तर कशाला दुःख करायचं ना, आस लगा तू इस जीवन से। प्रत्येक क्षणी जीवनाकडे आपण आशेने बघत असतो की आपण कायम या शरीरामध्ये राहू, हे शरीर कायम निरोगी आणि तरुण राहील, आपल्याला सगळे भोग उपभोग घेता येईल, कीर्ती, धन, मान, प्रतिष्ठा आपल्याला मिळत राहील, अशी आशा जीवनाकडनं असते। पण जे नाहीच आहे आणि जे आपल्यापासून लांब जाणार आहे त्याच्याबद्दल आस लावणे म्हणजे त्याच्याबद्दल आशा ठेवण्याची आवश्यकता नाहीये, ते अज्ञानाचं लक्षण आहे असं नाथ म्हणतात। खोना ही है जब अंत में सारा। कितीही तुम्ही गोष्टी पकडून ठेवल्या तरी एक क्षण असा येईल की तुमच्या हातातनं सगळं निष्ठून जाणार आहे,
1: एक ना एक दिवस संपणारच आहे,
0: कारण हा देहच नष्ट होणार आहे। या देहाशी संबंधित जे जे तुम्ही पकडून ठेवलेलं आहे ते तुमच्यापासून लांब जाणार आहे। दुसरं कडवं आहे, मैं सपना हूं तुम्हारे लिए और तुम सपना हो मेरे लिए भी। कारण की स्वप्न हे कधी कायम राहत नाही, ते थोड्या वेळापुरतं दिसतं आणि त्याच्यातनं आपण जागे होतो। तर जागे होणं किंवा जागृती येणं म्हणजे आत्मज्ञान झाल्या क्षणी बाकी सगळं स्वप्नवत आहे याची जाणीव होते। हे शरीर स्वप्नवत आहे कारण ते नष्ट होणार आहे, तर मी ज्या शरीरात आहे ते शरीर आणि तुम्ही ज्या शरीरात आहात ते शरीर हे एकमेकांसाठी स्वप्नच आहे। सत्य काय आहे? आत्मतत्व। त्याच्या जाणीवेत राहणं म्हणजे आत्मज्ञान। तर मैं सपना हूं तुम्हारे लिए और तुम सपना हो मेरे लिए भी, ये हर एक जीव की है सच्चाई, अपनाओ इसे तो होगा सवेरा। तुमच्या आतमध्ये जागृतीचा सवेरा म्हणजे सकाळ होईल, पहाट होईल जेव्हा तुम्ही हे ऍक्सेप्ट कराल। इतकं साधं सोपं सरळ थेट ज्ञान नाथांनी दिलेलं आहे,
1: छान आहे, खूप छान आहे।
0: तुम ढूंढ ढूंढ के थक जाओगे और काल की गोद में मिट जाओगे, पर हाथ तुम्हारे कुछ न लगेगा, ये काल चक्र का खेल है सारा। आपण उन्हाचे कवड से हातात पकडायचा प्रयत्न केला तरी ते आपल्या हातात राहणार नाहीत, आणि ऊन जसं जसं सरकेल तसं तसं ते कवडचे आपल्या हातापासून लांब जाते। किंवा तुम्ही अमर होणं शोधत राहिलात तरी तुम्हाला ते कधीही मिळणार नाही, कारण अमर असणे ही आत्म्याची स्थिती आहे, शरीराची नाही आहे। आणि ते शोधत राहाल आणि एक दिवशी काळाच्या कुशीमध्ये मिटून जाल, पण भौतिक असल्यामुळे ते काही तुमच्या हाती लागलेलं नसेल। आणि हा सगळा कालचक्राचा खेळ आहे याची जाणीव सतत मनामध्ये ठेवा, म्हणजे मग उगाच चुकीच्या आशेनी तुम्ही जीवन जगणार नाही। आणि शेवटचं कडव तर फार सुंदर आहे, कितना भी कहूं तुम ना मानोगे और जान के भी अनजान बनोगे, सोते को जगा सकते हैं प्यारे, पर तुमने तो है स्वांग रचाया। आपण गेल्या 14-15 वर्षात बघितलेलं आहे अनेक संतांच्या सांगण्यामधूनही आपल्याला हे जाणवतं, ते टाहू फोडून जीवाच्या आकांतांनी सगळ्यांना सांगत असतात की बाबा साधना करा, ध्यान करा, सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा, मायेपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा, विवेकाने वागा, ज्ञानपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा, षड्रिपूंच्या जाळ्यात फसू नका। हे सगळं सांगून सुद्धा आपण हो हो म्हणतो आणि पुन्हा त्याच मार्गी लागत असतो। तर ते सांगतात की मी कितीही सांगितलं तरी तुम्ही हो हो म्हणाल आणि मला समजलं, मी आता त्या रस्त्यावरनं पुढे चालेल असं म्हणता, पण जान के भी अनजान बनोगे, जेव्हा वेळ येईल तसं वागायची तेव्हा तुम्ही तसं वागणार नाही। कारण एखादा झोपला असेल खरा तर त्याला हलवून उठवता येईल की उठ बाबा आणि तो जागा होईल, पण तुम्ही झोपेचं सोंग घेतलेलं ज्यांनी आहे त्याला आपण किती उठवायचा प्रयत्न केला तरी तो उठणारच नाही। आणि म्हणून तुम्ही मागच्या एका भागात म्हटलं होतात की जो या रस्त्यावरनं पुढे जाण्याचा प्रयत्न करेल तो वाचेल का, आणि तेव्हा मी म्हटलं होतं जो वाचणार आहे तोच या रस्त्यावरनं जाण्याचा प्रयत्न करेल। तर सगळ्यांनी जागृत होण्याचा प्रयत्न तर करा आणि चालायचा प्रयत्न करा, शेवटी इच्छा जर नाथांची असेल तर ते तुम्हाला त्या मार्गावरनं सफलतापूर्वक पुढे नेतील।
1: दादा, राम गणेश गडकरींच्या एका नाटकात असा डायलॉग आहे की झोपलेल्याला जागा करता येतं पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलंय त्याला जागा तरी कसं करणार,
0: तेच इथे नाथांनी सांगितलेलं आपल्याला दिसतं। तर अशा चार कडव्यांमध्ये संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे। अशी 500 पेक्षा जास्त गाणी आलेली आहेत, त्याच्यामध्ये अचाट आणि अफाट ज्ञान भक्ती आणि वैराग्य या सगळ्याचा सुंदर मिलाप आपल्याला दिसतो
1: या तुमच्या गाण्यांबद्दल. दादा आम्हाला असं वाटतं की आम्हाला साधनेच्या वेळी ती शांतपणे ऐकता येतात, तुम्ही गात असता आणि त्यातनं जे व्हायब्रेशन येतात
0: हो
1: त्याने ट्रान्स मध्ये जायला होतं
0: हो.
1: आम्ही समानात विचार करतो की आपल्यासाठी केवढं भाग्याची गोष्ट आहे
0: हो.
1: कुठे दूर जंगलात जाऊन बसायला नको,
0: समाधीच लागते,
1: समाधी लागते, इतकी सुंदर. वा वा. तर श्रोते हो, आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल BSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: आताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
3: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
3: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

शतानी, असहा राजा शतानी, या वेला भेदव्यास सुद्धा उपस्थित तिथे आहेत शतानी, आणि त्यांनी भेदव्यासांना प्रार्थना केली. भेदव्यासांचे 51 असे उत्तम शिष्य, पहिलं वैशंपायन, जेमिनी अथवा सुमंत, हे चार प्रमुख आहेत. आणि पाचवा जो आहे तो रोमहर्षण किंवा त्याचा पुत्र उग्रश्रवा, सूत जो आहे, ज्याच्याकडे धर्मशास्त्र अथवा इतिहास कथन करण्याची जी परंपरा आहे, तोच हा अथर्ववेदाचा ज्ञाता सुमंतु, अथर्ववेदाचा अधिवक्ता आहे द्रोणपुत्र सुमंतु. या महर्षी सुमंतु त्या ठिकाणी उपस्थित आहे. वेदव्यासांना जेव्हा राजा शतानिकाने प्रार्थना केली आहे काही श्रवण करण्यासंबंधाने, त्या प्रसंगी सुमंतु उपस्थित आहे, जैमिनी आहेत, याज्ञवल्क आहेत, शौनक किंवा वैशंपायन आदी सुद्धा आहेत. आणि या शतानिकाच्या सभेमध्ये जेव्हा हे सगळे आहेत, वेदव्यास महर्षी त्या ठिकाणी आहेत. ज्या शतानिकाचे गुरु आहेत याज्ञवल्क, याज्ञवल्कांनी शतानिकाला जे अस्त्रज्ञान शस्त्रज्ञान दिलेलं आहे, भागवतामध्ये सुद्धा हा उल्लेख आहे. जन्मेजयाच्या नंतर तस्य पुत्रो शतानिको याज्ञवल्कात्रयी पठन् अस्त्रज्ञानम क्रियाज्ञानम शौनकात् परमेष्यति. याज्ञवल्कांकडून त्याने वेदांचंही अध्ययन केलं, शौनकांकडून त्याला काही जे शिकायला मिळालंय, असा हा राजा शतानिक जन्मेजयाचा पुत्र असणारा. या प्रसंगी त्याने एक प्रश्न उपस्थित केला, या महनीय व्यक्ती जर आपल्या सभेत उपस्थित आहेत ज्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करावं, त्यात सर्वात ज्येष्ठ वरिष्ठ असणारे वेदव्यास, वेदव्यासांना प्रार्थना केल्यावर वेदव्यासांनी आपला हा शिष्य जो आहे सुमंतु त्याच्याकडे निर्देश केलेला आहे. धर्मशास्त्रीय ज्या काही त्याच्या शंका आहेत किंवा कथा त्याला ऐकाव्या वाटतात, त्या ऐकण्याची त्यांनी इच्छा प्रकट केली होती, तेव्हा वेदव्यासांनी आपल्या शिष्याला सुमंतुला आज्ञा दिली की तू सांग त्याच्या ज्या शंका असतील, त्याला जे काही श्रवण करायचं आहे तू त्याची इच्छा पूर्ण कर. सुमंतु नाव आहे, मोठं सुंदर आहे, सुमंतु नाव आहे की ज्याने अशा विचारांचं सुंदर पवित्र मनाने मंथन केलेलं आहे, मनन केलेलं आहे, तो सुमंतु आहे, पवित्र अंतक करणारे. कारण या कथांचं सुद्धा मनन मंथन चिंतन जे करावं लागतं तेव्हा त्यातलं सार आपोआप प्राप्त होत. ते मंथन मनन करता करता मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, तशा पद्धतीने या कथांचं मंथन करून किंवा मनन करून सुमंतुने जे काही प्राप्त केलेलं आहे आता ते तो द्यायला निघालेला आहे. सो महर्षी सुमंतु गुरूंच्या आज्ञेनुसार सुमंतुने राजा शतानिकाला विचारलं, तुला काय श्रवण करायचं आहे? त्याला शतानिक म्हणतोय की मला धर्मशास्त्रा संबंधाने श्रवण करायचं. कारण हे विचार असे आहेत की धर्मशास्त्राचे विचार ऐकल्याने सुद्धा मनुष्य पापमुक्त होतो. धर्मशास्त्रासंबंधीचे विचार नुसते श्रवण केल्याने सुद्धा पापमुक्त, म्हणजे पापी विचारांपासून त्याचं मन हळूहळू दूर होतं की नाही, आपण आत्तापर्यंत जे केलं ते चुकलं किंवा असं करायला नको आहे, तेव्हा सुमंतु सांगतायत की तुला धर्मशास्त्रासंबंधाने ऐकायचं आहे. पण धर्मशास्त्र हा विषय अतिशय मोठा आहे आणि या विषयावरती अनेक लोकांनी आपापल्या बुद्धीप्रमाणे आपल्या क्षमतेप्रमाणे वेगवेगळ्या संहिता लिहिलेल्या आहेत. धर्मशास्त्रावरती अनेक संहिता आहेत ज्यामध्ये आम्हाला केवळ एकच संहिता ज्याच्यावर वारंवार टीका झाल्यामुळे माहिती आहे, ते म्हणजे मनुस्मृती. एकच संहिता, आपण तेवढी एकच संहिता नाही, धर्मशास्त्रासंबंधाने एकच संहिता प्रमाण मानलेली नाही. विष्णू संहिता आहे, यम संहिता आहे, अंगिरा संहिता आहे, वशिष्ठ आहे, दक्ष संहिता आहे, संवर्त आहे, वातातप आहे,
पराशर संहिता है, आपस्तंभ संहिता।

0: उषना, कात्यायन, बृहस्पति, गौतम, शंख, लिखित, हरित, अत्रि संहिता, 21 प्रकारच्या संहिता धर्मा संबंधाने. मग म्हणाले कोणाचं म्हणणं खरं मानायचं, आत्रिय संहितेतलं मानायचं की मनुस्मृतीतलं मानायचं. तर ह्याचा एक साकल्याने विचार आहे की धर्माचं आचरण हे तारतम्याने आहे. म्हणून या विविध संहिताचा उल्लेख सुमंतूंनी केला आहे. धर्मासंबंधाने अनेकांनी चिंतन केलेलं आहे. या सगळ्या आचार संहिता आहेत. या प्रत्येकाची दूरदृष्टी आहे, त्याचं स्वतःची सुद्धा त्याच्यावर एक छाप आहे. पूर्वसुरींचा त्याने आदर केलेला आहे, दूरदृष्टी आहे, त्याचं जे काही कर्तृत्व आहे, अनुभव आहे, या सगळ्या गोष्टीतून ह्या आचारसंहिता निर्माण केल्या. शिवाय स्थल, काल, सृष्टीचक्र याचा विचार करून त्यांनी ह्या संहिता निर्माण केलेल्या आहे की आपण जे लिहू हे तीनही काळात लागू झालं पाहिजे. अशा दृष्टीने त्यातून मानवी कल्याण झालं पाहिजे. तुम्हा शतानिक म्हणतो की या संहितांपैकी बऱ्याचशा संहितांच्या बाबतीत मी ऐकलेलं आहे. तुम्ही आत्ता ज्याचा उल्लेख केला त्यापैकी बऱ्याच संहिता आम्ही श्रवण केलेल्या आहेत. अगदी रामायण महाभारतादी सुद्धा आम्ही श्रवण केलेलं आहे. त्यावर जे एक विचार सुरू झाला, आचार हा मुद्दा आला त्यातून की धर्मशास्त्राचा मुख्य आग्रह कशा संबंधाने आहे, आचार. या चर्चेतून एक मुद्दा पुढे आला. शतानिक आणि सुमंतू मोठी सुंदर चर्चा यांची. भविष्यपुराणातल्या ब्राह्मपर्वातला हा संवादच तसा आहे. राजा शतानिक आणि महर्षी सुमंतू एक शंका त्यांनी ज्या उपस्थित केलेल्या आहेत. धर्म आणि शास्त्र आता हे कशासाठी आहे, तर यातला मुख्य उद्देश आहे माणूस सदाचारी असावा. सदाचारा संबंध आहे, त्याच्या हातून योग्यच कर्म घडावं, चुकीचं कर्म घडू नये, यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. आणि योग्यच कर्म घडावं म्हणजे कसं घडावं, तर ते धर्मयुक्त कर्म असावं, सर्वांचं हित त्यामध्ये आहे असा विचार किंवा या पद्धतीने ते कर्म घडावं, त्याला ती आचार संहिता आहे. हे सगळ्यांच्या दृष्टीने हितकारी असणार. म्हणून धर्मशास्त्रीय जी आचारसंहिता असते ही सर्व हितासाठी आहे. विशेषतः धर्मशास्त्रीय आचारसंहितेमध्ये तीन गोष्टींवर नियंत्रण ठेवलं जातं, मन, शरीर आणि वाणी. या तीनही गोष्टी ज्या कर्म करण्यासाठी मदत करणाऱ्या आहेत, कारणभूत आहेत, त्या तीनही गोष्टींना पवित्र ठेवणं यासाठी धर्मशास्त्राचा हा आग्रही आचारसंहिता. त्यासाठी आपल्याला केवळ आचार भ्रष्टता दिसते ती पैशातली दिसते, जिकडे तिकडे भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार, अर्थात हा पैशाच्या रूपाने दिसतोय. त्याचं ते दृश्य स्वरूप आहे, पैसा हे दृश्य स्वरूप आहे. पण त्या पैशाच्या दृष्टीने दिसणारी भ्रष्टता आता येते कुठून, आतूनच येते ना. लोभात पापं प्रवर्तते, त्याचं अंतःकरण म्हणजे त्याचं मन जे आहे, त्याची वाणी सुद्धा बिघडलेली आहे, त्याचं स्वतःच्या शरीराकडे सुद्धा नियंत्रण नाही, लक्ष नाही. या तीनही गोष्टी बिघडत आहेत आणि त्यातून दिसतोय पुढे आर्थिक भ्रष्टाचार हा दिसतोय, पण मूलत त्याचं मन भ्रष्ट झालंय. मनामुळे मनाशी संबंधित असणारा सगळ्या प्रवृत्ती, त्याच्या वृत्ती बदलली आहे. त्याच्या बोलण्यात सुद्धा एक वेगळा भाग आला आहे, एक प्रकारची जी गुर्मी तयार होते किंवा निर्लज्जपणा निर्माण होतो भ्रष्टाचार. त्यानंतर शरीरासंबंध म्हटलंय की त्याला नंतर नंतर काही वाटत नाही, जाड अगदी गेंड्याच्या कातडीचं जसा होतो. शरीरासंबंधाने जे मिळेल ते खाणं पिणं यामध्ये जसं आहे, तसं हे परिणाम जे दिसतात, जो धर्म आणि शास्त्र पायदळी तुडवतोय त्याला त्या संबंधाने काही बंधन वाटत नाही. म्हणून तर वारंवार आग्रह केला आहे की आचार प्रथमो धर्म श्रुत्युक्तश्च नरोत्तम तस्मादस्मिन समायुक्तो नित्यस्य आत्मवान द्विजः. आचार प्रथमो धर्म, सगळ्यात पहिला धर्म म्हटला, म्हणजे सगळ्यात पहिलं कर्तव्य म्हटलं आचार, पहिलं कर्तव्य. आचारासंबंधाने केवढं चिंतन केलंय आपल्या पूर्वसुरींनी. आजचं हे चित्र जे दिसतंय की ही पहिलीच पायरी चुकली आहे म्हणून तर सगळीकडे अंधार दिसतोय, सगळीकडे अराजकताच निर्माण झाली आहे. त्याचं कारण तेच आहे ज्याला आज नाव दिलं जातं माफिया राज. हे कुठला राज आहे तर ते त्याला कारण तेच आहे. आचार प्रथमो धर्म हा पहिलाच धर्म, ही पहिलीच पायरी ज्यांनी गाठलीच नाही, त्याचा विचारच केलेला नाही. विष्णू सहस्रनामाच्या शेवटी सुद्धा पितामह भीष्मांनी म्हटलंच आहे की आचार प्रभो धर्मो धर्मस प्रभुरोच्युत सर्वागमनामाचार प्रथमं परिकल्पते. फलश्रुतीमध्ये विष्णू सहस्रनामाचं म्हटलंय की आचार प्रभो धर्म आचार प्रथमो धर्म परमो धर्म. तीनही प्रकारे सांगितले, प्रभवो धर्म, परमो धर्म आणि प्रथमो धर्म. अतिशय आवश्यक म्हटलेला भाग आहे. मग तो राजा असो की प्रजा असो, सर्वांसाठी तोच न्याय म्हटलाय. म्हणून भविष्य पुराणाचा एक महत्वाचा भाग जर असं म्हटला तर भविष्य पुराण म्हणजे आचार कीर्तन आहे. भविष्य पुराण म्हणजे आचार कीर्तन. आचार कसा असावा माणसाचा या संबंधी आग्रहाने सांगणार भविष्य पुराण आचार कीर्तन. म्हणून राजा शतानिक असं म्हणतोय की मला आपण भविष्य पुराण सांगावं. जर हा आचाराचा विचार आहे, शतानिकाला सुमंतो जेव्हा आधी आचारसंबंधाने सांगू लागतात की धर्मशास्त्र कशासाठी आहे तर उत्तम आचार करण्यासाठी. आणि आचाराने काय प्राप्त होत नाही, आचाराने उत्तम आचाराने कीर्ती प्राप्त होते. उत्तम आचार ज्याचा आहे त्याला आयुष्य प्राप्त होतं. आचार लभते आयु, हे सर्व उत्तम आचार ज्याचा आहे त्याला प्राप्त होतो. म्हणून भविष्य पुराणा संबंधाने राजा शतानिकाने इच्छा प्रगट केली की मला हे ऐकायचं आहे, ज्यावर ज्यात आचारावर विशेष भर दिलेला आहे. त्या सुमंतो आता सांगतात की राजन, अतिशय उत्तम विषयाकडे तुम्हाला आता घेऊन जाण्याची प्रेरणा दिली भविष्य पुराणाची. म्हणून तुला मी आता सांगतो की आचारासंबंधाने काय विषय मांडलेला आहे. एवं आचारतो दृष्ट्वा धर्मस्य मनोयोगतिं सर्वस्य तपसो मूलम आचारम जगृहोपरम. माझ्या मते किंवा भविष्य पुराणामध्ये जे सांगितलं आहे तर आचार हे मूल आहे, प्रारंभ आहे, प्रारंभ आहे. अन्येच मानवा राजन आचारम संश्रिता सदा एवमस्मिन् पुराणे तु आचारस्य तु कीर्तनम. अस्मिन् पुराणे तु आचारस्य कीर्तनम. या भविष्य पुराणामध्ये आचार या विषयाचं कीर्तन म्हणजे त्या संबंधीचं महात्म्य सांगितलेलं आहे. म्हणून हे राजा शतानिक की ऋषीमुनींनी आचाराला धर्म मानले आहे. धर्माची व्याख्या करताना सुद्धा आचाराला धर्म मानलंय, कारण तो एक आधार आहे, ते मूळ आहे. सृष्टीचक्र अबाधित राहण्यासाठी हा महत्वाचा आधार आहे. जर त्याच्यावरच आघात झाला, कारण हा प्रवाह जो असल्यामुळे काल प्रवाहामुळे आचार बदलत जातात. विचार जरी तेच असले तरी आचार बदलत जातात. माणूस तोच आहे पण काळानुसार फॅशन बदलते, कपड्यांच्या पद्धती बदलतात. माणूस तोच आहे, तेच दोन हात, तेच दोन पाय, तेच दोन डळे त्या माणसाला आहेत. तस पूर्वीच्या माणसाला डोक्यावरच केस आहेत, तसं माणूस तोच आहे. पण जे काही कपडे परिधान करण्याच्या दिवशी पद्धती बदलत जाते, तसं विचार तेच आहेत पण आचार करण्याची पद्धती ज्याच्या ज्याच्या बुद्धीला जसं जसं भावेल तसं तसं मग नंतर नंतर प्रवृत्ती अशी होत जाते. काय होतं याच्याने, काय होतं याच्याने, असं केलं तर काय होणार आहे, तसं केलं तर काय होणार आहे. एक प्रवृत्ती अशी असते, नाही मी असं करीन हे केल्याने असं चुकीचं होतं. एक प्रवृत्ती म्हणजे नाही असं केल्याने काय होणार आहे. आचार बदलत जात. आणि म्हणून जो उत्तम आचार आहे त्याला खरं संस्कृती म्हणतात. पण बिघडलेल्या गोष्टी येतात त्याला संस्कृती नाव दिलं जातं, मोठं हास्यास्पद आहे. बिघडलेल्या गोष्टी येतात म्हणजे पाश्चात्य संस्कृती शब्द येतो, आणि बिघडलेल्या गोष्टी असतात त्याला विकृती म्हणायला काय, पण त्याला संस्कृती नाव देऊन संस्कृती शब्दाचाही अपमान केला जातो, इकडे लक्ष दिलं जात नाही. या संस्कृती शब्दाचा अपमान आहे, ती काय संस्कृती आहे, विकृती आहे. विचित्रता तर प्राप्त केली, विचित्र वेश परिधान केला, विचित्र हावभाव केलेत ज्यातून विकार निर्माण होतील असं जर होत असेल तर ती विकृती नाही तर काय, त्याला संस्कृती म्हणणं मूर्खपणा आहे. म्हणून कल्चर आणि संस्कृती यांची बरोबरी होतच नाही. विकृती ही समाज बिघडवण्याचं काम करत असते. याकरता असं आहे की समाज म्हणजे एक पुरुष आहे, प्रकृती आहे, आणि त्याला सुद्धा जपावं लागतं. जसं उत्तम व्यायाम केला, नियमित योग्य असा आहार घेतला की शरीरसुद्धा व्यवस्थित राहतं, आरोग्य जसं व्यवस्थित राहतं, तसं समाजरूपी पुरुषाने, समाजरूपी शरीराने हे सगळं नियंत्रण, नियम, बंधन जर ठेवले तर त्याचीही प्रकृती उत्तम राहते. नाही तर एखाद्या सुटलेल्या माणसाप्रमाणे, बिघडलेल्या माणसाप्रमाणे सुद्धा समाजरूपी शरीराची प्रकृती बिघडते. त्याकरता ह्या आचार, धर्म आणि शास्त्र यांच्या बंधनाने युक्त असणारं समाजरूपी पुरुष प्रकृती आवश्यक असते. म्हणून ऋषीमुनींनी याला आचाराला श्रेष्ठ मानलेलं आहे. याकरता हे आचार कीर्तन आहे. म्हणून आचार शब्दावरूनच आचरण हे आपल्याला बघायला मिळतं. धर्माचरण आहे, कर्माचरण आहे, तपाचरण आहे. सुभाषितातून सांगितलंय की अनाचारेण मालिन्यम, अत्याचारेण मूर्खता, विचार आचार यो योगम सदाचार स उच्यते, त्याला सदाचार असं म्हणतात. जर जगामध्ये अनाचार, नको त्या गोष्टीचं आचरण सुरू झालं की मालिन्य प्राप्त होतं. अनाचारेण मालिन्यम आणि अत्याचारेण, एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की मूर्खता. अत्याचारेण तो विनाश आहे, पण विचार आचार यो योगम, योग्य विचार आणि त्याचा योग्य आचार यांचं जर एकत्रीकरण झालं तर त्याला सदाचार असं म्हणतात. सदाचार स उच्यते असा भविष्य पुराण म्हणजे सदाचार संग्रह आहे. इदम स्वस्तैनम श्रेष्ठम, इदम बुद्धि विवर्धनम, इदम यशस्य सततम, इदम निःश्रेयस परम. भविष्य पुराण असं आहे की इदम स्वस्तैनम अतिशय मंगलकारक आहे, कारण सदाचार जे आहे ते माणसाचं जीवनामध्ये मांगल्य निर्माण करतात. म्हणून इदम स्वस्तैनम श्रेष्ठम, इदम बुद्धी विवर्धनम, बुद्धीला प्रगल्भता प्राप्त करून देणारे विचार आहेत. इदम यशस्यम सततम, नेहमी यश कीर्ती प्रदान करणार आहे, आणि त्याचबरोबर निःश्रेयसम परमकल्याण देणार सुद्धा हे विचार आहे असे भविष्य पुराण आहे. म्हणून या ठिकाणी सुमंतो आता राजा शतानिकाला सांगतात की भविष्य पुराणाची एक परंपरा सुद्धा मी तुला सांगतो की भविष्य पुराण किंवा ही विचारधारा कशी कशी आली. प्रत्येक पुराणाची एक परंपरा आहे, वैचारिक परंपरा, तत्वासंबंधीची परंपरा आहे. भागवतामध्ये सुद्धा सांगितलं आहे की भगवान विष्णू, ब्रह्मदेव, देवर्षी नारद, नारदांकडून वेदव्यास, वेदव्यासांकडून शुकदेव, आणि मग ते राजा परीक्षितेपर्यंत पोचलं, अशी एक परंपरा भागवताची सांगली. ही वैचारिक परंपरा, हे विचार कसे कसे आलेत त्याचा विस्तार होत गेला. कारण नाहीतरी सुरुवातीला नदी जेव्हा उगम पावते तेव्हा एक लहानसा झरा असतो, पण जसजशी ती पुढे वाहत वाहत जाते, अनेक उपप्रवाह येऊन मिळतात, तेव्हा त्या मोठ्या नदीचं रूपांतर होतं. तसं कुठलेही विचार प्रारंभी छोटे आहेत, पण मूळ तो आहे, मूळ स्त्रोत, आणि तिथून ते वाढता वाढता विस्तार होत जातो. तसं या ठिकाणी भविष्य पुराण हे सर्वप्रथम ब्रह्मदेव त्यांच्याकडून शिवशंकरांना प्राप्त झाला. ब्रह्मदेवाकडून हे विचार शिवशंकराकडे आले. शिवशंकराकडून ते विचार भगवान विष्णूंकडे आलेत, भगवान विष्णूंच्याकडून हेच विचार नारदांकडे आलेत, नारदांनी तेच विचार इंद्राला दिलेत, इंद्राने ते पराशर ऋषींना दिलेत आणि पराशरांनी आपला पुत्र वेदव्यासांना हे विचार दिले भविष्य पुराणा संबंधीचे. प्रत्येकाम युगामध्ये व्यास अवतरित होतात, तर 28वे वेदव्यास आहेत, कृष्ण द्वैपायन वेदव्यास आहेत. या भविष्य पुराणाची भागवतामध्ये श्लोक संख्या म्हटली आहे 14,500. भागवतामध्ये श्लोक संख्या सांगितली. काही यामध्ये प्रक्षिप्त सुद्धा जे मानतात याहीपेक्षा संख्या अधिक आहे आणि प्रक्षिप्त आहे असं मानतात. काळाच्यामुळे या गोष्टी जरी काही अंशी मान्य केल्याने केला तरी त्यातला जो मूळ भाग आहे तोही आपल्याला लक्षात येतो. कारण पुराणांचं मुख्य लक्षण काय आहे, पुराणांचा मुख्य मुद्दा आहे, पाच लक्षणं सांगितली आहे. सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणी च वंशानुचरितम चैव पुराणं पंचलक्षणं. पुराणांची पाच लक्षणं आहेत, सर्ग प्रतिसर्ग वंश मन्वंतर आणि वंशानुचरित अशी पाच लक्षणं. आता सर्ग म्हणजे ह्या विश्वाची निर्मिती कशी काय, तत्वाने जी आहे त्यासंबंधीचं वर्णन असतं तत्वत, त्याला सर्ग म्हटलंय. प्रतिसर्ग म्हणजे सृष्टीची उत्पत्ती आहे, ब्रह्मदेवाने सृष्टीची घडवली त्यासंबंधीचा भाग आहे. त्यानंतर वंश जो आहे, वंश म्हणजे असं आहे की राज्ञाम ब्रह्मप्रसूतानाम वंशः, राज्ञाम ब्रह्मप्रसूतानाम ब्रह्मदेवापासून जो राजवंश निर्माण झाला आहे, सृष्टीचं जगाचं नेतृत्व करणारा किंवा राज्य चालवणारा वर्ग आहे, राज्ञाम ब्रह्मप्रसूतानाम वंशः, त्याला वंश म्हटलंय. मन्वंतर जे आहे त्या मन्वंतरामध्ये सहा घटक येतात. मन्वंतरम मनुर्देवा मनुपुत्रा सुरेश्वरा ऋषयो अंशावतारश्च हरे षड्विद मुच्यते. सहा घटक या मन्वंतरामध्ये समाविष्ट असतात. जो मनु सर्व मनुष्यांचा प्रतिनिधी किंवा मूळ आहे त्या मनुचा पुत्र आहे, मनुपुत्र आहे, देव ऋषी सप्तर्षी आणि त्या मन्वंतरात झालेले भगवंताचे श्रीहरीचे अवतार, असा सहा गोष्टी एकत्र होतात तेव्हा त्याला मन्वंतर असं म्हणतात. आणि वंशानुचरितम ज्यामध्ये त्या मन्वंतरात झालेले राजे किंवा भगवंताचे अवतार यांचा चरित्र भाग जो आहे तोही या पुराणांमध्ये समाविष्ट असतो.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। मालोजी राजांचा कारभार लहरी होता। स्वामींच्या रूपाने प्रत्यक्ष भगवंत अक्कलकोटात प्रकट झाले आहेत याची म्हणावी तेवढी जाणीव मालोजी राजांना नव्हती। राजांनी आपल्या लहरी कारभाराने प्रजेला हैराण करून सोडलं होतं। राजे स्वामींच्या दर्शनाला नित्य येत असत। ते स्वामींचे भक्त होते, परंतु त्यांची ती भक्ती अनन्य साधारण नव्हती। स्वामींचं अस्तित्व अक्कलकोटात नसतं तर मालोजी राजांची धडगत नव्हती, असे हे मालोजी राजे स्वामींच्या दर्शनाला लवाजम्यासहित अंबारीत बसून आले। अंबारीतून डौलाने खाली उतरले। जणू अहंकाराने मानवी आकार धारण केला होता। आपलं राजवैभव घेऊन स्वामींच्या दर्शनाला यायची आवश्यकता नव्हती। स्वामींच्या समोर राजे उभे राहिले, समर्थ चरणांना स्पर्श करण्यासाठी खाली वाकले। स्वामी समर्थ आसन मांडी घालून बसले होते। इतक्यात काय झालं तर स्वामी समर्थांनी राजांच्या गालावर अशी काही जबरदस्त थप्पड मारली की मालवजी राजांची शुद्ध हारपून ते खालीच कोसळले। सर्वजण पाहतच बसले। लोकांना खूप आनंद झाला, कारण कालच मालवजी राजांनी एका माणसाला कारण नसताना तुरुंगात डांबलेलं होतं। तो स्वामींचा परमभक्त होता। स्वामींना हे अंतर्ज्ञानाने कळलं होतं। आपला परमभक्त निर्दोष आहे याची खात्री स्वामींना होती। राजालाच शासन करण्याची आवश्यकता होती, ते काम स्वामींनी केलं ह्याचा स्वामी भक्तांना खूप आनंद झाला। राजा गाल चोळत उभा राहिला। स्वामींच्या सामर्थ्याची त्या क्षणी त्याला खरी ओळख पटली, कारण स्वामींनी जेव्हा राजाकडे भेदक नजरेने पाहिलं तेव्हा राजा गर्भगळीत झाला आणि लटालटा कापू लागला। स्वामी राजाला म्हणाले, अरे तू तर बुद्धिबळातला एक सामान्य राजा, तुझं हे अन्यायी मोठेपण तुझ्या घरी ठेव। माझ्यासमोर काय तू तुझं वैभव दाखवतोस? असे तुझ्यासारखे बुद्धिबळातले राजे मी रोज निर्माण करतो। स्वामींचे शब्द ऐकल्यावर राजा लटालटा कापू लागला। तो क्षमा याचना करू लागला। तेव्हा स्वामी म्हणाले, रयतेवर अन्याय करू नकोस, त्यांचा मुलांसारखा सांभाळ कर। कारण नसताना लोकांना तुरुंगात डांबू नकोस, तुझे तुरुंग शत्रूंसाठी मोकळे ठेव। राजा आला तसा पश्चाताप दग्ध मनस्थितीत परत गेला। लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, सत्तेची पाशवी वासना आणि आपण कोणीतरी विशेष आहोत ही मनात दडलेली आणि वारंवार उफाळून येणारी लालसा माणसाच्या आयुष्याचा आणि त्याने केलेल्या कामाचा चक्काचूर करून टाकते। म्हणून माणसाने वासनांचं आणि लालसेचं कायमसाठी उच्चाटन केलं पाहिजे। ते कसं करावं? तर भगवंत भक्ती, संत सहवास आणि अखंड नामस्मरण माणसाचं मन शुद्ध करतं। नामसाधनेमुळे चित्तशुद्धी होते। थोडक्यात सांगायचं तर सत्संग हाच एकमेव तोडगा आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना. संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय